नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। आज बुधवार भारतीय सौर दिनांक 20 ज्येष्ठ शके 1948 10 जून 2026। श्रोते हो, आजच्या या प्रसारण सभेत मी सुप्रिया देशपांडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सकाळचे 5:55 आणि 37 सेकंद झाली आहेत। सभा आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं।

0: आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर जगण्याचा योग्य मार्ग मिळतो. मात्र नकारात्मक दृष्टिकोनामुळे जीवनामध्ये असलेला आनंदही हिरावला जातो. दृष्टिकोनात माणसाचं जीवन बदलण्याची क्षमता असते. म्हणून दृष्टिकोन बदलला की जगणं आयुष्यही बदलतं. खऱ्या अर्थाने दृष्टी म्हणजे इतरांच्या वेदना समजून घेण्याची क्षमता, जी आपल्याला सगळ्याच संतांमध्ये दिसते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. दृष्टिदान म्हणजे माणसाने आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे, खरं तर दृष्टी म्हणजेच कॉर्निया, दुसऱ्या अंध व्यक्तीला दृष्टी मिळावी म्हणून देण्याची परवानगी देणं हे लौकिक दृष्टिदान झालं. मात्र दृष्टिदानाचा अलौकिक अर्थ आहे ज्ञान देणं, वेळ देणं, सहानुभूती देणं, विचार देणं, संस्कार देणं, आपुलकी देणं, जागरूकता निर्माण करणं हेही दृष्टिदानच आहे. माणसामध्ये करुणा, संवेदना, विवेक नसेल तर तोच खरा अंध आहे. म्हणूनच नेत्रदानासोबतच ज्ञान, करुणा, संवेदना, संस्काररूपी दृष्टी देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. दृष्टिदानाच्या बाबतीत लौकिक आणि अलौकिक अशा दोन्ही प्रकारचा उत्तम दृष्टिकोन असणारे नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांचा 10 जून हा जन्मदिवस आणि या दिवशी सर्वत्र जागतिक दृष्टिदान दिवस साजरा होतो. हा सन्मान त्यांना मिळाला कारण डॉक्टर भालचंद्र यांनी आयुष्यभर खडतर परिस्थितीवर मात करत अत्यंत जिद्दीने, चिकाटीने 80,000 अधिक नेत्रशस्त्रक्रिया केल्या, नेत्रहीनांचं जीवन प्रकाशमय केलं, त्यांच्या या अंधांच्या जीवनात प्रकाश पेरण्याच्या कार्याचा हा सर्वोच्च गौरव आहे. केवळ नेत्रशल्य चिकित्सक नव्हे तर दृष्टिदानाची गरज सर्वांना पटवून देत दृष्टिदानासाठी प्रेरकही ते ठरले. WHOच्या मते काही लोक जन्मांध असतात, मात्र बहुसंख्य लोक हे मोतीबिंदू, काचबिंदू आणि कॉर्नियाचे आजार यामुळे अंध होतात. म्हणून आपण आपल्या डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. धूम्रपान न करणं, तीव्र उन्हापासून डोळ्यांचं रक्षण करणं, डोळ्यांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी माणसाला अंधत्वापासून वाचवू शकतात. मात्र तरीही अंधत्व आलंच तर अशा दृष्टिहीनांना दृष्टी मिळावी म्हणून आपण मृत्यूनंतर कॉर्निया म्हणजे दृष्टिदान केली तर एकाच्या दृष्टिदानामुळे 2 माणसांना दृष्टी मिळते. मृत्यूनंतर 6 तासांच्या आत हे दृष्टिदान होणं आवश्यक असतं. या जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्तानं एकच मनःपूर्वक शुभेच्छा, रंग जगाचे सारे पाहू दे त्यांनाही, नेत्रदान हे श्रेष्ठ दान विसरू नका कधीही.
1: अमृतधारा या कार्यक्रमात दृष्टी याविषयी डॉक्टर निवेदिता सराफ यांचे विचार आपण ऐकले आहेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 6:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, असं म्हणतात सकाळी सकाळी रामाचं नाव घेतल्यानं सर्व काही साध्य होतं. चला तर मग आपणही या रामनामात गुंग होऊयात.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत रामदास यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीतकार प्रभाकर पंडित.
1: आज तर पार्टी हवी,
2: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
3: आयडिया, इथेच करूया पार्टी.
1: पिझ्झा पार्टी,
2: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
4: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
4: RBI सांगते, जाण पारवाना, सतर्क.

श्रोते हो, स्वरांजली या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेली संत तुकाराम यांची ही रचना, संगीतकार कमलाकर भागवत.

सुधीर फडके यांच्या स्वरात आणि संगीत नियोजनात ग. दी. माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेली ग. रा. पालकर यांची रचना.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात प्रेमानंद स्वामी यांची हिंदी भक्ती रचना. संगीतकार दिलीप ढोलकिया.

0: समूह स्वरात डॉक्टर जयराम चव्हाण यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली. संगीतकार कानू घोष. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे व्हेंटिलेटर म्हणजे काय, अतिदक्षता उपचारांबाबत समाजातील गैरसमज आणि सत्य. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयू तज्ञ डॉक्टर श्रेयस गुट्टे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी, हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात कोरडवाहू शेतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना याविषयीची माहिती.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी डॉक्टर आनंद गोरे, मुख्य शास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपण कोरडवाहू शेतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना यावर थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपण जर बघितलं तर कोरडवाहू शेती ही जवळपास 83% क्षेत्रावर आपल्या मराठवाडा विभागामध्ये केली जाते आणि कोरडवाहू शेतीमध्ये पावसाचे जे वितरण असतं ते बऱ्याच वेळेला त्यामध्ये तफावत दिसून येते. पावसाचे प्रमाण जे आहे ते कमी अधिक असते, अनियमित व खंडित स्वरूपाचे जे त्याचं स्वरूप आहे त्या ठिकाणी असते. याशिवाय बऱ्याच वेळेला कोरडवाहू शेतीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी आहेत, जसे की कीड रोगांचा प्रश्न आहे, बाजारभावातील चढ उतार आहे, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी समस्या म्हणून पुढे उभे राहतात. अशा वेळेला केवळ एका हंगामापुरतं त्या ठिकाणी आपल्याला न बघता दीर्घकालीन जवळपास 3 ते 10 वर्षाच्या दृष्टीनं आपण कसत असलेलं जमीन किंवा तेथील माती, पाणी, पीक पद्धती, आपल्या तेथील जमिनीचे आरोग्य, सेंद्रिय कर्ब किंवा जैवविविधता आणि जोखीम व्यवस्थापन यांचं दीर्घकालीन नियोजन करणं गरजेची गोष्ट आहे. याच्यामध्ये शेतीतील पिके व पिकांची निवड जमिनी हवामानानुसार करणे, ओलाव्याची साठवण क्षमता आणि उत्पादन किंवा उत्पन्न स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला विविध बाबी, याच्यामध्ये मग जलसंधारण व पाणलोट क्षेत्र विकास, शेतात पडणारे पावसाचे पाणी शक्य तिथे शेतातच अडवणे व जमिनीत मुरवणे, याच्यामध्ये आपण ढाळीचे बांध, शेततळे, नाला बांध, मूलस्थाली जनसंधारामध्ये उताराला आडवी मशागत, खोल नांगरट, रुंद सरीवरंबा पद्धत, कोळपणीद्वारे त्या ठिकाणी आच्छादन, याशिवाय जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामध्ये जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढवणे, मग सेंद्रिय खतांचा वापर कसा केला पाहिजे, मग आपला शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये स्वतःचं शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत तयार करावेत, हिरवळीचे खतांचा वापर करावा, पिकांचे अवशेष अजिबात जाळू नयेत, हे अवशेष आपण बारीक करून जमिनीमध्ये मिसळू शकतो. तसेच आपण नैसर्गिक शेतीमध्ये जे जीवामृत, घनजीवामृत वापरतो यांचाही उपयोग आपण करू शकतो. याशिवाय आपण योग्य पीक पद्धती व पिकांची फेरफालट आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. 2 ते 3 वर्षाचं नियोजन केलं पाहिजे की पिकांची फेरफालटमध्ये यावर्षी जर आपण खोलमुळे असणारे पिकं घेतली

0: तर पुढच्या हंगामात कमी खोलावर जाणारी मुळांची पिकं आपण घेतली पाहिजेत. आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, विशेष करून कडधान्य पिकांचा समावेश आपण या आंतरपीक पद्धतीमध्ये पीक फेरपाल्टीमध्ये केला पाहिजे. याशिवाय कृषी वनीकरण याही दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे की ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे आपण सीताफळ, आवळा, शेवगा, कडुलिंब, करंज या पिकांची लागवड करून आपण त्या ठिकाणी जैवविविधता वाढवू शकतो. यानंतर संरक्षित सिंचनाच्या दृष्टीनं जेव्हा वेळेला पावसाचा खंड येतो अशा वेळेला संरक्षित सिंचन व्यवस्था आपल्याकडे असणं, शेततळे किंवा विहिरीचं पाणी, आधुनिक सिंचन पद्धती यावर आपण लक्षात घेतलं पाहिजे. हवामानाचे अंदाज आपण माहिती करून घेतले पाहिजे. एकात्मिक शेती पद्धतीच्या माध्यमातून केवळ पिकांवर अवलंबून राहता शेतीविषयक जोडधंद्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. याशिवाय आपण आपलं स्वतःचं बियाणं तयार करून कमी खर्चात बियाण्याची गरज भागवली पाहिजे. आपल्या शिवारातील जल बँक म्हणजे मृदव जलसंधारण, विहीर पुनर्भरण, कूपनलिका पुनर्भरण, शेततळे या माध्यमातून पाण्याची पातळी किंवा पाण्याची उपलब्धता वाढवली पाहिजे. अन्नद्रव्य बँक म्हणजे आपण स्वतः कंपोस्ट खत, शेणखत तयार करून रासायनिक खतावरचा अवलंब कमी केला पाहिजे. आपल्याला आवश्यक असलेलं चाऱ्याचं व्यवस्थापन, पशुधन व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि आपल्याला लागणारी अवजारांची बँक आपल्या गटासाठी सुद्धा आपण करू शकतो की अनेक अवजार खरेदी करून गटाच्या माध्यमातून त्याचा वापर योग्य वेळी कमी खर्चात कमी मजुराच्या सहाय्यानं वेळेवर कामे होण्यासाठी आपण अवजारे बँक विकसित केली पाहिजे. आणि याशिवाय आपण आर्थिक आणि जोखीम व्यवस्थापन केंद्र स्थापन केलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपण पीक विमा असेल, शेतीवरचा खर्च कमी करणं असेल किंवा आपण शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणं असेल, बाजारभावाची माहिती घेऊन नियोजन करणं असेल, या सगळ्या गोष्टीचा जर उपयोग केला तर निश्चितपणानं आपण अशा दीर्घकालीन उपायाच्या माध्यमातून आपण कोरडवाहू शेती यशस्वी करू शकतो. धन्यवाद.
1: कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागात आपण प्रोस्टेट काय असतं, त्याचं कार्य कुठलं असतं आणि प्रोस्टेट कॅन्सर नेमका काय असतो याविषयी माहिती जाणून घेतली होती. डॉक्टर, आजच्या भागात आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात का?
1: हो, प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात, पण असं गरज नाहीये की दरवेळी तुम्हाला लक्षणं दिसून येतील. त्याचमुळे आम्ही याला सायलेंट कॅन्सरही म्हणतो. खूप सारे रुग्ण जे असतात ते आमच्याकडे जेव्हा कॅन्सर पसरून जातो त्यावेळी पोहोचतात, पण काही रुग्णांमध्ये आम्हाला लक्षणं दिसतात. सर्वात आधीची जे लक्षणं असतात ते असतात की लघवीमध्ये काही काही रुग्णांना त्रास चालू होते. ठीक आहे, लघवीला आग होणे, जळजळ होणे, लघवीची धार बरोबर न येणे, लघवीतून रक्त जाणे, हे लघवीचे लक्षणं आहेत जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे हे कसं आहे की हे एक ओव्हरलॅपिंग सिम्टम आम्ही म्हणू शकतो की बाबा प्रोस्टेट कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे, दोघांमध्येही हे सिम्टम दिसतात, आम्हाला लक्षणं दिसतात. तर आम्हाला ते बघावं लागतं की ही नॉर्मल ग्रंथी वाढ आहे वयोमानाने झालेली की याच्यामध्ये कॅन्सर आहे. पण असे जर लक्षणं आहेत तर त्यात रुग्णांना युरोलॉजिस्टला दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये कॅन्सरही मिस होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त जे लक्षणं आहेत ते बाकी कॅन्सरमध्ये जसं भूक न लागणे, वेट लॉस होणे, हे लक्षणं दिसूनच येतात. याच्या व्यतिरिक्त कधी कधी मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट कॅन्सर हा बोन्समध्येही जातो, तर ऍडव्हान्स स्टेजमध्ये काय होते की बोन्स वीक असतात आणि हा आजार जो आहे वयोमानातच आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी जे बोन वीक आहे त्याच्यामध्ये कॅन्सर जर गेला तर फ्रॅक्चर होणे किंवा पाठदुखी राहणे, हातापायांमध्ये दुखून येणे, हे सारी लक्षणं दिसून येऊ शकतात. तर ह्या सगळ्या लक्षणांवरती रुग्णांना लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवातीला जसं आहे की लघवीमध्येच जर त्रास चालू झाला तर आणि आपलं वय आहे 50-55 वर्षी, तर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना जाणे आणि लवकरात लवकर तपासण्या करून बघून घेणे हे फार गरजेचं आहे. कारण की जर आपण

0: हे मिस केलं तर तो हळूहळू कॅन्सर वाढतो. हा कॅन्सर जनरली स्लो वाढणारा आहे, तो हळूहळू वाढतो, त्याच्यामुळे लक्षणं खूप सारी दिसून येत नाही भरपूर रुग्णांमध्ये. आणि लेट लक्षणं जेव्हा दिसतात त्यावेळी कॅन्सर जो आहे तो स्टेज फोर मध्ये गेलेला असतो.
1: डॉक्टर, आपण वयाचा उल्लेख केला 50-55 वय, तर याला वयाचं बंधन आहे का?
0: हो, याला वयाचं बंधन आहे. नॉर्मली जेही प्रोस्टेट कॅन्सर आहेत ते जनरली 50-55 वर्षानंतरच आम्हाला दिसून येतात. जसं जसं वय वाढते तसं त्याचा इन्सिडन्सही त्याचा वाढत जाते आणि वयोमानानंतरच प्रोस्टेट ग्रंथीची वाढही होते. तर दोघेही आजार जे आहेत ते 50 वर्षांमध्ये पुरुषांमध्ये दिसून येतात. तर वयाचा एक मोठा भाग आहे याच्यामध्ये.
1: डॉक्टर, यासोबत यामागे कुठली कारणं दडलेली असतात, का होतो हा?
0: हे बघा, याच्यामध्ये असं स्पेसिफिक एक्सटर्नल कारण आपण सांगू शकत नाही. मेनली जे आहे ते जेनेटिक म्युटेशन असतात, म्हणजे जे आपण म्हणतो की जेनेटिक चेंजेस असतात बॉडीमध्ये होतात आणि त्याच्यामध्ये मग जसे बाकी कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशनचा फार मोठा भाग आहे, असंही प्रोस्टेट कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशन असतात ते होतात आणि त्या कारणाने कॅन्सर चालू होतो. तसं बाहेरून आपण पर्टिक्युलर कारण त्याला देऊ शकत नाही. जसं बाकी कॅन्सरमध्ये काही गोष्टी आहेत तर असं डायरेक्टली कोरिलेशन याच्याशी नाही आहे, हे आपल्या आपच सुरू होतात आणि याच्यामुळेच आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणे आणि लक्षणं लवकर पकडणे फार गरजेचं आहे. मुख्य असं कारण एक्सटर्नल कारण नाही आहे, जे काही आहे ते एक पर्टिक्युलर एज आहे, हे एक एज नंतरच सुरू होते. आणि काही काही जसं आपण म्हणतो की फॅमिलियल आहे, तर काही रुग्णांमध्ये फॅमिलियलीही म्युटेशन असतात की जे जनरेशन टू जनरेशन पास होतात, अशा रुग्णांमध्ये त्याची रिस्क जास्त असते. तशा रुग्णांमध्ये आम्ही लवकर, म्हणजे एखादा वडिलांना झाला आहे आणि मुलगा आहे, तर त्याला आम्ही म्हणतो की कमी वयामध्ये तुम्ही स्क्रीनिंग सुरू करा, लवकर जे डिटेक्शन टेस्ट आहे ते लवकर चालू करा आणि त्यांना आम्ही अलर्ट राहायला सांगतो.
1: हा, म्हणजे अनुवंशिकता
0: याच्यामध्ये एक भाग आहे.
1: अनुवंशिकतेचे किती पर्सेंटेज असतात?
0: अनुवंशिकतेचे पर्सेंटेज कमी आहेत, म्हणजे खूप जास्त अनुवंशिकता नाही आहे. पण ज्या रुग्णांमध्ये मल्टिपल कॅन्सर असतात, रिलेटिव्हमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर चालू आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही जेनेटिक म्युटेशनची जी टेस्टिंग असते ती करून घेतो, कारण की बाकीही कॅन्सर त्या म्युटेशनमध्ये होऊ शकतात. तर अशा रुग्णांमध्ये स्पेसिफिकली आजकाल सगळ्या रुग्णांमध्ये जेनेटिक म्युटेशन आम्ही ऍडवाइस करायला सुरू केलेलं आहे. आता
1: डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनः प्रसारित होईल दुपारी 2:05. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी शामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग दुसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: दीपाली मॅम, आपण बघतो की निसर्ग संपत्तीच्या संरक्षणात आज महिला मोठ्या ताकदीनं पुढे येत आहेत, कठीण परिस्थितीत काम करत आहेत. तर ही परिस्थिती खरंच समाधानकारक आहे का, आपल्याला काय वाटतं याविषयी?
1: हो नक्कीच. तर काही प्रमाणात आपण वाढ झाली हे खरंच आपण म्हणू शकतो. एका अभ्यासात असं पण लक्षात आलं आहे संवर्धन क्षेत्रात महिलांची संख्या 11% कमीच आहे. म्हणूनच आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनने देशभरातील वुमन रेंजर्स, महिला वनरक्षक, कन्झर्वेशन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला संशोधक आणि आदिवासी महिलांच्या कथा या समाजासमोर आणल्या. याच्यामध्ये या महिला दुर्गम जंगलामध्ये काम करतात, वनाग्नी रोखतात, जखमी वन्य प्राण्यांचं रेस्क्यू करतात, वन्यजीव तस्करी विरोधात लढतात आणि जैवविविधतेचं संरक्षण करतात. काही महिला तर माहिती रात्रीच्या गस्तीवर काम करतात आणि हे कॉमन आहे. काही मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गावांमध्ये जनजागृती करतात, तर काही महिला पर्यावरण शिक्षणाद्वारे मुलांना जंगलाचं महत्व समजावून सांगतात. हे केवळ एक नोकरी

0: कारण आपण नाही बघू शकत, तर त्यांचं ऍक्च्युली हे आहे की त्या निसर्गप्रती असलेली जबाबदारी आणि समर्पण ते लक्षात घेऊन हे काम करत असतात. अनेक महिला महिनोन महिने कुटुंबापासून दूर राहून जंगलात काम करतात. घनदाट जंगल, कठीण हवामान, वन्य प्राण्यांचा धोका, मर्यादित संसाधने, तरीही त्या निसर्ग संरक्षणाचं काम मोठ्या निष्ठेने करतात. आम्ही या महिलांच्या कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न पण केला आहे. जसं की आम्ही मागील वर्ष दुबई इथे आयुसीएन या आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक संवर्धन परिषदेमध्ये रेंजर्स हे बुक लिहिलं, दॅट इज वुमन रिशेपिंग द कन्झर्वेशन, या पुस्तकातून महिला वनरक्षकाच्या साहसाच्या गोष्टी मांडल्या. तर काय होतं की याचं कारण अनेक वेळा संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचं योगदान प्रकाशझोतात येत नाही. या महिलांची प्रेरणादायी कामगिरी समाजासमोर आणून संस्था नव्या पिढीतील मुलींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. आज आपण बघतो की क्लायमेट चेंज या काळामध्ये इंडिजिनियस नॉलेज अत्यंत महत्वाचं ठरत आहे. पूर्वी संरक्षण क्षेत्र हे पुरुष प्रधान मानलं जायचं, पण आज महिला सिद्ध करत आहेत की संवेदनशीलता, नेतृत्व आणि धैर्य यांची सांगड घातली तर पर्यावरण संरक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. यासाठी आम्ही वनदुर्ग सन्मान या पुरस्काराची 2019 पासून सुरुवात केली. निसर्ग संवर्धनाचे विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांना हा पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करतो. यातील पुरस्कार प्राप्त वुमन रेंजर्स आज अनेक तरुण मुलींसाठी रोल मॉडेल्स बनल्या आहेत. एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन महिला वनरक्षकांच्या क्षमता विकासासाठी, त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पर्यावरण क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे.
1: खरंच खूप चांगलं असं आपलं हे कार्य आहे, महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. मॅम, अगदी खूप छान आपण माहिती सांगितली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर. आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
3: शेतकरी बांधवांनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484 तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
2: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत डॉ परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
4: डॉ परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉ परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अशोक पत्की यांची गीतरचना.

0: स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातली गीतरचना आपण ऐकलीत. गीत आणि संगीत अशोक पत्की यांचं.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोतो, डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शंकर महादेवन यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतकार अजय अतुल.

आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: कैवारी या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार प्रभाकर जोग.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो, डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.
2: श्रोतेहो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब रक्तदान करा जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही तर मानवतेची करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.
3: मग बरोबर आहे ना, तेवढं जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
4: ए दादूड्या, लहान आहे मी, बाल कामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
3: हो का?
4: 1098 वर फोन करून सांगेन.
5: अगं, घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू.
6: अरे हे काय चाललंय?
7: आमचंही असंच चालतं, कारण हे आहे हलकं फुलकं.
6: हलकं फुलकं?
7: हलकं फुलकं. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं.
0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, यानंतर ठीक 7:10

0: मिनिटांनी ऐकूयात आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी
1: मेरे

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. प्रशासकीय विभागांची संख्या आता 45. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत सर्व उपाय सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण. विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन. आणि कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल इयत्ता पहिली ते

0: 10वीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन केलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते. परीक्षेचं साहित्य परीक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहोचण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात राज्य सरकारांना सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: सभी राज्य के मुख्यमंत्रियों को अनुरोध पत्र लिखा है, उनके पहले भी सहयोग रहा है, इस बार और भी ध्यान दिया जाए. इस बीच में अनेक राज्य के मुख्यमंत्री अपने राज्य की डीजी और चीफ सेक्रेटरी की उपस्थिति में डिस्ट्रिक्ट कलेक्टर की मीटिंग, एसपी की मीटिंग राउंड शुरू किए हैं, जिसमें एनटीए के डीजी स्वयं भी यहां ऑनलाइन जुड़ते हैं. अनेकों राज्यों की मीटिंग हो गया. आने वाले दिनों में भारत सरकार की गृह सचिव भी उस पर एक उच्च स्तरीय मीटिंग लेने वाले हैं.
0: दरम्यान नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामीनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्यात येणार असून सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हास्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये एकूण 40 सीईटी विद्यार्थी सहायता केंद्र सुरू करण्यात येत असून मुंबईत 3 तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 केंद्र असतील. यापैकी 26 केंद्रांचं काम पूर्ण झालं असून 6 केंद्र अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित 8 केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम कालपासून सुरू झाला. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयं, उपजिल्हा रुग्णालयं तसंच जिल्हा रुग्णालय स्तरावर विशेष प्रसूतीपूर्व तपासणी शिबिरं घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान 2637 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या निदानानुसार आवश्यक औषधोपचार, समुपदेशन तसंच उच्चस्तरीय आरोग्य संस्थांकडे संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात 3941 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
2: या विशेष वर्धापनदिन मोहिमेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात 3941 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. यापैकी 870 जोखमीच्या माता म्हणून त्यांची विशेष तपासणी देखील करण्यात आली. रक्तक्षय, उच्च रक्तदाब असलेल्या उच्च जोखीम मातांच्या आरोग्य कार्डावर लाल रंगाचा स्टिकर लावून त्यांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी विशेष संदर्भ सेवा निश्चित करण्यात आल्या. सर्व गरोदर मातांना आयर्न, फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियमच्या गोळ्यांचं मोफत वाटप देखील करण्यात आलं. गरोदरपणात घ्यावयाचा सकस आहार आणि काळजी याविषयी समुपदेशन देखील देवीदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
1: ग्रामीण भागात आजही शेतीसाठी बैलजोडीचा मोठा आधार असतो. मात्र ऐन हंगामात या बैलजोडीतला एक बैल आजारी पडला किंवा दगावला तर शेतकरी मोठ्या अडचणीत येतो.

0: लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या बोंबळी इथले शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्यावर अशीच परिस्थिती ओढावली. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं दुसरा बैल खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपून शेतीची मशागत सुरू ठेवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं या प्रकरणाची दखल घेत मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: ज्या दिवशी नैसर्गिक आपत्ती झाली तो बैलावरती वीज पडलेली होती, त्याचा मृत्यू झाला. तात्काळ आमचं प्रशासन म्हणजे तलाठी मंडळाधिकारी स्पॉटला पोहोचले, पंचनामा केला आणि तात्काळ संबंधित डॉक्युमेंट आम्ही जमा केले आणि ते ऑनलाईन पण केले. आपण सीएमपी पद्धतीनं नैसर्गिक आपत्तीच्या जीआरनुसार 32,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आजच पडतील. आपण सीएमपी पण केलेलं आहे, त्याला आपण अप्रुव्हल दिलेलं आहे, जेणेकरून प्रशासनानं पण मदत केलेली आहे. आणि तसंच आपण माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये गोशाळीमधून तात्काळ तिथं बैल देण्याची पण व्यवस्था प्रशासनाकडून आपण करत आहोत.
0: नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थांविरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं काल एका कारवाईत किडलेल्या सुपाऱ्यांचे 3 ट्रक पकडले. वारंगा फाटा इथं काल पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 88,554 किलो सुपारी आणि 3 ट्रक असा 2,34,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी काल पूर्ण झाली. यात कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्ज बाद होण्यामागच्या कारणांची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलद्वारे सोयाबीन बियाणे मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. कृषी विभाग आणि महाबीज यांनी तात्काळ पात्र शेतकऱ्यांना बियाण्यांचं वाटप करावं, अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशारा बीडचे शेतकरी आंदोलक धनंजय गुंदेकर यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड तालुक्यात काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तालुक्यातल्या अंजनावती या गावात 2 शेतकऱ्यांची घरं पडली असून इतर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. प्रशासकीय विभागांची संख्या आता 45. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत सर्व उपाय सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून ग्वाही. आणि प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:21 आणि 47 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 भावतरंग हा भावगीतांचा कार्यक्रम. 8:40 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. सहभाग नेत्ररोग तज्ज्ञ डॉ आशिष होलानी. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सह

0: प्रक्षेपित करू. 9:10 10:30 आणि दुपारी 2 आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 10 गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:45 प्रासंगिक. 11:05 आपण ऐकाल श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश. निवेदन अंजली खंडाळीकर यांचं. श्रोतो, दुपारी 12 वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात विशाखा समिती आणि फॉश कायदा याविषयी डॉ वर्षा देशपांडे यांची मुलाखत, तसंच सुरेश अग्निहोत्री यांचा कुसुमातून फुलले सुगंध हा ललित बंध. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल. 2:30 विविध भारती, सायंकाळच्या सभेत 5:30 युववाणी यामध्ये स्टेट ट्यून या सदरात ज्येष्ठ गांधीवादी पांडुरंग सदाशिव साने यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. 6:30 क्रीडा विश्व, बॉक्सिंग खेळाविषयी वरिष्ठ प्रशिक्षक उमेश नूरकर, खेळाडू आणि रेफरी विघ्नेश नूरकर, तसंच आंतरराष्ट्रीय क्विक बॉक्सिंग अश्विनी जांभळे यांची मुलाखत. 7:15 अर्थविशेष. हे सगळे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आपण ऐकाल शेतशिवार आमच्या केंद्रावरून. श्रोतो, आज रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या वर्षात झालेल्या देशाच्या एकंदरीत वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडियाल पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 10:00 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम देखील आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतो, आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेतली. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: 58 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की मोबाईल म्हणा किंवा समाज माध्यम यामुळे कुठेतरी घराघरातला संवाद हरवत चाललाय आणि त्याचा दुष्परिणाम हा डोळ्यांवर सुद्धा होताना दिसतोय. अगदी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत मोबाईलचा वापर अगदी सर्रास खूप होताना दिसतोय. स्क्रीन टाइम वाढला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का आणि त्याचे काही दुष्परिणाम डोळ्यांवर होतात का?
1: नक्कीच. यावर्षीचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे की लव्ह युअर आईज, म्हणजे आपल्या डोळ्यांवर प्रेम करा, म्हणजे आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. स्क्रीन टाइम जो आहे, जो तुमचा दिवसभरात जर त्याचा अतिवापर असेल स्क्रीनचा,

तर यामुळे नक्कीच तुमच्या डोळ्यावरती त्याचे दुष्परिणाम होतात. डोळे कोरडे पडणं किंवा जास्त लाईटमुळे डोळ्याची बाहुली आकुंचन पावणं असे युवा पिढीमध्ये हे जास्त परिणाम दिसतात. तसेच 40 नंतर आपल्या डोळ्यांची नेहमी तपासणी करून घेणं, कारण बरीचशी आजार अशी असतात की जी त्याची आपल्याला काही चिन्ह दिसत नाहीत किंवा त्याचे आपल्याला काही त्रास नसतो. उदाहरणार्थ काचबिंदू, ह्याचा आपल्याला काही त्रास नसतो, परंतु हा हळूहळू नजर लोप पावणारा आजार आहे. त्यामुळे वयाच्या 40 नंतर नियमितपणे नेत्र तपासणी करणे, चष्म्याचा जर नंबर असेल तर त्याची नेहमी त्याचं तपासणी करून जर बदल झाला असेल तर तशा पद्धतीने उपाययोजना करणे. त्यानंतर आपल्याला जर मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असतील तर डोळ्याचं जे नेत्रपटल आहे ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या रेटिनाचं आपण

0: पटल आहे ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या रेटिनाचं आपण नेहमी तपासणी करायला पाहिजे.
1: जसं की तुम्ही म्हणालात युवा वर्गामध्ये सध्या स्क्रीन टाइम वाढलाय, तर या युवकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही विशेष असा काही सल्ला द्याल का?
0: आधीच्या काळामध्ये जसं पुस्तकी ज्ञान म्हणायचो तसं परत पुस्तकांवर यायला पाहिजे. आजकालच्या जगामध्ये मुलं स्क्रीनवरती अभ्यास करतात आणि त्याच्यातून येणारे जे लाईट असतात जे की डोळ्याला घातक होऊ शकतात, त्यामुळे हा स्क्रीन टाइम जो आहे त्याच्यावर थोडा निर्बंध घालायला पाहिजे आणि म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत.
1: त्यासाठी मला वाटतं आधी घरातून जनजागृती
0: झाली पाहिजे, पालकांमध्ये थोडी जनजागृती करणं
1: खूप महत्वाचं आहे. डॉक्टर, सध्या देशात आणि आपल्या राज्यात कॉर्नियल ब्लाइंडनेसची परिस्थिती कितपत गंभीर आहे?
0: सध्या आपल्या देशात तसं पाहिलं तर दरवर्षी 2 लाख कॉर्नियाची गरज आहे, एवढे अंध रुग्ण आहेत, परंतु आपल्याला 50,000 ते 60,000 कॉर्निया फक्त उपलब्ध होतात.
1: अच्छा.
0: आणि या व्यतिरिक्त दरवर्षी 25,000 ते 30,000 नवीन कॉर्नियल ब्लाइंडनेस असलेले रुग्ण ऍड होतात, त्यामुळे ती यादी वाढत जाते. त्यामुळे हा प्रश्न तसा बऱ्यापैकी गंभीर आहे, त्यामुळे ही चळवळ अधिक सक्रिय करणं आणि नेत्रदानासाठी जनजागृती करणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: आपण नेत्र प्रत्यारोपण करतो तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याच्यात काही बदल झाले आहेत का?
0: हो, आता जे नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे आणि नवीन नवीन उपकरणं जी आता आपल्याला उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे आपण या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रिया खूप विकसित झाल्या आहेत आणि जवळपास 85 ते 90% ह्याचा शस्त्रक्रियेचा सक्सेस रेट आहे.
1: बर. डॉक्टर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा डोळ्यांवर काही परिणाम होतो का?
0: सर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब जर नियंत्रणात असेल तर त्याचा डोळ्यावरती परिणाम थोडा हळूहळू होतो, म्हणजे तेवढा अग्रेसिव्ह होत नाही, पण जर अनियंत्रित असेल तर डोळ्यावरती जो परिणाम होतो त्यामुळे रुग्णांची दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे जर मधुमेह असेल आणि तुमचा नियंत्रित असेल तर दरवर्षी डोळ्याच्या पडद्याचं म्हणजे रेटिनाचं तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि तसंच रक्तदाबाचं पण आहे. तुम्हाला रक्तदाब आहे आणि तो नियंत्रित आहे तर वर्षातून एकदा रेटिनाचं तपासणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून सुरुवातीच्या लक्षणांमध्येच आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करता येते.
1: डॉक्टर, डोळ्यांचे आजार कोणते असतात?
0: डोळ्याचे प्रामुख्याने आजार आहेत की काचबिंदू, ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात अंधत्व येतं. मोतीबिंदू हे सर्वात प्रथम कारण आहे, परंतु मोतीबिंदू मध्ये असं आहे की आपण शस्त्रक्रिया करून जेव्हा लेन्स टाकतो तेव्हा रुग्णांना दृष्टी प्राप्त होते, परंतु काचबिंदू मध्ये जर ते पुढच्या स्टेज मध्ये गेलं असेल तर ट्रीटमेंटचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे जर घरात कोणाला काचबिंदू असेल आणि तुमचं तपासणीमध्ये डोळ्याचं जर दाब जर वाढलेला असेल असं लक्षात आलं असेल तर तुम्ही नक्कीच 6-6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा डोळ्याची व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मागच्या पडद्यांचे आजार असतात, ज्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो, त्यामध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये हे आजार बघायला मिळतात.
1: डॉक्टर, बऱ्याच वेळेला आपण बघतो की डोळे हे लाल झालेले दिसतात किंवा सुजलेले दिसतात, तर त्यासाठी अपुरी झोप हे कारण आहेच, पण अजून काही त्याचं दुसरं कारण आहे का?
0: अपुरी झोप एक कारण आहे, दुसरं कारण म्हणजे वातावरणातले जे धुळीचे कण असतात त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना अलर्जीचा प्रकार होतो, त्यामुळे डोळे सतत लाल होणे आणि मग साहजिकच माणूस डोळे लाल झाल्यामुळे ते हाताने चोळतं, त्याच्यामुळे हे टाळायला पाहिजे, कारण हाताची जी घाण असते ती आपल्या डोळ्यांमध्ये लागते आणि त्याच्यामुळे जंतुसंसर्ग डोळ्यात होतो आणि डोळे अजून लाल होतात.
1: तर त्यासाठी काय उपाययोजना आपण घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे?
0: शक्यतो आपण जेव्हा धुळीच्या ठिकाणी वगैरे असतो तेव्हा गॉगल वापरायला पाहिजे, जेणेकरून त्या धुळीपासून आपल्याला थोडस प्रतिबंध होईल आणि त्याचा डायरेक्ट डोळ्यांवरती परिणाम होणार नाही. त्यानंतर जेव्हा केव्हा डोळे खाजवतात किंवा डोळ्यामध्ये लाली येते तेव्हा घरात पाण्याने डोळे धुतले तरी पण जातात, आणि जर असह्य असेल तर नजीकच आपल्या नेत्रतज्ञांना दाखवून सल्ला घेणं योग्य राहील.
1: डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
0: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत, जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे आहेत की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया

0: जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
1: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
1: अच्छा, बर. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
0: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
1: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
0: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा दोन व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
1: डॉक्टर, जाता जाता एक प्रश्न विचारते की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल, काय सल्ला द्याल?
0: मला असं वाटतं की आज जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आज आपण सगळेच नेत्रदान प्रतिज्ञा करण्याचा संकल्प करूया, जेणेकरून त्याबद्दल जनजागृती होईल आणि जे कोणी अंध व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यात एक प्रकाशमय जीवन येईल. तसेच मला युवा पिढीला असं सांगावंसं वाटतं की जो स्क्रीन टाईम आहे तो थोडासा कमी करायला पाहिजे, आपल्या मनावरच आपला ताबा ठेवायला हवा, जेणेकरून पुढे याचे दुष्परिणाम होणार नाहीत. आणि ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार आहेत अशा रुग्णांनी वेळोवेळी डोळ्याची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून आपल्या डोळ्याची निगा राखता येईल. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मला सर्वांना असं सांगावंसं वाटतं की आपण आजच नेत्रदानाचा संकल्प करूया, जेणेकरून आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो.
1: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की अगदी जन्मतः बालकांना सुद्धा मोतीबिंदू असतो, तर त्याचं नेमकं काय कारण आहे? हे काही अनुवंशिक असतं का काही त्याची वेगळी कारणं आहेत?
0: जन्मजात किंवा नवजात बालकांना मोतीबिंदू होण्याची विविध कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर माता जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला जर जंतुसंसर्ग झाला तर ते मातेच्या रक्तावाटे बालकापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे डोळ्यामध्ये मोतीबिंदू तयार होतो. काही बाळांमध्ये मोठं झाल्यानंतरही मोतीबिंदूचं प्रमाण दिसतं, पण ते अनुवंशिकच असायला पाहिजे असं नाहीये. कधी कधी डोळ्याला मार लागल्यामुळे किंवा काही जन्मजात दोषांमुळे सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो.
1: मंडळी, असं म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, पण आज यात बदल करून असं म्हणावं असं वाटतंय की तूच आहे दुसऱ्याच्या जीवनाचा शिल्पकार. जर तुम्ही नेत्रदान केलं तर एखाद्याचं आयुष्य हे आनंदी आणि सुखकर होऊ शकतं. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करते की अवश्य नेत्रदान करा, मोठ्या संख्येने यात सहभागी व्हा आणि आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याचं आयुष्य आपण उजळवूया. हे अतिशय महान असं कार्य आहे आणि या कार्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करते. मॅडम, दृष्टीदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकतं आणि त्यासाठी कुटुंबीय तसंच समाजाची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे छत्रपती

0: श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे व्हेंटिलेटर म्हणजे काय, अतिदक्षता उपचारांबाबत समाजातील गैरसमज आणि सत्य. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयू तज्ज्ञ डॉक्टर श्रेयस गुट्टे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण FM बँड 101.7 MHz. 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावतरंग हा भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात मिलिंद जोशी यांची गीतरचना, संगीतकार अशोक पत्की.

0: रिया तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
1: रिया तुला पाहिलं ना तर म्हणतील की रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून.
2: अरे हे काय चाललंय?
3: आमचं हे असंच चालतं
1: कारण हे आहे हलक फुलक.
2: हलक फुलक,
1: हलक फुलक. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक.
4: श्रोतो, भावतरंग हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात श्रेया घोषाल यांच्या स्वरात डॉ वसंत वराड पांडे यांची गीतरचना, संगीतकार अभिजित राणे आणि प्रशांत ललित.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं डॉक्टर वसंत वराड पांडे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो भावतरंग या भावगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीतकार यशवंत देव.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांची परिवर्तनकारी शासनशैली, विकसनशील देशांचा त्यांनी केलेला पुरस्कार, सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताची त्यांची दूरदृष्टी या गोष्टींची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनं भारताच्या सीमापलीकडे विशेषतः श्रीलंकेसह अनेक देशांमधील लोकांना प्रेरित केलं आहे असं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांचं वर्णन एक आदर्श आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण असं केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ पदावरील कालावधीचं मोजमाप नसून देशाच्या विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनकारी युगाचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना याच भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण विकासाला गती देणं आणि मजुरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी 1.25 लाख कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री

शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692 कोटी रुपयांचा हंगामी निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे एकूण निधी 1,25,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असं चौहान यांनी सांगितलं. सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तयारी करण्यास सांगितलं आहे असं त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासाठी 26 राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे तर झारखंड, कर्नाटक, तेलंगण आणि मिझोराम यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियांपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात असून परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचले याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असंही प्रधान यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकींमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांचे हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं, पीडितांसाठी वसुली यंत्रणा सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटीअंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन आखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं असंही आराघची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर इराणनं पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल इराणला दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणनंही या भागातील अमेरिकन लक्ष्यांच्या दिशेनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागून प्रत्युत्तर दिलं. जर्मनी इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जून महिन्यातल्या हवामानविषयक बैठकीत काल विद्युतीकरणाचं नवं जागतिक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे COP31 चे नियोजित अध्यक्ष मुराद कुरुम यांनी काल हे उद्दिष्ट जाहीर केलं. यामध्ये इमारती, परिवहन आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये थेट जीवाश्म इंधनाचा वापर करण्याऐवजी स्वच्छ विजेचा वापर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल

0: यांनी काल दिल्लीत अर्नेस्ट आणि यंगच्या अध्यक्ष जेनेट ट्रंकले यांची भेट घेतली. या भेटीत जागतिक पुरवठा साखळीत भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका, जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील संधी तसंच गुंतवणुकीच्या विविध संधींवर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून बल्गेरिया आणि फिनलंडच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. बल्गेरिया दौऱ्यादरम्यान डॉ एस जयशंकर तिथल्या प्रमुखांशी आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील, तर फिनलंडमध्ये ते कुलन तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. देशाच्या हब अँड स्पोक हवाई वाहतूक संकल्पनेची सुरुवात वाराणसीपासून झाली असून इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं वाराणसी हे पहिलं शहर आहे. त्यामुळे आता वाराणसीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच इमिग्रेशन आणि बॅगेजची औपचारिकता पूर्ण करता येईल आणि जगभरातील विविध ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येईल असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. भारताला जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर इथं खोह नागोरियन या रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. घटनेचा तपास सुरू असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. नेत्रदान अलौकिक दान.
2: श्रोते हो, ऐकूया जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. सहभाग आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा.

0: नमस्कार श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, नेत्रदान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. रंग जगाचे सारे पाहू दे त्यांनाही, नेत्रदान हे श्रेष्ठ दान विसरू नका कधीही. दरवर्षी 10 जून हा जागतिक नेत्रदान दिवस किंवा दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश नेत्रदानाचं महत्व पटवून देणं, मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं आणि अंधत्वाच्या समस्येबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणं हा आहे. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 10 जून हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून पाळला जातो. विकसनशील देशांमध्ये अंधत्व ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. श्रोते हो, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे किमान 2 दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं जीवन सुंदर आणि सुखकर होऊ शकतं. नेत्रदान हे एक महान सामाजिक कार्य आहे, जे मृत्यूनंतरही इतरांना नवीन जीवन देऊ शकतं. श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांना. डॉक्टर आशिष होलानी हे छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर आशिष होलानी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता मॅडम.
0: डॉक्टर, आज आहे जागतिक नेत्रदान दिन, तर त्यानिमित्तानं आज आपण नेत्रदान अलौकिक दान या विषयावर बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेत्रदान म्हणजे नेमकं काय बरं.
1: यामध्ये सांगायचं म्हणजे नेत्रदान किंवा त्याला दृष्टीदान असं म्हणतात, म्हणजे मृत्यूनंतर आपल्या डोळ्यातील जी काळी बाहुली असते, जो काही पारदर्शक पडदा आहे, त्याला इंग्रजीमध्ये कॉर्निया सुद्धा म्हणतात. तो पारदर्शक पडदा

0: बाहुली दान करणे जेणेकरून अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकेल.
1: हे नेत्रदान आणि संपूर्ण डोळा प्रत्यारोपण याच्यामध्ये काय फरक आहे बरं?
0: नेत्रदानात संपूर्ण डोळा दुसऱ्या व्यक्तीला लावला जात नाही, तर फक्त बाहुलीचा किंवा डोळ्याचा जो पारदर्शक पडदा आहे कॉर्निया हा प्रत्यारोपित केला जातो. संपूर्ण डोळा प्रत्यारोपण करण्याची वैद्यकीय सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही.
1: डॉक्टर, नेत्रदान करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, म्हणजे कोण कोण नेत्रदान करू शकतं?
0: यामध्ये कोणत्याही वयाची स्त्री किंवा पुरुष व्यक्ती नेत्रदान करू शकते. वयाची काही अट नसते. चष्मा लावणारे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले, मधुमेह किंवा रक्तदाब असलेले रुग्णही नेत्रदान करू शकतात. फक्त एड्स, हिपॅटायटीस बी किंवा हिपॅटायटीस सी, रेबीज किंवा रक्ताचा कर्करोग, रक्ताचा कॅन्सर असलेले व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. किंवा ज्यांना फार मोठ्या गंभीर रक्ताच्या इन्फेक्शनमुळे, त्याला सेप्सिस म्हणतात, त्यामुळे जर निधन झाले असेल तर ते लोक नेत्रदान करू शकत नाहीत.
1: साधारणतः मृत्यूच्या किती वेळानंतर नेत्रदान केलं जातं?
0: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासाच्या आतमध्ये नेत्रदान करणे आवश्यक असते. पण जर तो कालावधी थंडीच्या दिवसांचा असेल, जिथे तापमान कमी असतं, शरीरातल्या पेशी थोड्याशा त्यांची रिॲक्शनही कमी असते, तर त्यावेळेच्या त्या तापमानामध्ये 8 ते 10 तासांपर्यंत पण नेत्रदान करू शकतात.
1: म्हणजे वातावरणानुसार ह्याचा वेळ बदलू शकतो.
0: हो
1: डॉक्टर, मग या नेत्रदानाची प्रक्रिया कशी पार पडते?
0: इच्छुक असतील नेत्रदान करण्यासाठी किंवा त्यांचे नंतर नातेवाईक असेल तर त्यांना हा मोठा प्रश्न पडतो की ही प्रक्रिया कशी पार पडते, नेत्रदान केल्यानंतर त्याचा व्यवस्थित उपयोग होईल नाही होईल. तर या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे की मृतदेह हलवायची गरज नसते. बऱ्याच नातेवाईकांना हे असतं की मग आता मृतदेह आम्ही कुठे न्यावा, मग नेत्रदान कसं करणार, काय करणार. तर सर्वात अगोदर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळच्या नेत्रपेढीला तात्काळ कळवावे लागते. डॉक्टरांची टीम किंवा त्यांचे जे काही ट्रेन्ड डॉक्टर्स असतात, असिस्टंट असतात, त्यांची टीम घरी किंवा त्या रुग्णालयात येते व 10 ते 15 मिनिटात ते काळे बुबुळ किंवा पारदर्शक पडदा, ज्याला कॉर्निया म्हणतात, हे काढून घेतात. आणि यामुळे चेहऱ्यावर कोणतीही विकृती येत नाही. ह्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे संकलन. नेत्रदान झाल्यानंतर ज्याला संकलन म्हणतात, संकलन म्हणजे ते साठवणे. तर नेत्रदान झाल्यानंतर त्या दान केलेल्या पारदर्शक पडद्याची त्या हॉस्पिटलमध्ये किंवा नेत्रपेढीमध्ये पूर्णपणे तपासणी केली जाते. त्याला आम्ही सेग्रिगेशन म्हणतो, म्हणजे ते कोणत्या व्यक्तीला कोणत्या बुबुळाच्या बिमारीसाठी कामाला येतं हे सगळं त्याला तपासणी केली जाते. त्यानंतर प्रिझर्वेशन म्हणजे ते साठवले जातात. तर त्याचे विशिष्ट पद्धतीचे, त्याला पण मीडिया म्हणा किंवा काही द्रव असतात, ज्यामध्ये हे नेत्र साठवून त्यांना त्या आय बँकमध्ये ठेवले जातात. व ते जशी पेशंटची गरज असते, जिथे कुठे भारतामध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये गरज पडते, तिथे ते पाठवले जातात. तर ते 2 ते 3 महिन्यापर्यंत त्याला साठवण करून ठेवता येतं. आणि ही सगळी प्रक्रिया आय बँक नेत्रपेढी या ठिकाणी पार पडते. आणि त्यानंतर ट्रान्सप्लांट, म्हणजे जो नेत्रदाता असतो त्याला डोनर म्हणणार, आणि ज्या पेशंटला ते अवयव प्रत्यारोपण होतात त्याला रिसिपियंट म्हणजे तो स्वीकारणारा जो माणूस आहे, तर त्याला प्रत्यारोपण त्या हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग तज्ज्ञांच्या सानिध्यात हे सगळं ऑपरेशन करून ते ट्रान्सप्लांट करतात.
1: डॉक्टर, असं होऊ शकतं का की म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये नेत्रदान स्वीकारलं जात नाही, अशी काही परिस्थिती असते का?
0: हो, जरूर असते. जर एखाद्या व्यक्तीला एड्स किंवा एचआयव्ही असेल किंवा कावीळ, ज्याला हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस जी, जे रक्ताने संक्रमित होणारे आजार आहेत, रक्ताचा कर्करोग आहे, धनुर्वात आहे, रेबीज आहे, किंवा जसं रक्ताचं फार मोठं इन्फेक्शन शरीरात झालेलं आहे, असे जर रोग असतील, असे हे जर संसर्गजन्य रोग असतील, तर नेत्रदान स्वीकारले जात नाही किंवा ह्या व्यक्ती नेत्रदानासाठी पात्र ठरत नाहीत.
1: डॉक्टर, कधी असंही होत असेल की एखाद्या व्यक्तीने समजा आधीपासूनच इच्छापत्र लिहून ठेवलेलं असेल की मला नेत्रदान करायचं आहे, आणि जेव्हा ते व्यक्ती मृत पावते तर त्यावेळेस त्याला त्यापैकी एखादा आजार झालेला असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारलं जातं की नाही जात?
0: बरोबर आहे. तर कधी कोणी अगोदरही आपली इच्छा व्यक्त केलेली असते, पण मरणाच्या वेळी त्यांचे जे काही कागदपत्र असतात ते जरूर सगळे तपासले जातात की ह्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झालाय, जिथे कुठे ते ऍडमिट असतील किंवा ते डॉक्टरांचं काही पत्र असेल, त्यानुसार त्याला बघूनच पुढची सगळी प्रक्रिया पार पडते. म्हणजे तुमचं त्याला आपण मराठीत मृत्यूपत्र किंवा डेथ सर्टिफिकेट जे म्हणतो, ज्या हॉस्पिटलमधून भेटतं, तर त्याच्यानुसार आपल्याला त्या समोरच्या डॉक्टरांना जे कलेक्शनसाठी आलेले आहेत तर त्यांना ते दाखवणं गरजेचं आहे. आणि ही नातेवाईक

0: जबाबदारी असते की त्यावेळेला त्यांना सगळे कागदपत्र दाखवणे, जेणेकरून हे जे काही संसर्गजन्य रोग आहेत तर ते लाभार्थ्याला कळत न कळत जाऊ नयेत.
1: डॉक्टर, आता तुम्ही म्हणाला की कुटुंबियांची सुद्धा जबाबदारी असते की त्यांनी ते वेळेवर कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे, पण तसंच जर जेव्हा एखादी व्यक्ती आपली इच्छा व्यक्त करते की मला नेत्रदान करायचंय, तर त्यावेळेस कुटुंबातील सदस्यांची परवानगी आवश्यक असते का आणि ती का बरं असते? बरं,
0: हो, जरी एखाद्या व्यक्तींनी हयात असताना नेत्रदानाची शपथ घेतली असेल किंवा त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल, तरी मृत्यूनंतरही प्रत्यक्ष दान करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष दान करतेवेळी कायदेशीररित्या वारसांची किंवा जवळच्या नातेवाईकांची लेखी संमती असणं अनिवार्य आहे.
1: आणि ती कशासाठी?
0: ती कशासाठी म्हणजे काय की पुढे चालून त्या नातेवाईकांचं काही ऑब्जेक्शन येऊ नये की बाबा आम्हाला न विचारता डोळ्यांचं दान करण्यात आलं. आणि सहसा बऱ्याच वेळेला असंही होतं की ते नातेवाईक त्या डॉक्टरांना किंवा त्या दवाखान्यात चौकशी करतात, विचारतात की आमच्या पेशंटचे डोळे कुणाला प्रत्यारोपण करण्यात आले, कसे करण्यात आले, काय करण्यात आले. तर ते त्यावेळी नातेवाईकांनी फार जास्ती त्यामध्ये पॅनिक न होता किंवा घाबरून न जाता व्यवस्थितपणे सहकार्य करणे की जेणेकरून त्या समोरच्या डॉक्टरांना किंवा नेत्रपेढीच्या तज्ञांना काही डोक्यात प्रश्न न ठेवता ते त्यांचं काम करतात. आणि सहसा असं कुठे काही सांगण्यात येत नसतं की कोणाचे डोळे कोणाला प्रत्यारोपण करण्यात आले काय, तर असं काहीही नसतं. तर त्यामुळे नातेवाईकांनी शांतपणे ह्या सगळ्या प्रक्रियेला मदत करणे आहे.
1: डॉक्टर, आपल्या देशामध्ये नेत्रदानाचं प्रमाण किती आहे आणि समाजात याविषयी काही उदासीनता आहे का? बरं,
0: आपल्या भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर मागणी आणि पुरवठा म्हणजे गरज तशी आहे बऱ्यापैकी प्रमाणात, मागणी पण जास्ती आहे, पण जो पुरवठा होतो त्या दोघांमध्ये तफावत आहे. भारतात साधारणतः वर्षाला साधारणतः 1,00,000 लोकांना याची गरज असते, म्हणजे ज्यांना बुबळाचे आजार, त्याचे बुबळाचे इन्फेक्शन, कधी मार लागणे, कधी बुबळाचे काही जुनी टीक असणे किंवा जन्मजात काही कुणाला प्रॉब्लेम असणे, तर ते 1,00,000 त्याची गरज असते. आणि दरवर्षी 15,000 ते 20,000 लोकांची त्याच्यात भर पडतच असते. ह्या सगळ्या अथक प्रयत्नांमधूनही फक्त 40,000 ते 45,000 पर्यंतच लोक नेत्रदान करतात. त्यामध्ये सुद्धा कामाला येणार आहे, म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला खरोखरच त्याचा फायदा भेटणार आहे, नेत्र हे 35,000 ते 40,000 कामाला येतात. पण असंही नाही की उरलेले नेत्राचं काय होतं काही नाही, पण ते जे काही जे नेत्र ज्यांची पेशंटची संख्या किंवा त्याची क्वालिटी जर थोडीफार कमी असेल तर ते रिसर्च पर्पजला काही औषधांच्या रिसर्च पर्पजला किंवा पेशंटच्या रिसर्च पर्पजला ते उरलेले नेत्र कामाला येतात.
1: डॉक्टर, मग याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये तुम्हाला काय उदासीनता जाणवली? बरं,
0: यामध्ये मुख्यत्वे करून समाजामध्ये बऱ्याच जणांचा उदासीनता किंवा गैरसमज असा आहे की लोकांना नेत्रदानाची भीती वाटते, त्याच्यात संकोच आहे. त्यामध्ये भीती व संकोच असा आहे की नेत्रदान केल्यानंतर चेहरा विद्रूप दिसेल का, परत अंधश्रद्धा अशी आहे की जन्म मृत्यू अवयवदानाचा काही संबंध आहे का, त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली जाते का. काही जणांचं गैरसमज असा आहे की मृत्यू झाल्यावर नेत्रदान केलं किंवा अवयवदान केलं तर आपल्याला परत जन्म भेटत नाही, त्याच्यानंतर डोळे काढल्यानंतर मृत आत्म्याला शांती भेटते का. पण हे सगळे गैरसमज आहेत, कारण की मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर जागी येऊन हे अवयवदानाचं ते प्रक्रिया पार पडतात. आणि ही प्रक्रिया एवढी व्यवस्थित आहे नेत्रदानाची की जेणेकरून फक्त काळे बुबुळ म्हणा किंवा तो पारदर्शक पडदाच काढला जातो, त्याच्यामुळे चेहऱ्याला काही विद्रुपीकरण येत नाही. आणि डॉक्टर स्वतः ते करत असल्यामुळे नातेवाईकांनाही त्याच्यामुळे काही असं काही घाबरून जायचं काम नाही.
1: डॉक्टर, मगाशी तुम्ही नेत्रपेढ्यांचा उल्लेख केला, तर मग नेत्रदानामध्ये या नेत्रपेढ्यांची भूमिका काय असते? बरं,
0: नेत्रपेढ्यांची खरी भूमिका म्हणजे जे काही डॉक्टरांनी संकलन केलेले जे डोळे असतात ते नेत्रपेढ्यामध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्यांची नेत्रदान झाल्यानंतर त्या डोळ्यांची व्यवस्थित पूर्णपणे काळजी घेतली जाते, जेणेकरून आम्ही त्यांना सेग्रिगेशन म्हणजे ते डोळे कोणत्या कोणत्या बिमारीसाठी कामाला येऊ शकतात, कोणत्या वयाच्या पेशंटसाठी कोणत्या दान झालेले डोळे कामाला येऊ शकतात, त्यांचा अभ्यास केला जातो व त्यानुसार ते पुढे साठवण केली जाते. हे सगळं काम नेत्रपेढ्यांचं असतं.

0: व्यवस्थितपणे नेतेदान झालेल्या डोळ्यांची तपासणी करणे, जे गरजू लोक आहेत त्यांची प्रतीक्षा यादी बनवणे व त्या प्रतीक्षा यादीनुसार गरजू रुग्णांपर्यंत किंवा त्या डोळ्यांच्या हॉस्पिटलपर्यंत ते सगळं पोहोचण्याचं ते नेत्रपिढ्या काम करतात.
1: अच्छा डॉक्टर, दृष्टीदानामुळे लाभ झालेल्या व्यक्तींच्या जीवनात नेमके काय काय बदल घडतात, काय सांगाल त्याबद्दल?
0: हो खरंय, अंध व्यक्तीला दृष्टी मिळाल्यामुळे ती मुख्यत्वे ती स्वावलंबी बनते, त्यांचे अंधकारमय जीवन प्रकाशमान होते आणि ती व्यक्ती पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून आपले आयुष्य सन्मानाने जगू शकते. म्हणूनच म्हणतात ना की नेत्रदान हीच मोठी सार्वजनिक देणगी आहे, जेणेकरून एखाद्या अंध व्यक्तीला ज्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तो पूर्णपणे जो परावलंबी झालेला आहे तर त्याला एक जरी डोळा आपण नेत्रदान करून त्याचा एक जरी डोळा आपल्याला वाचवता आला तर त्याचं पूर्ण जीवन स्वावलंबी करून आणि त्या व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्याला पूर्णपणे आपण वापस आणून देऊ शकतो.
1: डॉक्टर, जेव्हा नेत्रदान एखादी व्यक्ती करती तर त्या जो कोणी नेत्र लाभार्थी असतो मग त्याचं वय आणि शारीरिक परिस्थितीचाही इथे विचार केला जातो का बरं?
0: नेत्रदानाचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचा शारीरिक परिस्थितीचा विचार म्हणजे त्या माणसाला जे नेत्रदान झाल्यानंतर नेत्रपेढीमध्ये किंवा त्याला आय बँकमध्ये जे डोळे संकलन केले जातात तिथंच त्यांचं वर्गीकरण केलं जातं, त्यांचे मशिनरीद्वारे त्यांच्या आतमधल्या पेशींची संख्या ह्या ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत हे सगळं करून त्याचं वर्गीकरण करून जे लाभार्थी आहेत त्यांची प्रतीक्षा यादी असते, त्यानुसार त्यांची आपण जी क्वालिटी जी म्हणतो नेत्रदान झालेल्या नेत्राची तर त्यानुसार लाभार्थ्याचं वय आणि त्याची शारीरिक परिस्थिती, त्याला कोणत्या बिमारीसाठी त्याला ते वापरायचं आहे हे सगळं लक्षात घेऊनच डॉक्टर लोक त्याच्यावर काम करतात.
1: डॉक्टर, सध्या समाजात विचारसरणी बदलत चालली आहे तर बऱ्याच जणांना त्यांना नेत्रदान करण्याची इच्छा असते तर मग हे जे नेत्रदान करू इच्छिणारे व्यक्ती आहेत तर त्यांनी कुठे संपर्क साधावा बरं?
0: जे लोक नेत्रदान करू इच्छुक असतात त्यांनी आता इंटरनेटचे माध्यम आहे त्याद्वारे गव्हर्नमेंटचे जे कार्यक्रम असतात की जसं नॅशनल प्रोग्राम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस त्यावर ते संपर्क साधू शकतात, त्यानंतर जवळचे जे डोळ्यांचे डॉक्टर असतात नेत्रपेढी असते तिथेही संपर्क साधू शकतात, त्यामध्ये नोंदणी करणे ती ऐच्छिक जी असते की हयात असताना व्यक्ती मृत्यूपूर्वी जी आपली इच्छा व्यक्त करून नोंदणी करू शकते किंवा जे नातेवाईक आहेत ज्यांची इच्छा असते की आपल्या पेशंटचे नेत्रदान करणे मग ते त्यासाठी पण ते जवळच्या डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा नेत्रपेढी असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे काही सांकेतिक स्थळ आहे वेबसाईट असतात त्यावरही ते सगळे नंबर्स दिलेले असतात तर त्यांना ते त्यावर नोंदणी करू शकतात.
1: डॉक्टर, ही दृष्टीदान चळवळ प्रभावी करायची असेल आपल्याला त्यासाठी काय करणं आवश्यक आहे बरं?
0: खरंय, दृष्टीदानाची चळवळ प्रभावी करण्यासाठी आपण स्वतःपासूनच ही गोष्ट पुढे न्यायला पाहिजे. स्वतः प्रथमतः दृष्टीदानाचं ऐच्छिकरित्या आपण त्याची नोंदणी करणे, त्यानंतर शाळा महाविद्यालय इथे आपण माहिती सत्र घेणे, तसेच जे सध्या जास्तीत जास्त सामाजिक माध्यमातून आपल्याला काम करणे जसे जनजागृती करणे, त्यावर नेत्रदानाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर करणे, ग्रामीण भागात नेत्रपेढ्यांचे जाळे विस्तारीकरण करणे व सार्वजनिक कार्यक्रमातून नेत्रदानांच्या कुटुंबांचा सन्मान करणे, जेणेकरून पुढील जे नेत्रदाता आहेत त्यांना पण हुरुहुरीने नेत्रदानासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
1: डॉक्टर आशिष, जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आपण श्रोत्यांना काय सांगाल? मग जाता जाता
0: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त सांगायचं म्हणजे मृत्यूनंतर आपले डोळे मातीत मिसळण्यापेक्षा किंवा जळून जाण्यापेक्षा कोणाचे तरी आयुष्य उजळणार असतील तर ते सर्वात मोठे पुण्य आहे. नेत्रदानाची भीती मनात न बाळगता सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करायला हवा हेच मी आज सांगू इच्छितो.
1: खूप छान डॉक्टर आशिष. डॉक्टर आशिष, आज आपण आकाशवाणीत आलात आणि जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आपण छान चर्चा केलीत आणि श्रोत्यांना एक छान संदेश दिला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: निळ्या नभांगणी पसरला प्रकाश, काहींचे जीवनी मात्र अंधार खास, काहींना जन्मा

अने तर काहींना कर्माने दूर ठेवले आहे प्रकाशाच्या रंगाने. अंधारे त्यांच्या जीवनी आपण एक आशेचा किरण होऊया. जाता जाता जगातून एक दिवा उजळून जाऊया.

0: जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान आताच आपण ऐकलात. सहभाग होता नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा. बरं ते श्रोते हो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

चिराग या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार मदन मोहन. श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात धनवान या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं साहिर यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे व्हेंटिलेटर म्हणजे काय, अतिदक्षता उपचारांबाबत समाजातील गैरसमज आणि सत्य. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयू तज्ञ डॉक्टर श्रेयस गुट्टे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं घर या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं थोडीशी बेवफाई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार खय्याम.
1: मेरे हम झोली आ

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

प्यारेलाल। श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत। आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, यानंतर ठीक 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: तुझ्या जाणार नाही।
1: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार अरुण पौडवाल आणि चित्रपट माझं घर माझा संसार। श्रोतो,

0: आपण ऐकत आहात गीत गुंजन, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात भिंगरी या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत, संगीतकार बाळ पळसुले.

सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं चंगू मंगू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी. श्रोते हो, गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे माहेरचा आहेर या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं. भास्कर जाधव यांच्या गीताला संगीत दिलंय बाळ पळसुले यांनी.

माहेरचा आहेर या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतो, गीत गुंजन या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सुरेश वाडकर आणि बेला सुलाखे यांनी गायलेलं प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटातलं गीत. गीतकार शांताराम नांदगावकर आणि संगीतकार अशोक पत्की.

0: बेटे।
1: प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि बेला सुलाखे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं। श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
2: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोवेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे। हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे। IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे। सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे।
3: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा। आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे व्हेंटिलेटर म्हणजे काय, अतिदक्षता उपचारांबाबत समाजातील गैरसमज आणि सत्य। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील अतिदक्षता विभाग अर्थात ICU तज्ज्ञ डॉक्टर श्रेयस गुट्टे। तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा। त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231। हॅलो डॉक्टर।

0: श्रोते हो, 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन. बालमजुरीचे प्रमाण, त्याचे दुष्परिणाम आणि तिचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊयात. या वर्षाची संकल्पना आहे बालमजुरीला लाल कार्ड, मुलांसाठी न्याय्य संधी आणि प्रौढांसाठी सन्मानजनक रोजगार.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. बालपण म्हणजे शिक्षण, खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी.
0: मात्र आजही अनेक बालके मजुरीच्या ओझ्याखाली आपले बालपण गमावत आहेत.
1: 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन.
0: बालमजुरी मुक्त समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया.
1: प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे.
0: बालमजुरीला नकार द्या, बाल हक्कांना स्वीकारा.
1: हो, बालमजुरीला नकार द्या,
0: बाल हक्कांना स्वीकारा.
1: बालपण कामासाठी नाही
0: तर शिक्षण आणि स्वप्नांसाठी आहे.
1: चला तर मग
0: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.
1: बालमजुरीला लाल कार्ड दाखवूया आणि प्रत्येक मुलाला उज्ज्वल भविष्याची संधी देऊया.

श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत नए तराने, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आहे अनवर या चित्रपटातलं, रूपकुमार राठोड यांनी गायलेलं. गीतकार सय्यद कादरी आणि संगीतकार मिथुन.

श्रोत्यांनी तराने या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अभिजित आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं माया गोविंद यांचं टक्कर या चित्रपटातलं गीत. संगीतकार अन्नू मलिक.

श्रोतो नयनतराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीतकार संजीव दर्शन आणि चित्रपट दिवाने.

दिवाने या चित्रपटातलं सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा नये तराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त.

0: करत आहोत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या कालावधीत सरकारने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साध्य केली आहे. यामध्ये क्रीडा क्षेत्र देखील मागे नाही. या क्षेत्रात गेल्या 12 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात नवीन आणि उल्लेखनीय बदल पाहायला मिळाले. जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण, कार्यशाळा, पटांगण अशा विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या असून अनुभवी प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षक देखील उत्तमोत्तम खेळाडू घडवण्याचं काम करत आहेत. या 12 वर्षांच्या काळात क्रीडा क्षेत्रात झालेल्या या सकारात्मक बदलांबाबत छत्रपती संभाजीनगर इथले क्रीडा प्रशिक्षक डॉक्टर मकरंद जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
2: नमस्कार. भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये गेल्या 12 वर्षातील जो एक आमूलाग्र बदल दिसून येतोय त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. मला अतिशय आनंद होतोय की गेल्या 1 तपापासून भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असे बदल दिसून येत आहेत आणि याचं सर्व श्रेय मोदी सरकारला आहे. याचं कारण असं आहे, एशियन गेम्स जी स्पर्धा झाली यामध्ये आपण तब्बल 100 च्या वर विविध खेळामध्ये पदकं जिंकलेली आहेत आणि हे एक आपल्या क्रीडा क्षेत्रातलं एक महत्वाचं माइलस्टोन ठरलेलं आहे आणि त्यामुळेच आज मोदी सरकारने क्रीडा क्षेत्राकडे अतिशय बारकाईने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. याचे महत्वाचे काही बदल जे आहेत त्याच्यामधला पहिला जो बदल मोदी सरकारच्या काळामध्ये झालेला आहे तो म्हणजे जे पूर्वी एसटीसी सेंटर होते, म्हणजे जे टॅलेंटेड खेळाडू होते त्यांना सिलेक्ट करायचं आणि त्यांना सर्व स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीज द्यायच्या, तर त्याच्याऐवजी आता ती स्कीम एनसीओई म्हणून सुरू केलेली आहे. 2020-21 पासून त्या स्कीममध्ये बदल झालेला आहे. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स असं त्याचं नामाविधान केलेलं आहे आणि या सेंटरच्या माध्यमातून जे खेळाडू इंटरनॅशनलवर चमकतील अशी ज्यांच्याकडे क्रीडा प्रतिभा आहे अशांनाच यामध्ये निवड करून त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा त्या सेंटरमध्ये निर्माण करणं, त्यामध्ये ज्या ट्रेनिंग इक्विपमेंट्स आहेत त्या फॅसिलिटीज इंटरनॅशनल दर्जाच्या उपलब्ध करून देणं, सुखसुविधांवरच या एनसीओ मध्ये भर नसतो. तर महत्वाचा बदल जो आम्हाला जाणवलेला आहे तो म्हणजे स्पोर्ट्स सायन्सेसची जी आवश्यकता क्रीडा क्षेत्रामध्ये अत्युच्च परफॉर्मन्स करण्यासाठी लागते त्यासाठी जो सपोर्टिंग स्टाफ आहे आणि त्यांना लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत या सुविधा एनसीओई सेंटर्समधनं उपलब्ध करून देऊन त्याचा योग्य वापर करण्याची सुरुवात यामध्ये झालेली आहे आणि त्याचा परिणाम असा होतोय, हे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर फायनल्सपर्यंत पोहोचत आहेत, काही खेळाडू आता इंटरनॅशनलच्या मेडल्सपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि अशाच पद्धतीची जी सिस्टीम आपण प्रॉपरली जर अॅडॉप्ट केली तर येणाऱ्या काळामध्ये जे आपण स्वप्न बघतोय की जशी आपली इकॉनॉमी या जगामध्ये सगळ्यात जास्त ग्रोईंग आहे तसंच स्पोर्ट्समध्ये सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक ग्रोईंग कंट्री म्हणून उदयास येऊ अशी अपेक्षा आणि आशा आता निर्माण झालेली आहे. दुसरी महत्वाची डेव्हलपमेंट जी आहे, खेलो इंडिया ही स्कीम मोदी सरकारने अतिशय प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केलेली आहे. खेलो इंडियाची स्कीम अशी आहे की ज्या क्लब्स किंवा संघटनांकडे चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटीज आहेत आणि ऑलरेडी त्यांचे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत, राष्ट्रीय स्तरावर ते मेडल जिंकत आहेत, तर अशा संस्थांना क्लब्सना निवडून या क्लब्ससाठी नॉन रेसिडेन्शियल खेलो इंडियाचं सेंटर देऊन त्यांना आर्थिक मदत प्रोव्हाइड करतात. यामध्ये जे प्रतिभावान खेळाडू आहेत, टॅलेंटेड खेळाडू आहेत, जे नॅशनलला मेडल जिंकत आहेत अशा खेळाडूंना डायरेक्ट मदत ही केली जाण्यास सुरुवात झाली आहे. याच्यामध्ये खेळाडूचं शाळेची फीस असेल, स्पर्धेला जाण्याचा जो प्रवास भत्ता असेल किंवा खेळाडूला ट्रेनिंगसाठी ज्या काही फॅसिलिटीज आवश्यक आहेत, त्याचं किट जे काही खेळाचा पोशाख असतो त्याच्यावर जो होणारा खर्च आहे हा सर्व खर्च या खेलो इंडियाच्या माध्यमातून थेट खेळाडूपर्यंत पोहोचायला लागला. याचा फायदा असा झाला की खेळाडू आता थोडासा या बाबतीमध्ये निर्धास झाला की आपल्याला सगळी फॅसिलिटी तर आपण पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून या क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करायला सुरुवात केली पाहिजे आणि ते करायला लागलेले आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अनेक या खेलो इंडियाच्या माध्यमातून खेळाडू आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण करायला लागलेत. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या फायनल्सपर्यंत पोहोचायला लागलेत. जसं की मी जिम्नॅस्टिकचा असल्यामुळे मी याच्यामध्ये सांगू शकतो की इतके वर्ष आम्ही स्पर्धेमध्ये फक्त पार्टिसिपेशन करण्यासाठी जात होतो पण आता मात्र आम्ही स्पर्धेमध्ये मेडल जिंकण्याची मानसिकता सुद्धा आमच्या या खेळाडूंची तयार झालेली आहे. ती याच्यामुळेच की आता सपोर्ट जो मिळतोय खेळाडूंना तो हा एक महत्वाचा बदल की थेट सपोर्ट खेळाडूंपर्यंत पोहोचलेला आहे. आणि तिसरं

0: दुसरा महत्वाचा जो बदल आहे मोदी सरकारने केलेला, ती पूर्वी एक टॉप्स म्हणून एक स्कीम असायची, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम, आणि त्याच्यामध्ये 14 खेळ गव्हर्नमेंटनी सध्या ठेवलेले आहेत. पूर्वी जिम्नॅस्टिक्स पण त्याच्यामध्ये होतं, पण आता दुसरी एक त्याच्या खालोखाल म्हणजे जसं एशियन गेम्सला अतिशय महत्व आपण देतोय, कारण एशियन कॉन्टिनेंटलमध्ये जर आपण चांगल्या प्रकारे पुढे आलो तर नक्कीच ऑलिम्पिकमध्ये पण आपले मेडल्स वाढू शकतात. त्यामुळे टार्गेट एशियन गेम्स पोडियम असा नवीन एक स्कीम यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरू केली आहे. आणि ही स्कीम सुरू करताना त्याच्यातही त्यांनी एबीसी असं रँकिंग, म्हणजे ज्या खेळाचे खेळाडू ऑलमोस्ट दर एशियन चॅम्पियनशिपमध्ये एशियन गेम्समध्ये कंटिन्युअसली मेडल जिंकतायत त्यांना ए कॅटेगरीमध्ये ठेवले, त्याच्या खाली खाल करणारे दोन आणि जे नुसते फायनल्स पर्यंत पोहोचतायत अजून मेडल्स जिंकलेले नाही आहेत, अशा खेळाडूंना पुढे आणून त्यांच्याकडनं मेडल अपेक्षा वाढवणं हा एक उद्देश या स्कीमचा आहे आणि त्यादृष्टीने तयारी सुरू केलेली आहे. याच्यामध्ये नॅशनल फेडरेशनची जी आहेत सर्व संघटना, या संघटनांना सुद्धा गव्हर्नमेंटनी आता 2030 आपलं राष्ट्रकुल आणि 2036 ऑलिम्पिक अशा आपल्या ज्या भारतात आयोजित करायच्या आहेत त्याच्यासाठीची सुरुवात केलेली आहे आणि नॅशनल फेडरेशनला वेगवेगळ्या पर्पजसाठी फंडिंग डायरेक्टली करण्यास सुरुवात झाली. नॅशनल फेडरेशन जर स्ट्रॉंग झाले तर त्यांच्याकडनं जे काही येणारे खेळाडू आहेत हे खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं करिअर याच्यामध्ये नेऊ शकतील. याच्यामुळे नॅशनल फेडरेशनला वेगवेगळ्या लेवलवर कॅम्प्स, म्हणजे जे ऑलरेडी नॅशनल टीम्समध्ये आहेत, पण आता गव्हर्नमेंटला लक्षात आलंय की आपण थोडंसं आणखीन खालच्या लेवलपर्यंत जायला पाहिजे आणि म्हणून सब ज्युनियर, म्हणजे जिथे 14 वर्षाची मुलं आहेत, जिथे 12 वर्षाची मुलं मुली आहेत, अशा लोकांनाही या ट्रेनिंगचा फायदा देऊन त्यांना फॉरेन कोचेस बोलवून तज्ज्ञ कोचेसच्या मार्गदर्शनाखाली जर त्यांनी ट्रेनिंग केलं आणि त्यांनी जर त्यांचं करिअर घडवलं तर नक्कीच ते एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक्समध्ये मेडल जिंकणारे खेळाडू घडतील असा पूर्ण विश्वास या सिस्टीममुळे निर्माण झालेला आहे. ही एक मोठी गोष्ट या 12 वर्षाच्या काळामध्ये घडताना दिसते आणि जेव्हा नॅशनल फेडरेशन्स जेव्हा स्ट्रॉंग होतील तेव्हा त्या संघटनेद्वारे जे खेळाडू पुढे येतील यांना जो सपोर्ट मिळेल त्यामुळे खेळाडूंमध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होईल आणि आता आपण फक्त इंटरनॅशनलला सहभाग होण्यासाठी नाही तर पदक मिळवण्यासाठी आपण पात्र आहोत आणि आपण त्याच्यासाठी लढलं पाहिजे, आपले वर्चस्व आपण जगाला दाखवलं पाहिजे अशी एक मानसिकता याच्यामुळे तयार व्हायला लागली. कारण याच्यातला महत्वाचा जो दुवा आहे तो म्हणजे स्पोर्ट्स सायन्स आणि ही स्पोर्ट्स सायन्सची फॅकल्टी हा सपोर्टिंग स्टाफ सर्व जे भारतामध्ये जे एनसीओई जे सेंटर्स आहेत अशा सेंटर्समधनं ही सगळे खेळाडू ट्रेन होत आहेत आणि त्याच्या पाठीमागे त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करून या खेळाडूंना तयार केले जाते आणि त्यामुळे आशा खूप वाढलेली आहे. एक सकारात्मक बदल सर्वच संघटनांमध्ये सर्वच खेळाडूंच्या दृष्टिकोनामध्ये दिसून येतोय आणि याचंच उदाहरण म्हणजे आता आमच्या जिम्नॅस्टिक्समध्ये सुद्धा आम्ही वर्ल्ड चॅलेंज कपला आमच्या एका जिम्नास्टनी सिल्वर मेडल जिंकलेला आहे. म्हणजे आता प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा भारतीय संघ जातो त्यावेळेस तो मेडलचा आणि फायनलचा प्रबळ दावेदार असतोच. असे काही खेळ तयार झालेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण आता हक्कानी आपल्या मेडल टॅलीमध्ये आपलं देशाचं नाव येणार आहे अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे आणि याचं सर्व श्रेय क्रीडा क्षेत्राकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये पण दिसून येतोय. महाराष्ट्राने पण एक मिशन लक्ष वेद अशी ही संकल्पना एक योजना आणलेली आहे, त्याच्यामध्ये 12 खेळ निवडलेले आहेत आणि त्याच्यावरही महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे अतिशय वेगाने त्याच्यावर काम करते की जेणेकरून महाराष्ट्राचे खेळाडू जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय एशियन गेम्स ऑलिम्पिक्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक विजेते होतील. तर ही एक अतिशय चांगली घडणारा जो बदल आहे क्रीडा क्षेत्रातला तो आपल्याला बघायला मिळतो आणि येणाऱ्या आणखीन पुढच्या 4 वर्षांमध्ये म्हणजे 2030 पर्यंत आपण आणखीन चांगली प्रगती आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात केलेली बघायला मिळेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. धन्यवाद. जय हिंद.
1: कृषी तसंच सहकार क्षेत्रातही या सरकारच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे बदल झाले. शेतीपूरक व्यवस्था आणि व्यवसायात उल्लेखनीय वाढ दिसून येत आहे. याबाबत केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालया अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे सदस्य मकरंद कोरडे यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
2: नमस्कार. भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील जवळपास निम्म्याहून अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेती अधिक फायदेशीर बनविणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे हे कोणत्याही सरकारपुढील मोठे आव्हान असते. गेल्या काही वर्षात कृषी क्षेत्रात अनेक योजना सुरू करण्यात आल्या. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेली योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेमुळे

0: शेतकऱ्यांना बियाणे खते आणि इतर शेती खर्चासाठी काही प्रमाणात आर्थिक आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना राबविण्यात आली. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट किंवा इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर हा शेतीच्या विकासाचा महत्वाचा भाग आहे. यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरुवात करण्यात आली. प्रत्येक शेताला पाणी आणि प्रत्येक थेंबातून अधिक उत्पादन या संकल्पनेवर आधारित या योजनेमुळे ठिबक आणि तुषार सिंचनाला चालना मिळाली. जमिनीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू करण्यात आली. जमिनीतील पोषक घटकांची माहिती शेतकऱ्यांना मिळू लागली. त्यानुसार खतांचा वापर करण्याची सवय वाढली. कृषी उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी इनाम अर्थात राष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्यात आली. डिजिटल प्रणालीमुळे विविध बाजारपेठांमधील दरांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ लागली. कर्ज मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा विस्तार करण्यात आला. पशुपालन आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनाही या सुविधेचा लाभ देण्यात आला. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात आले. रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न यामधून करण्यात आला. अलीकडच्या काळात कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी नमो ड्रोन योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे औषध फवारणी आणि शेती व्यवस्थापन अधिक सोपे आणि आधुनिक होत आहे. शेतकऱ्यांना शेतीपलीकडेही उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी, अन्न प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धन यावर भर देण्यात आला आहे. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकार चळवळीचे मोठे योगदान आहे. शेतकरी, दुग्ध उत्पादक, मत्स्य व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील अनेक घटक सहकारी संस्थांशी जोडलेले आहेत. सन 2021 मध्ये केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणे ही ऐतिहासिक घटना मानली जाते. सहकारातून समृद्धी हे या मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशभरातील प्राथमिक कृषीप्रद संस्था म्हणजेच PSCs अधिक सक्षम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्वी या संस्था मुख्यतः कर्ज पुरवठ्यापुरत्या मर्यादित होत्या. आता त्यांना गोदामे, दुग्ध व्यवसाय, जन औषधी केंद्रे, खत विक्री, प्रक्रिया उद्योग अशा अनेक उपक्रमांची परवानगी देण्यात आली आहे. देशातील हजारो PSCs संस्थांचे संगणीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक आणि वेगवान होत आहेत. प्रत्येक गावात किंवा ग्रामपंचायतीत नवीन सहकारी संस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळत आहे. शेतीमाल साठवणुकीची समस्या दूर करण्यासाठी गाव पातळीवर गोदामे उभारण्याची मोठी योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने माल विकण्याची गरज भासणार नाही आणि योग्य भाव मिळेपर्यंत माल साठवून ठेवता येईल. बियाणे, सेंद्रिय शेती उत्पादने आणि निर्यात यासाठी राष्ट्रीय स्तरावरील नवीन सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे भारतीय कृषी उत्पादनांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन संधी उपलब्ध होत आहेत. सहकारी बँकांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त यावरही भर देण्यात आला आहे. श्रोतेहो, कृषी आणि सहकार हे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचे दोन मजबूत आधारस्तंभ आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत, विमा संरक्षण, सिंचन सुविधा, डिजिटल बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला सहकारी संस्थांना अधिक सक्षम बनवून ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्याचे कामही सुरू आहे. या सर्व योजनांचा अंतिम उद्देश एकच आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे आणि भारताला अधिक समृद्ध कृषी अर्थव्यवस्था बनविणे. याच आशावादी विचारांसह आजचा संवाद येथेच संपवितो. धन्यवाद.
1: केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात क्रीडा, कृषी तसंच सहकार क्षेत्रात झालेल्या महत्वपूर्ण बदलांविषयीची माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य धन

0: संजय ब्रह्मपूरकर आणि सचिन आंबेकर।
1: श्रोते आता 11 वाजलेत, ऐकूयात आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र।
2: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक टप्पा गाठत भारताचे सलग सर्वाधिक कार्यरत असलेले निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मान मिळवला आहे। त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे। पंडित नेहरूंनी 13 मे 1952 रोजी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती आणि 27 मे 1964 पर्यंत ते या पदावर होते। निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचा कार्यकाळ 4398 दिवसांचा होता। 26 मे 2014 पासून ते आज 10 जून 2026 पर्यंत पंतप्रधान मोदींचा सलग कार्यकाळ आता 4399 दिवस झाला आहे। गेल्या 4399 दिवसात भारतानं विविध क्षेत्रात आमूलाग्र बदल अनुभवले आहेत। आर्थिक विकास आणि डिजिटल परिवर्तनापासून ते पायाभूत सुविधांचा विस्तार, सामाजिक सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर अधिक मजबूत स्थान निर्माण करण्यापर्यंतचा हा प्रवास विकास आणि नागरिक कल्याणावरील सातत्यपूर्ण लक्ष्यामुळे साकार झाला आहे। जागतिक अर्थव्यवस्थेचं एक प्रमुख ग्रोथ इंजिन म्हणून भारताचा उदय होणं हे या काळाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरलं आहे। विविध सुधारणा, आर्थिक समावेशन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्रातली वाढ आणि उद्योजकतेला मिळालेला पाठिंबा यामुळे नवीन संधी निर्माण झाल्या असून जागतिक मंचावर भारताचं स्थान अधिक बळकट झालं आहे। भारताचे सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। हा केवळ कार्यकाळाचा टप्पा नसून भारताच्या परिवर्तनशील विकास यात्रेचं प्रतीक आहे। सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून 25 कोटीहून अधिक नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्याचं ऐतिहासिक कार्य तसंच भारताच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव, विस्मृतीत गेलेल्या नायकांचा सन्मान आणि वसुधैव कुटुंबकमचा संदेश जगभर पोहोचवण्याचं योगदान उल्लेखनीय असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विक्रम आणि रालोआ सरकारची 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे। देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आढावा घेतला। नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीत त्यांना आंतरराज्यीय नदी जोडणी उपक्रमांसह नदी जोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामी गंगेसह इतर प्रमुख कार्यक्रमांविषयीची माहिती देण्यात आली। गेल्या 10 वर्षात देशाच्या एकूण निर्यातीत लक्षणीय वाढ झाली असून ती 466 अब्ज डॉलर्सवरून तब्बल 866 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव साकेत कुमार यांनी काल ही माहिती दिली। या कालावधीत निर्यातीने 5.7% मजबूत वाढ नोंदवली असून यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 9% इतका आहे। गेल्या काही काळात भारताने विविध देशांशी केलेल्या मुक्त व्यापार करारांमुळे ही मोठी झेप घेणं शक्य झालं असून भारतीय निर्यातदारांसाठी अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठा खुल्या झाल्या असल्याचं साकेत कुमार यांनी सांगितलं। सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे। पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं याबाबतची माहिती दिली। हा व्हिडिओ AIच्या मदतीनं तयार करण्यात आला असून बनावट आणि दिशाभूल करणारा आहे। अशा व्हिडिओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन PIB केलं आहे। विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या सर्व उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिरानं म्हणजे 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे। राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं। त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील। विदर्भात 22 ते 30 जूनपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलैनंतर नियमित वेळेत भरतील असं या आदेशात म्हटलं आहे। नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 127व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ काल पार पडला। या समारंभात एकूण 583 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात सामील झाले आहेत।

0: यामध्ये 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11:05 आणि 18 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाईश. निवेदन अंजली खंडाळीकर यांचं. ऐकूयात कार्यक्रम फोन फरमाईश.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आजच्या फोन फरमाईश या कार्यक्रमात मी अंजली खंडाळीकर सर्व रसिक श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जून महिना सुरू झाला की आपल्याला वेद लागतात ते मान्सूनचे. चातकाप्रमाणे आपणही पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहोत. लवकरच मान्सूनचं आगमन आपल्या इथं व्हावं हीच सदिच्छा.

0: नमस्कार, फोन
1: हॅलो.
0: फरमाईश या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हा नमस्कार ताई.
0: नमस्कार.
1: राहणार नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून विष्णू सरोदे बोलतो.
0: विष्णूजी कसे आहात? आपण खूप दिवसांनी फोन लावला. आणि विष्णूजी काय करता आपण?
1: आलोय मी.
0: तुमचा उदरनिर्वाह कसा होतो?
1: उदरनिर्वाह मला केला जाय मिळतो मला दरमहा 2,500 रुपये आणि माझ्या शेती थोडीफार.
0: अच्छा, ती कोण करत मग?
1: ते घरचेच करतात.
0: बर,
1: करून देतात. आणि पत्नी माझी ती पण दिव्यांगाची.
0: बर बर. आज कोणतं गाणं ऐकायचंय आपल्याला?
1: अशोक सराफ यांचा वाढदिवस झाला ना 4 तारखेला.
0: हो,
1: सगळीकडे बोंबा बोंब, त्यातलं मला परीची पंख मिळाली. हा, हे छान गाणं ऐकावाची इच्छा झाली माझी. या गाण्यासाठी माझे काही मित्र होते. माझा मुलगा आहे सुरज सरोदे, मुलगी सुहानी सरोदे, पत्नी शोभा सरोदे, गंगापूरून धनंजय वाघ, संभाजीनगर इथून राजेंद्र मिसाळ, चिलू धारवे बीड इथून सय्यद जलाल भाई आणि तुम्ही पण.
0: ऐकूया सर्वांच्या आवडीचं हे गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, फोन फरमाइशा कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार,
0: नमस्कार, आरिफ
1: मी
0: बोलत
1: आरिफ
0: आहे.
1: बोलतो, आरत खेडा, जाफराबाद तालुका, जालना जिल्ह्यावरून.
0: आरिफ जी, आपलं खूप खूप स्वागत आहे फोन फरमाइशा कार्यक्रमात. कसे आहात आपण?
1: एकदम मजेत. तुम्ही?
0: छान.
1: काय म्हणतो ऊन तिकडे?
0: ऊन भरपूर आहे आणि पावसाची आतुरतेने वाट पाहत आहोत आम्ही.
1: हा,
0: जालन्याला खूप पाऊस झाला म्हणे, जाफराबादला झाला का? मग
1: हा, जाफराबादला झाला ना.
0: अरे वा वा,
1: गुरुवारी.
0: आज कोणतं गाणं ऐकायचंय?
1: आता पावसाळा येणार आहे, आता लागला समजून घ्या. आता
0: बर,
1: आता त्या अनुषंगाने मला गीत ऐकायचं. एक बरसात के दिन आहे,
0: मुलाकात के दिन आहे.
1: हा, गीत ऐकायचंय मला आज. या गीतासाठी माझे मित्र हे साहेबराव पाटील, गीताराम बोरसे आणि धनंजय वाघ आणि गीतार आपलं विजय काळे.
0: बर, ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: नमस्कार, फोन
1: हेलो,
0: फरमाइश या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: ताई नमस्कार.
0: नमस्कार,
1: ताई मी विजय बाहेर बोलतो, गंगापूर.
0: खूप खूप स्वागत आहे फोन फरमाइश या कार्यक्रमात. कसे आहात आपण विजयजी?
1: खूप छान.

0: आणि रेडिओचे कार्यक्रम ऐकण्यात व्यस्त आहे सध्या.
1: धन्यवाद.
0: आणि बघा आपण जे 2 वाजता गाणे लावले ते सागर याच्यावर खूप छान गीत ऐकत होता.
1: धन्यवाद.
0: हो आज कार्यक्रमात फोन लागला ते गीत ऐकायचं होतं.
1: हो सांगा ना कोणतं गीत ऐकायचंय.
0: आला आला वारा संग पावसा जरा खूप छान गीत येत आहे मराठी.
1: खरे खरे. आणि आपण सगळेच जण आता सध्या पावसाचीच वाट पाहत आहोत.
0: हो ताई. आणि
1: सावल्यांचा मधलं हे गाणं आहे.
0: हो या गीताची फरमाईश करतो ताई कार्यक्रमात.
1: अरे वा ऐकूया नक्कीच.
0: बघा ताई या कार्यक्रमासाठी 2 मित्राचं नाव सांगतो. धनंजय वाघ आणि जनार्दन गोडके.
1: ऐकूयात आपल्या सर्वांच्या आवडीचं हे गीत फोन केल्याबद्दल. धन्यवाद.

0: नमस्कार, फोन फरमाइश या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार
1: साहेबराव पाटील, शिराळा तालुका जापसा जिल्हा जालना.
0: पाटीलजी, खूप खूप स्वागत आहे आपलं फोन फरमाइश या कार्यक्रमात. खूप दिवसांनी फोन लागला का आपला? काय म्हणताय, बाकी पाऊस चालू झाला?
1: पाऊस नाही ना आमच्याकडं.
0: हो ना, आम्ही पण पावसाची आतुरतेने वाट बघत आहोत. लवकरच मान्सूनचं आगमन व्हावं हीच सदिच्छा. आज कोणतं गाणं ऐकायचंय आपल्याला?
1: मला भेटामधलं गाणं ऐकायचं आहे, खुशी ओके दिन आहे.
0: खुशियों का दिन आया है, जो मांगा वो पाया है.
1: ओ सर्वप्रथम आमच्या अंजली ते खंडळीकर या गाण्याचा आनंद घेतील.
0: धन्यवाद.
1: आणि धनंजय वाघ, विजय बाळेश, अशोक पाटील, आर्यप,
0: ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार, फोन फरमाइश या कार्यक्रमात आपलं स्वागत.

0: नमस्कार, फोन फरमाइशा
1: हॅलो,
0: कार्यक्रमात आपलं
1: नमस्कार.
0: स्वागत. निर्मला ताई, कसे आहात आपण?
1: चांगली चांगली बरे.
0: बाकी तब्येत वगैरे ठीक आहे?
1: हो, ठीक आहे ठीक आहे. काम नाही ना, पाऊस तर काही पडा ना.
0: पाऊस पडेल पडेल, आपण वाट बघतोय पावसाची, तर पाऊस नक्कीच येणार.
1: कालचा दिवस होता ना 7 जूनचा.
0: हो ना, म्हणूनच जून महिना लागलाय, म्हणूनच आपण ती सुरुवात केली आज, की जून महिना लागलाय तरी मान्सूनचं आगमन नाहीये संभाजीनगर मध्ये. लवकरच यावा ही सदिच्छा. कोणतं गाणं ऐकायचंय आज आपल्याला?
1: मला बनवा मधलं गाणं टाका, त्याच्यामधलं कोणतं पण टाका ना. धन्यवाद, तुम्ही पण ऐका आमच्या.

0: हेलो फरमाइश, नमस्ते मैम। हाँ, दिलावर शेख बोलता है मैम।
1: खूब दिवसांनी फोन लागलाय. खूप खूप स्वागत आहे आपलं फोन फरमाइशा
0: कार्यक्रमात. काय मॅडम, फोन लागत नाही.
1: काय चालू शेतात?
0: शेतात आता तर काहीच नाही, बघा आता फक्त पावसाची प्रतीक्षा आहे.
1: हो ना, सगळेच जण पावसाची प्रतीक्षा करतायत. सगळ्यांची प्रतीक्षा संपवणी लवकर
0: वगैरे झालेले आहे, आता फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस पडला म्हणजे आपले कपाशे वगैरे लावायचे होते, बाकी काय नसतं.
1: खरंय खरंय. आज कोणतं गाणं ऐकायचंय?
0: आज चित्रपटाचं नाव मॅम सगळीकडे बोम बोम. मी गीताची बोल आहे न सांगता आज इकडे. मला आमचे मित्र होते धनंजय वागे, विजय वायसे, जनार्दन गोडके, शफिक बेगे, आजिश एके, यांच्यासोबत ऐकू मॅम.
1: ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचे हे गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅम, धन्यवाद.

0: नमस्कार, फोन फरमाईश या कार्यक्रमात आपलं स्वागत. कोण बोलताय आपण?
1: मी मुक्काम कराड, जिल्हा सातारा, इथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: खूप खूप स्वागत आहे जाधवजी आपलं फोन फरमाईश या कार्यक्रमात. पाऊस सुरू झाला,
1: फोन लागला, मला जरा आनंद झाला.
0: वा वा वा, अभिनंदन तुमचं. पाऊस सुरू झाला तुमच्याकडे, मान्सून आला?
1: मान्सून 2 दिवस झालं पडतोय, थोडा थोडा पडतोय, पण आज पूर्णपणे उघडलंय.
0: काही का असं ना, पण आगमन तर झालं. आमच्याकडे आगमन नाहीये, आम्ही वाट बघतो आहोत पाऊस कधी पडेल.
1: येणार येणार, आमचा आशीर्वाद आहे.
0: धन्यवाद धन्यवाद.
1: संपूर्ण भारतामध्ये दमदार आणि हलकाचा पाऊस पडावा, जास्त पाऊस पडू नये, जेणेकरून पिकाचंही नुकसान होतंय.
0: हो खरे,
1: जीवित आणि वित्त आणि सर्वांचं पण नुकसान होतंय ना.
0: आज कोणतं गाणं ऐकायचं आपल्याला?
1: चित्रपट नाव आहे दोराचे,
0: चला. पावसावर आधारित गाणं तर सांगितलं तुम्ही, पाऊस पण असाच लवकर यावा.
1: सर्वप्रथम तुम्ही घ्या या गाण्याचा आनंद. आमचे काही मित्र आहेत, के एस आय राजकडकेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, सतीश गाडगेजी, गौतम कोकाडेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत मांडारेजी, विजय पाटील, शाहरुख खरजी, गणेश.

0: नमस्कार, फोन फरमाइश या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: हॅलो मॅडम, जारवार बोल राहिले मॅडम. हा, पाण्याचंच गाणं ऐकायचं मॅडम. पाणी पाणी त्याला रंग कैसा.
0: काय करता जारवालजी?
1: काय नाही मॅडम, शेतीची काम चालू.
0: बर, पाऊस पडला?
1: नाही ना, पाऊस नाही पडला ना.
0: लवकरच पाऊस पडावा हीच इच्छा आहे आपली.
1: आता 10-15 तारखेपासून पण आता
0: सगळेच जण पावसाच्या प्रतीक्षेत आहे, तर आपण त्याच प्रतीक्षेत हे पाणी रे पाणी गाणं ऐकूया मग.
1: हा हा, नक्की ऐका मग,
0: ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. फोन केल्याबद्दल

0: आज आपलं स्वागत.
1: अंजल ताईनी मुक्काम पक्ष चौकात चंद्रकांत गुंतो ताई
0: गोमटेजी, आपलं खूप खूप स्वागत आहे फोन फरमाईशा कार्यक्रमात.
1: होते
0: कसे आहात आपण? पाऊस सुरू झाला का?
1: नाही, पाऊस नाही अजून. अपेक्षा आहे पावसाची, लवकर पडाव.
0: खरंच पावसाच्या प्रतीक्षेत आहोत आपण सगळे, आणि लवकरच मान्सून यावा ही सदिच्छा. कोणतं गाणं ऐकायचंय आज?
1: जनावर पक्षी सगळ्यांच्या अशी तिकडे लागते, लवकर पाऊस पडावा म्हणून.
0: खरे, कोणतं गाणं ऐकायचंय आज?
1: इथे 10 तारखेला जागतिक दृष्टी दिन आहे अजून.
0: बर,
1: आणि त्यांनी सांगा की सांगायचं आहे.
0: सांगा ना.
1: तर लोकांचे मृत्यू नंतर जग पाहूया, जीवनपणी रक्तदान, मृत्यूनंतर नेत्रदान, अशा दृष्टिकोनाचं एक छान गाणं आहे. तर चित्रपट जगाच्या पाठीवर आणि गाण्याचे बोल आहे, तुला पाहिले मी तुला पाहिले, जरी आंधळ्यांनी तुला पाहिले. अंजलदे खंडेळकर,
0: धन्यवाद.
1: आणि भाऊबली फुरसले, जगान बसा बंधू, दयाल भाई, सुजून तांबोली, पटेल सुरत जाधव.
0: अच्छा, ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे गीत. फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: हो, तुम्ही फोन घेतला मनापासून आपले धन्यवाद. ते धन्यवाद.

बरे तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा फोन फरमाईश हा कार्यक्रम संपला. मी अंजली खंडाळीकर आपला निरोप घेतेय. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

फोन फरमाईश हा श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोत्यांशी संवाद साधला होता अंजली खंडाळेकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: चंद्रावरून सहक्षेपित करतात.
1: यामध्ये आज सुरुवातीला सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल, कुसुमातुनी फुलले सुमन, आणि त्यानंतर विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सूत्रसंचालन केले संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. ऐकूया वनिता मंडळ.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 10 जून दरवर्षी हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व पटवून देणं आणि मृत्यूनंतर डोळे दान करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणं हाच आहे. खरंच श्रोते हो, आपल्या मृत्यूनंतर दृष्टीदान केल्यानं एखाद्याला दृष्टी मिळू शकेल, तो हे जग बघू शकेल. श्रोते हो, कोणत्याही वयोगटातली रक्ताचा आणि लिंगाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. अगदी चष्मा असलेल्या, मधुमेह रक्तदाब असलेल्या व्यक्तीही डोळे दान करू शकतात. यासाठी जवळच्या सरकारी किंवा मान्यताप्राप्त खाजगी नेत्रपेढीत जाऊन नेत्रदान फॉर्म भरून नोंदणी करणं आवश्यक आहे. आता अधिक महिन्यात आपण अनेक दानं केली, यावेळी नेत्रदान करूया, कारण नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: सदा फुली अन प्राजक्ताची, बकुळ गुलाब अबोलीची, ही मोगरीची ती तगरीची, जास्वंद आणि निशिगंधाची, फुलबाग असे ही आनंदाची, फुलबाग असे ही आनंदाची. सकाळच्या प्रहरी घरापुढच्या फुलबागेत रमायला कोणाला नाही आवडणार? खरोखर ही फुलबाग म्हणजे आनंदाचीच बाग आहे. नुसतं बागकाम करण्याचा छंद सुद्धा आपल्याला केवढा आनंद देऊन जातो. आणि ही फुलं उंच झाडावर असो, कुंजवनात असो, कुंडीतल्या रोपावर असो किंवा अगदी जमिनीवर पडलेली असो, फुलं आपल्याला आनंदच देत असतात. आनंद या भावनेचं दृश्य रूप कोणतं? तर फुलं. म्हणूनच आनंदाचे प्रसंग फुलांसवे साजरे केले जातात. पुष्पहार, पुष्पगुच्छ, पुष्पदाणी, पुष्परचना, पुष्पमाला, या साऱ्यांमुळे समारंभ, शुभप्रसंग, सुखसोहळे नुसता आनंद उधळत असतात. अरे, मी फुलांवरून पुष्पावर कसे आले? हो हो, फुलं काय, पुष्प काय, कुसुम काय किंवा सुमन काय? कुसुमातुनी फुलते सुमन. कसे? दिसता क्षणी कुसुमे, मन आपले प्रफुल्लित होते, मन आपले सुमन होते. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती. आहा, जाईजुईच्या या गंधाने भले भले गुंग होतात. आणि मीही गुंग झाले माहेरच्या आठवणीत. आई रोज जाईजुईची फुलं परडीत गोळा करायची, त्या फुलांचे गजरे करून ठेवायची आणि दिवसभरात घरी येणाऱ्या किंवा आजूबाजूच्या स्त्रिया मुलींना तो गजरा द्यायची. मग आंबाडा, चक्कर, वेणी, शेपटा, पॉनीटेल सुद्धा या फुलांनी सजायचे आणि गंध पसरीत राहायचे. मी सुद्धा आईचा हा वारसा पुढे चालवते. फुलं म्हणजे आनंद, आनंद वाटावा म्हणतात. म्हणूनच देवळात जाताना माझी फुलांची परडी तऱ्हे तऱ्हेच्या रंग फुलांनी भरलेली असते. कलात्मक असा मोठा फुलापानांचा हार देवासाठी दिला की इतरे जनांच्या अंजुली मी फुलांनी भरून टाकते. आणि मग उरलेल्या फुलपाकळ्यांची रांगोळी तर अगदी ठरलेलीच. आणि त्याच्यामुळे सारा मंदिराचा परिसर कसा सजलेला असतो, लोकांना आनंद देत. सणवार असो, पूजा, धार्मिक कार्य असो, विवाहासारख्या महत्वाच्या गोष्टी असो किंवा काही समारंभ, उद्घाटने असो, सगळीकडे सर्व ठिकाणी फुलांचा साज, सजावटीला फुलं, सत्काराला फुलं.

ही हवीतच, फुलांशिवाय काही नाही. फुलांना बघताच आपल्या चित्तवृत्ती उत्साहित होतात, फुलं मिळताच आपल्याला सुखद भावना आपल्यामध्ये निर्माण होतात, आणि इतरांना आपण फुलं देतो तेव्हा त्यांच्या गालांवरच फुलतात आनंदाची फुलं. असा फुलांच्या माध्यमातून आनंद लुटण्याची संधी आपल्याला मिळालेली असते आणि आपण ती घ्यायलाच हवी, नाही का? आह, गुलाबाचा काटा लागला आणि मी भानावर आले. पण गुलाबाला पाहिलं की काटा विसरायला होतं. गुलाब म्हणजे सानुलं कमळच. गुलकंद करायचा म्हणून त्या गुलाब फुलांना कुठे कुठे शोधत फिरायचो हो आम्ही भावंड. आई गुलकंद करायची, पण ती काचेची बरणी मात्र कुठेतरी लपवून ठेवायची. ती म्हणायची, गुलकंद हा खाऊ नाही, औषध आहे. इतक्या गोड खाऊला औषध म्हणायचं म्हणजे किती कडू कडू वाटतं ना. ती सांगायची, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर गुलकंद हे एक औषधच आहे, कारण हा थंड गुणधर्मी असतो. ती त्याचा उपयोग घरातल्याच नाही तर गल्लीतल्या सगळ्यांनाच करून द्यायची. वनस्पतींमध्ये किती फुलं असतात, काहींचा उपयोग औषधासाठी करतात तर काही फुलं मसाला करण्यात वापरतात. सूर्यफुलापासून जसं तेल तयार करतात तसं अनेक फुलांमधून गोळा केला जातो तो मध, आणि हे काम कोण करतं? मधमाशी. आई न कळत आमचा जणू अभ्यासच घेत होती. फुलांपासून रंग कसे तयार केले जातात, त्यासाठी कोणकोणती फुलं वापरतात, आईने अशी माहिती सांगितली की आम्हीच त्यात रंगून गेलो. एकदा मी, दादा आणि आमचे दोन सवंगडी आम्ही अभ्यासाला बसलो होतो. पण अभ्यासापेक्षा सामान्य ज्ञानावरच बोलतो आहे हे आजोबांनी पाहिलं आणि तेही आमच्यात सामील झाले. म्हणाले, अरे मग सांगा बरं, आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय फूल कोणतं? कमळ. चौघांनी एका सुरात उत्तर दिलं. पण कोणी म्हणालं कमळ, कोणी म्हणालं कमल, आम्ही थबकलो, एकमेकांकडे बघू लागलो. हसत हसत आजोबा म्हणाले, अरे चालेल चालेल, दोन्ही बरोबरच आहे. आणखीन काय काय बरोबर आहे? पद्म, राजीव, पंकज, कुमुद, आम्ही ऐटीत सांगितलं. आजोबा म्हणाले, हो हो ते तर आहेच, पण नीरज, तोयज, सरोज म्हणजे कमळ, उत्पल, अब्ज, पुष्कर, इंदिवर म्हणजे कमळ, जलज, सरसीज, अरविंद आणि पुंडरीक म्हणजेही कमळ. अरे बाप रे, एवढी नाव फक्त एका कमळाची? होय रे होय, कमळांचे रंग, आकार, त्यांची विविधता या नावांमध्ये आहे. देवदेवतांच्या कथांची विविधता या नावांमध्ये आहे. आपल्या संस्कृत श्लोक, स्तोत्र, पोथी यांच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात या नावांचा उल्लेख असतो. हे ऐकताच संस्कृत भाषेचा आपण अभ्यास करायचाच या निर्धाराचं कमळ आमच्या मनात मात्र त्यावेळेला फुलत गेलं होतं. आणि बर का, आजोबा पुढे सांगू लागले, आपल्या देशासारखंच व्हिएतनाम या देशाचं सुद्धा राष्ट्रीय फूल कमळच आहे. आमच्या ज्ञानात भर पडली, आम्ही आनंदाने ओरडलो. मोगऱ्याच्या गंधाने तर कवी लेखकांना सुद्धा धुंद केलं. बायकोसाठी घ्यावाच अशा मोगऱ्याच्या गजऱ्याने नवऱ्यांना मोहित केलं. पण मोगऱ्याचा गजरा म्हणूनच तर प्रेमाचं प्रतीक मानला गेला. हिरवा चाफा, सोनचाफा ही फुलं जर मिळाली नाहीत तर चोरून घ्यावी असं वाटावं इतका याचा गंध वेडा आहे. बकुळीच्या फुलांची पखरण, प्राजक्ताचा सडा, आकाश मोगरीचं ते टपकणं, गुलमोहराचे लाल तर कधी जांभळे गालीचे. जांभळ्या निळ्या रंगाचं फूल मी सर्वप्रथम पाहिलं ते म्हणजे आम्ही आजीच्या गावी गेलो होतो ना तेव्हा. काय तो धाब्यापर्यंत डवरलेला पाच पदरी वेल, त्यावर भरघोसपणे उगवलेली ती निळसर जांभळी फुलं, अगदी बारीक नक्षीकाम केल्यासारखी ती कृष्ण कमळाची फुलं होती. कृष्ण उभा मध्यभागी.

पाच पांडव त्या भवती आणि शतकौरवांचे कडे भवत आली. आजीचं सांगणं म्हणजे फुलांची बरसातच. शेवंती, हसरी, पिवळी, पांढरी, सानुली आणि मोठी साजिरी, तामिणीची निळी झुलाई, कौशी फुलांचा रंग केशरी, पांगाऱ्याच्या काट्यांमध्येही शेंदरी फुले लगबगती, सुमनांचा पिवळ्या असे बहावा, मधुमालती मधुर गंधा, पळसाचा ग भासे वणवा, पळसाचा ग भासे वणवा. आजीचं हे सगळं उत्स्फूर्त फुलांचं काव्यच असायचं. आजी पुढे म्हणाली, असं जरी असलं तरी देवाला आवडतात काही विशिष्टच फुलं, बरं का? गणपतीला लाल, विष्णूला शंकराला पांढरी फुलं, लक्ष्मीला गुलाबी फुल आणि कमळ, दत्ताला पिवळी फुलं वाहतात. देवी, मारुती, सूर्य या देवांना लाल फुलं, तर शनी देवाला निळी फुलं वाहतात. आजी, पण असं का बरं? अगं, ज्या देवाचे जसे सामर्थ्य, जशी ज्याची ऊर्जा, तशी त्या फुलांची महती. काही फुलं शीतल असतात, सौम्य असतात, काही उग्र असतात. ती ती फुलं त्या त्या देवाला प्रिय असतात. नारळाच्या झाडावरची फुलं दाखवायला मामा आम्हाला घेऊन जायचा. आणि उन्हाळी फुलांचे, म्हणजे फक्त उन्हाळ्यातच उमलणाऱ्या फुलांचे अनेक देखावे आम्हाला बघायला मिळायचे. त्या फुलबहाराच्या दर्शनाने आम्ही सुद्धा प्रफुल्लित व्हायचो. खेडेगावातला हा वेगळेपणा आम्हाला आवडायचा. म्हणून सुट्टीत कुठे जायचं तर आजीकडे, मामाकडे, अर्थात खेडेगावी. असं खेडेगावालाच जावंसं वाटायचं. अजूनही वाटतं खेडेगावात जाऊन राहावं आणि हा सगळा निसर्गाचा आनंद, या आनंदाच्या सुखात आपण जगावं. कुसुमांच्या या आठवणी पण अशा आहेत ना, मन सुमन सुमन करून टाकतात. नेदरलँडची प्रसिद्ध फ्लॉवर व्हॅली साऱ्या जगाला आनंद देते. उत्तराखंड इथली फ्लॉवर व्हॅली आपला सारा शेण घालवते. फुलांचं भरमार उत्पादन आणि त्या फुलांचा मोठा व्यापार त्या तामिळनाडूला जमतो बुवा. फुलांच्या आवडीतूनच घडतात मोठमोठे फ्लॉवर शोज. मात्र जपानी लोकांची पुष्परसिकता अवघी निराळीच. इकेबाना अर्थात पुष्परचना करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. खरी तर खरी कागदी पुष्परचना सुद्धा साऱ्या जगात प्रिय करून टाकली त्यांनी. घराभोवती, घरातल्या प्रत्येक खोलीत फुलांनी टवटवलेली झाडं असावीत म्हणून सुद्धा बॉन्साय हा प्रकार त्यांनी शोधून काढला. अशी ही फुलं माणसाला वेड करून टाकतात. डेलिया, झेनिया, लिली अशा अनेक प्रकारच्या परदेशी पाहुण्यांनी आपल्याकडे कायमचं वास्तव्य केलेलं आहे. पण काही फुल पाहुण्यांना एखाद्या मौसमातच इथे येऊन फुलण्याचा मोह होतो. एफोर्बिया, मिली, अडेनियम, डिकोमा, ट्रम्पिड नाईन, कितीतरी अशी खूप फुलं आहेत. कोणी उन्हाळ्यात बहरतात, कोणी हिवाळ्यात. गंधापेक्षा रंगरूपाने शानदार असलेली फुलं सृष्टी सौंदर्याचं लेणं ठरतात. हो, अशीच येते हवेची झुळूक, एखाद्या कुसुमगंधाने भारावलेली आणि आठवणींच्या सुवासात आपल्याला गुंगवून टाकणारी. घरापुढच्या या फुलबागेतून आत घरात जात असता पायरीच्या दोन्ही बाजूंना फुलारलेल्या ताटव्यांनी जणू मला अडवलंच. मग मी तिथेच पायरीवर बसले. पांढऱ्या आणि गुलबाक्षी रंगाची सदाफुली मी हाताने स्पर्शत राहिले. माध्यमिक शाळेत शिक्षणाचं ते शेवटचं वर्ष होतं. सेंडॉप, निरोप समारंभ होता. आमच्या शिक्षकांनाच आम्ही विद्यार्थिनींनी वेगवेगळे फिशपॉन्ड्स दिले होते. नेहमी हसऱ्या उत्साही असणाऱ्या मराठीच्या मॅडमना आम्ही सदाफुली हा फिशपॉन्ड दिला होता. हसत हसत त्यांनी तो स्वीकारला आणि त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कन्या शाळेतल्या कन्यांनो, तुम्ही सुद्धा
जीवनभर सदा फुलीसारखं सदा हसतमुख राहावं.

0: हीच माझी सदिच्छा. खरच मॅडम त्यावेळी एक संसारी गृहिणी होत्या, त्यांना नसतील का संसारातले क्लेश. पण विद्यार्थिनींनी स्वतःहून त्यांना सदाफुली म्हणावं असं त्यांचं असणं आपल्याला एक धडा शिकवून गेलं, जीवनातला एक महत्वाचा धडा, सदाफुलीचा धडा. सर्वदूर सर्व ठिकाणी सगळीकडे पहावं, ही फुलं आपल्या स्वागताला स्वतःहून सज्ज असतात. सर्व वेळी सदा सर्व काळ सुवासाच्या परिमळाने आपल्याला आनंदी करत असतात. आणि हा सुवास, हा दरवळ, हा सुगंध या क्षणांपुरताच, या वेळेपुरताच असू नये, तो चिरकाळ आपल्याला लाभत रहावा म्हणून फुलांनी आपल्याला दान दिलं अत्तराचं. स्वतःचं जीवन त्यागून अत्तराच्या रूपात फुलांनी आपणा माणसांचा आनंद अगदी चिरंजीव केला. असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हा बोध, ही शिकवण आपण फुलांकडून शिकायला हवी. हो खरच, आनंद देण्याचा, आनंदाचे दान करण्याचा हा धडा आपण शिकायलाच हवा. किती सुंदर धडा, किती सुगंधी धडा, हा धडा आपण शिकायलाच हवा.
1: आताच आपण सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध ऐकला, कुसुमातुनी फुलले सुमन. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: श्रोत्यांनो, या गीतानंतर कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोत्यांनो, प्रत्येक कळीला उमलण्याचा अधिकार असतो, सुगंध देण्याचा, आकाशाकडे पाहण्याचा, वाऱ्याशी खेळण्याचा अधिकार असतो. पण दुर्दैवानं काही फुलं निर्दयीपणे चुरडली जातात, काही स्वप्नांना भीतीच्या सावल्या वेढून टाकतात आणि काही स्त्रियांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. स्त्रीचा सन्मान, तिची सुरक्षितता आणि तिच्या कामाच्या ठिकाणी असलेला आत्मविश्वास जपण्यासाठी पोष म्हणजेच कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा अस्तित्वात आला. हा केवळ कायदा नाही तर प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे उमलण्याचा दिलेला सामाजिक विश्वास आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महिला हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होकेट वर्षा देशपांडे. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षा मॅडम बीकॉम एलएलबी आहेत. गेली 36 वर्ष या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतायत, काम करतायत. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर पीसीपीएनटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणाऱ्या अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 अतिशय नामांकित संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे त्या हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय आहेत. त्यानंतर भगिनी पुरस्कार, ग्रेट वुमेन पुरस्कार, हिरकणी आदर्श कार्यकर्त्या अशा जवळजवळ 300 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. अॅडव्होकेट वर्षा देशपांडे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, सुरुवातीला मला सांगा की पॉश कायदा अस्तित्वात येण्यामागची सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती, काय होती?
1: आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी काही मुली शिकत नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणावर घराच्या बाहेरही पडण्याचा काही प्रश्न नव्हता. पण स्वातंत्र्यानंतर आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आता उतरलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रिया काम पण करत आहेत. म्हणजे अगदी आयएस लेवल पासून ते शेतीभातीतल्या कामापर्यंत आणि अगदी आशा वर्कर पासून ते वरच्या मंत्रालयातल्या कामांपर्यंत सर्व दूर सर्व ठिकाणी आपण आता महिला कामामध्ये दिसतो आहे. आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी असं मधल्या काळामध्ये 80s असं लक्षात आलं, एक घटना घडली की एका हाय प्रोफाईल डिनर पार्टीमध्ये एका आयएस महिलेसोबत एका आयजी लेवलच्या अधिकाऱ्यांनी काही आगळीक केली, चुकीचं वर्तन केलं आणि ते त्या क्षणी त्यांना ते आवडलं नाही आणि म्हणून त्या आयजी लेवलच्या अधिकाऱ्याविरुद्ध कोर्टामध्ये गेल्या, गुन्हा दाखल केला. ती केस चालली आणि त्याच्यामध्ये विनयभंगाच्या संदर्भाने गुन्हा दाखल होऊन शिक्षा पण लागली.
0: अच्छा.
1: 3 वर्ष नोकरीतून आधीच त्यांना बाजूला व्हावं लागलं. 3 महिन्याची साधी कैद झाली आणि काही लाखांचा दंड त्यांना द्यावा लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो दंड त्या आयएस अधिकारी महिलेने नाकारला, तो दंडाची रक्कम ही महिला संघटनांना महिलांच्या कामासाठी देण्यात आली. पण त्यावेळेला याची चर्चा पुढे आली की आपण तेव्हा आयपीसी वापरायचो, म्हणजे इंडियन पिनल कोड.
0: अच्छा.
1: ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे 354 किंवा 376 म्हणजे बलात्कार, विनयभंग, छेडछाड हे गुन्हे दाखल व्हायचे. पण त्यावेळेला पहिल्यांदी चर्चा देशाच्या सर्व दूरपर्यंत झाली की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भाने काही गोष्टी, काही स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे.
0: बरोबर.
1: त्याच काळामध्ये नंतरच्या काही टप्प्यामध्ये 92 भौरी देवीनी जेव्हा बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला, अंगणवाडी ताई म्हणून राजस्थानमध्ये आलेल्या शासकीय अध्यादेशाचा अवलंबत्व करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्यावरती गँगरेप झाला आणि ती केस खूप 1997 चालली ज्याच्यामध्ये शिक्षाही लागली. पण त्या दरम्यान

0: विशाखा नावाची संस्था जी राजस्थान स्थित आहे आणि त्यांच्यासोबत इतर सामाजिक संस्थांनी पुढे येऊन याच्या संदर्भातलं जनहित याचिका दाखल केली आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंध करणारा स्वतंत्र कायद्याची मागणी लावून धरली. कायदा करणं हे काही न्यायालयाचं काम नाही, केलेले कायदे चालवणं हे न्यायालयाचं काम असतं, कायदा करणं हे संसदेचं काम आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची आवश्यकता नोंदवून कायदा होईपर्यंतची मार्गदर्शक तत्व जाहीर केली, ज्याला आपण विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखतो. आणि नंतरच्या काळामध्ये हे बिल बरीच वर्ष आपल्याकडे प्रलंबित राहिलं, पण 2013 पहिल्यांदी आपण ज्याला आता पॉश कायदा म्हणायला लागलो, आम्ही त्याला विशाखा कायदा पण म्हणतो, तो हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात येण्यामागे तो संविधानाच्या कक्षेमधला कायदा आहे, त्याचं कारण संविधानाने आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला सुरक्षित जीवन मिळेल, तुम्हाला स्वतंत्रपणे ज्या ज्या ठिकाणी जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं तर कामाचं ठिकाण तुमच्यासाठी इथे जाऊ नका तिथे जाऊ नका तुम्हाला कोणी म्हणणार नाही, तुम्ही काम करू शकाल, ते काम तुम्हाला सुरक्षितपणे करता येईल. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून तुमच्याशी कोणी असमानतेने वागणार नाही, कारण समानतेच्या तत्वावर आपलं संविधान आधारित आहे.
1: बरोबर.
0: तिथे तुम्हाला दुजा भावानी वागवलं जाणार नाही, स्त्री म्हणून हिणवणं तुम्हाला असुरक्षित करणं असं वर्तन होणार नाही. त्यामुळे ते हा सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये विशाखा गाईडलाईन्स तर आल्याच, पण त्याच्याबरोबर 2013 हा पॉश कायदा पण त्या चौकटींमध्ये आपण मिळवलेला आहे. या ठिकाणी म्हणून मला नमूद करावं असं वाटतं की कुठल्याही म्हणजे 42 अधिक कायदे आहेत आपल्या देशामध्ये स्त्रियांना न्याय देणारे आणि पुरुषांना शहाणं करणारे, आणि ह्या सगळ्या कायद्यांच्या संदर्भाने आपल्याला अनुभव असा आहे की ह्या प्रत्येक कायद्याच्या मागे कोणीतरी एक व्यक्ती पुढे आली आणि त्यांनी त्याची मागणी केली, किंवा मोठा समूह पुढे आला आणि त्यांनी आंदोलन आणि चळवळ केली आणि त्याच्यातूनच कायदा आकाराला आला आणि धोरण आणि कायदे बनले. त्यामुळे या सगळ्याच्या मागे एक मोठा परिश्रम आणि काम केलेलं आहे महिलांनी, त्याच्यासाठीची मागणी केलेली आहे, त्याच्यासाठीची किंमत मोजलेली आहे. त्यामुळे ती किंमत भवरी देवीनी मोजली, ती किंमत त्या आयएस अधिकारी महिलेनी मोजली, म्हणून तुम्ही आम्ही आज पॉशच्या अंतर्गत आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे काम करतो आहे.
1: बरोबर. ताई तुम्ही आता जे म्हणालात ते की विशाखा मार्गदर्शक तत्व ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेली तात्पुरती चौकट होती की ती जी पॉश कायदा या संसदेनं मंजूर केलेल्या सविस्तर आणि बंधनकारक कायद्यात रुपांतरित झाली. तुम्ही त्याला आता जे विशाखा पॉश कायदा म्हणाल त्याच्यात रुपांतरित झाली. पण कार्यस्थळी लैंगिक छळ हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाहीये, मानवी हक्क आणि कामगार हक्काचा प्रश्न आहे.
0: घरात नवीन जे कायदा आला त्याच्यामध्ये नुसता कामगार म्हणजे कामाच्या ठिकाणी गेली आणि तिथे काही घडलं आणि त्याच्या संदर्भाने कारवाई केली जाईल असं नाही. हा कार्यस्थळ ह्याचं जे डेफिनेशन आहे, ह्याची जी व्याख्या आहे, ह्याची व्याप्ती वाढवली गेली. आणि कार्यस्थळ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ऑफिस, म्हणजे ऑफिस म्हणजे काहीतरी टेक्निकल लीगल काम करतं ते ऑफिस असं डोळ्यासमोर येतं. नाही, धुण्या भांड्याच्या कामासाठी जाणारी 10 घरं फिरणारी महिला पण कामाच्या ठिकाणी जाते, वेगवेगळ्या घरी जाते पण कामाच्या ठिकाणी जाते. ऊस तोडायला जाणारी किंवा शेतमजूर महिला दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते, याचा अर्थ ती कामाच्या ठिकाणी जाते. स्कूल बसवर काम करणारी महिला ही लेकरं गाडीत घेते आणि उतरवते, ती पण कामाच्या ठिकाणी जाते, म्हणजे तिची बस हे तिचं कामाचं ठिकाण आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे कामाच्या ठिकाण घरापासून निघाल्यापासून घरीपर्यंत येण्यापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, काम करण्यापासून जाणं आणि येणं इथेपर्यंत पिकअप ड्रॉप पासून सगळं, आणि आता तर डिजिटली उशिरा रात्री ऑनलाईन होणारे मीटिंग्स, ऑनलाईन येणारे मेसेजेस, ऑनलाईन होणारे ट्रोलिंग पासून सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्स्टावर येणारं, फेसबुकवर येणारं, तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर येणारं हे मेसेजेस, इथेपर्यंत त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. कामाचं ठिकाण म्हणजे फक्त गेली ऑफिसमध्ये तिथे काहीतरी घडलं परत आलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त शरीराच्या संदर्भाने होणारे विनयभंग किंवा बलात्कार हे टोक झालं शेवटचं, पण त्याच्या अलीकडे एक मोठा प्रवास होतो ह्या लैंगिक अत्याचाराचा. शेरेबाजी करणं, घाणेरडे मेसेजेस पाठवणं, इमेजेस पाठवणं, अशा घाणेरडे लिंक्स पाठवणं, काहीतरी विचित्र गाणी म्हणणं, काहीतरी सूचक बोलणं, द्वैअर्थी बोलणं, हे जे सगळे प्रकार घडतात हे सुद्धा याच्या अंतर्गत लैंगिक छळाअंतर्गत घेतलेले आहेत. स्किन टू स्किन काहीतरी झालं पाहिजे आणि प्रत्यक्ष काहीतरी फिजिकली घडलं पाहिजे आणि रेझिस्टन्स दिसला पाहिजे, नॉट नेसेसरी. एम्प्लॉयर जेव्हा एम्प्लॉईला एम्प्लॉई म्हणून

या सगळ्या गोष्टी गृहीत धरून नको असलेले स्पर्श करण्यापासून, नको असलेल्या नजरा देण्यापासून, नको असलेलं सूचक बोलण्यापासून, हालचाल सतत स्टेअर करणं, सतत या पद्धतीचं एक अघोषित अशी तिच्यासाठी कर्फ्यू लावलेला असतो असा तिच्यासाठी. तर हे सगळं जे आहे हे सगळं त्या लैंगिक अत्याचारामध्ये घेतलेलं. त्यामुळे कामगार म्हणून तिच्या कामगार म्हणून त्या कामाच्या ठिकाणी तिला ऍट इज वाटलं पाहिजे, कम्फर्ट वाटलं.

0: ॲट ईज वाटलं पाहिजे, कम्फर्ट वाटलं पाहिजे, तिथे जाण्याची तिला ओढ वाटली पाहिजे.
1: बरोबर,
0: तिथे जाताना तिला स्ट्रेसफुल नाही वाटलं पाहिजे. तर हे सगळं त्याच्यामध्ये गृहित धरलेलं आहे आणि म्हणून तिथे अंतर्गत समिती नेमायची आहे. दहा महिलांच्या पेक्षा जास्त महिला जिथे कामाला आहेत त्या कामाच्या ठिकाणच्या मालकांनी तिथे ती समिती नेमायची आहे, अंतर्गत समिती. आणि दहा पेक्षा कमी जिथे आहे तिथं लोकल समिती जिल्हाधिकारी नेमणार. जिल्हा महिला बालकल्याण विभागात असेल, नगरपालिकेच्या लेवलवर असेल किंवा तहसीलदारांच्या लेवलवर असेल ते ती तालुक्याच्या ठिकाणी नेमली जाईल, नगरपालिकेच्या ठिकाणी नेमली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे नेमली जाईल. म्हणजे धुण्या भांड्याची कामं करणारी बाई दहा घरं फिरते, मग ती कुठे जाणार? दोन घरात तिला असा त्रास होतो, मग ती कुठे तक्रार करणार? तर तिला पण ही सुरक्षा दिलेली आहे आणि ती महिला बालकल्याण विभागाच्या पॉस्टमध्ये जाऊन हे सांगू शकते की या घरी मी कामाला जाते आणि इथे माझ्याशी असं वर्तन केलं जातं, हे ती सांगू शकते. म्हणजे ज्या आस्थापना मोठ्या आहेत तिथे हे दिलेलं आहे. आणि अलीकडच्या एका महत्वाच्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण त्याचं गेल्या वर्षीच ऑगस्टमध्ये नोटिफिकेशन काढलेलं आहे की सर्व मंत्रालयांच्या अंतर्गत नोडल ऑफिसर नेमा आणि अंतर्गत समिती फॉर्म करा. आणि ती जर केली नाही त्याची नोंदणी रद्द होऊ शकते त्या आस्थापनेची, आणि 50,000 रुपये पर्यंतचा दंड होऊ शकतो जर आपण पॉश समिती नेमली नाही तर. इतकं ते मॅन्डेटरी, इतकं ते कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. पण अजूनही म्हणाव्या तशा आपल्याकडे समिती फॉर्म झालेल्या नाहीत. काही लाखांच्या संख्येनी ह्या समिती असू शकतात महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं तर आपल्याकडे पुण्यामध्ये मोठे मोठे मॉल्स आहेत, शेकड्यांनी मुली तिथे काम करतायत. एअरपोर्ट आहे आपल्याकडे, बस स्टँड आहे आपल्याकडे, ड्रायव्हर कंडक्टर्स एकत्र काम करतात बसमध्ये आजच्या तारखेला. या सगळीकडे ह्या समिती असायला पाहिजे. अगदी कापड दुकान आहेत आपल्याकडे, आपल्या आपल्याकडे तर मोठा कापड बाजार आहे पुण्यामध्ये, त्या कापड दुकानात सगळ्या बायकाच असतात. तर त्या ठिकाणी सुद्धा या समिती असायला पाहिजे. आणि शी बॉक्स नावानी पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन आस्थापनाने आपलं रजिस्ट्रेशन करून या पद्धतीची समिती स्थापन केल्याचं रिपोर्ट तिथे करायचं आहे. आणि हे मॅन्डेटरी आहे, त्यामुळे सगळ्या आस्थापनांनी महाराष्ट्रातला हे पुढाकार घेऊन तातडीनं या कायद्याचा उपयोग करून घेऊन त्या समिती स्थापन कराव्या. जसं लसीकरण महत्वाचं आहे की नाही, कुठलाही आजार होऊ नये म्हणून आपण लसीकरण घेतो, तशी पॉश समिती असली तर त्या ठिकाणच्या आस्थापनामध्ये, त्या कारखान्यामध्ये, दुकानामध्ये, त्या बसमध्ये, त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये पुरुष जे स्त्रियांसोबत वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने संपर्क येतो ते चुकीचं वागणार नाहीत. याच्यासाठी ती समिती आहे.
1: तुम्ही पण जे म्हणाला जाता की ही समिती स्थापन करायला पाहिजे, दहा स्त्रिया जिथे असतील तिथे, पण जिथे दहा स्त्रिया काम करत नाहीयेत किंवा रोजंदारीवर कधी दोन जणी असतील, कधी तीन जणी, उद्या तीन जणी येतील, परमनंट नसतात त्या, तर मग त्यांनी काय करायचं?
0: म्हणून त्या लोकल समिती दिलेली आहे.
1: अच्छा,
0: जिल्हाधिकारी तो निर्णय घेतात, महिला बालकल्याण अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी त्यांना ते नोडल ऑफिसर म्हणून नेमू शकतात, नेमलेले आहेत आपल्याकडे, त्या तिथे जाऊ शकतात. पोलीस स्टेशनला जाणं हा एक वेगळा भाग आहे, टोकाचं काही घडलं असेल तर पोलीस स्टेशनलाही जाऊ शकतात. पण त्याच वेळेला कामाच्या ठिकाणी काही घडलं असेल आणि त्या एम्प्लॉयरच्या विरोधात तक्रार करायची असेल तर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतात, त्या महिला बालकल्याण विभागाकडे करू शकतात, नगरपालिकेमध्ये, तहसीलदारीमध्ये तिथे किंवा बीडीओंच्या ऑफिसमध्ये त्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी तो कॉल घेतलेला आहे आणि तिथे या पद्धतीची लोकल समिती आहे आपल्याकडे आणि त्याच्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर, एक विशेष अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून हे प्रशिक्षण घेतलेला आपल्या राज्यामध्ये नोंदव आहेत आपल्याकडे काम करणारे असे अधिकारी. त्या नोडल ऑफिसरकडे आपण जाऊन ती तक्रार करू शकतो आणि ते मग त्याचं हिअरिंग घेऊन त्याच्या संदर्भातली चौकशी लावून अगदी कोर्टासारखं कामकाज तिथे होऊ शकतं.
1: बरं, आणि याची गोपनीयता त्यांच्याकडनं ठेवली जाते,
0: अगदी त्या महिलेची गोपनीयता ठेवली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेला अशी घटना घडते त्यावेळेला तिच्या संदर्भाने तिला जर तातडीनं मेडिकल एडची गरज असेल तर ती दिली पाहिजे, तिला समुपदेशनाची गरज असेल तिच्या कुटुंबात हे सांगून त्यांचंही काउन्सिलिंग करण्याची गरज असेल तर समुपदेशनाची सेवा दिली पाहिजे, तिला तातडीनं सुट्टी हवी असेल किंवा बदली तिथून हवी असेल तर ती पण तिला तात्पुरती तिच्या मागणीप्रमाणे दिली पाहिजे. तिला जर काही आर्थिक गरज तातडीनं निर्माण होणार असेल की तिला काहीतरी मेजर झालंय, ट्रोमा झालाय आणि तिला सायकॅट्रिस्टकडे जायचंय, तिला हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे, ती स्ट्रेस खाली आहे, अशा काही गोष्टी घडल्या असतील किंवा तिला काही फिजिकल इजा झाली असेल तर या सगळ्याच्या संदर्भाने तिची ट्रीटमेंट करण्यासाठी तिला आर्थिक पण मदत केली पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे एम्प्लॉयरचं. आणि त्याच वेळेला तिला जर वाटलं की एका बाजूला मी ह्या अंतर्गत समितीकडे तक्रार घेऊन जाईन किंवा एलसीकडे जाईन म्हणजे लोकल कमिटीकडे जाईन, पण दुसऱ्या बाजूला मला

0: पोलीस स्टेशनला पण जायचं आहे, तर तिला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आणि सगळे तिथे साक्षी पुरावे सीसीटीव्ही फुटेजेस वगैरे काही तिला दाखवायचं असेल पोलिसांना, तर ते सगळं एम्प्लॉयरने उपलब्ध करून दिलं पाहिजे.
1: बरोबर,
0: म्हणजे सायमल्टेनियसली ती पोलीस स्टेशनला पण जाऊ शकते आणि त्याच वेळेला ती अंतर्गत समितीसमोर पण हिअरिंग घेऊ शकते.
1: बरोबर,
0: त्यामुळे ही सगळी मदत तिला मिळू शकते. दुसऱ्या बाजूला तो जर आरोपी तिथे येत असेल जात असेल तिथे त्याचं तसंच वर्तन चालू राहत असेल तर त्याला कंपल्सरी रजेवर पाठवणं असेल, त्याला सस्पेंड करणं असेल, तात्पुरती त्याची काही बदली करणं असेल, पण त्याच वेळेला त्यांनी तिथे कामावरती तिथे हिअरिंगला आलं पाहिजे याच्यासाठी पण. आणि न्यायाच्या बाजूनी त्याच्यावरती पण अन्याय होणार नाही, त्याचंही मानवाधिकाराचं हनन होणार नाही, त्यालाही त्याचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे 7 दिवसाच्या आतमध्ये हे सगळ्या गोष्टी तक्रार आल्यापासून घेतल्या जातात आणि त्या केल्या जातात आणि करणं अपेक्षित आहे.
2: काही खरंच कामाच्या ठिकाणी स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो, कारण स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची राज्यभरातली काही वर्षातली टक्केवारी अगदी धक्कादायक आहे. की या अभ्यासात असं लक्षात आलं की जवळजवळ 80% लैंगिक छळ होतो, 53% बायका पुरुष यांना कामाच्या ठिकाणी सारखी वागणूक मिळत नाही, 50% सुपरवायझर सहकारी यांच्याकडून नीट वागणूक मिळत नाही, तर 32% स्त्रियांना अश्लीलतेला सामोरं जायला लागतं आणि 59% घाणेरडे जोक आणि टोमणे मारणं, 58% विशाखा मार्गदर्शक तत्व या कायद्याविषयीच लोकांना माहिती नसते असं लक्षात आलेलं आहे. हे दुःखद आहे आणि आपल्या मुलाखतीतनं आपण विशाखा समितीबद्दल आणि पॉश कायद्याविषयी श्रोत्यांनाही मार्गदर्शन करतोय, महिलांनाही मार्गदर्शन करतोय. ताई, बऱ्याच स्त्रिया या त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर करिअर बिघडेल किंवा बदनामी होईल किंवा नोकरी जाईल त्यांची, या भीतीमुळे कधीतरी पुढे येत नाहीत, किंवा ऑफिसेसही काही वेळेला तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या नसतात, किंवा ते ऑफिसेस दडपवतात का?
0: पहिली महत्वाची गोष्ट असं, आमच्याकडे काही चाललेलंच नाही, सगळं कसं आलबेल आहे असं दाखवण्याची एक आपली वृत्ती आहे. टेक्निकली ती कमिटी फॉर्म करून ठेवतात आणि टेक्निकली त्याच्या कित्येकदा माझ्याकडे पण असं रजिस्टर घेऊन येतात आणि म्हणतात मॅडम सही करा, तर मी म्हणते नाही प्रत्यक्ष मीटिंग घ्या तिकडे मी येते मग आपण ती सही करू.
1: बरोबर,
0: त्यामुळे खूपदा ते सही करण्याचं आणि टेक्निकली ते पूर्ण करण्याचं एक समिती असं त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचं कारण असे त्याच्या संदर्भातली संवेदनशीलता कमी पडते आणि प्रशिक्षण कमी पडतं. हे आपलं काहीतरी उणंधुणं दाखवण्याची समिती नाहीये, तर आपलं कामाचं ठिकाण जास्त सुरक्षित करण्याची समिती आहे. हा अॅटिट्यूड पहिल्यांदा कुठल्याही या समितींच्या संदर्भामध्ये आस्थापनांचा असायला पाहिजे, तो आपल्याकडे मुळात नाहीये. तो एक मानसिकता त्याची त्या लेवलवरची बदलायला पाहिजे की माझं काहीतरी बाहेर जाईल म्हणून मग मी ते झाकूनच ठेवीन, म्हणूनच मी ते टेक्निकलीच चालवीन, अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता आधी लोकांची बदलणं ही आपली सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्या समोरचं. दुसरी जी गोष्ट आहे जिच्या अनुषंगाने हे घडतं, ती अत्याचारग्रस्त महिलेलाच खूपदा बदनाम केलं जातं.
1: खरे,
0: म्हणजे तिला मदत देण्याऐवजी आपल्याकडे प्रत्येकच वेळेला तिलाच टार्गेट केलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था असून सुद्धा त्या व्यवस्थेचा उपयोग करून देऊन आपण तिथे कम्फर्टेबली जाऊन आपलं म्हणणं मांडावं आणि आपण नॉर्मल लाईफ लीड करावं असं वातावरणच नाही आपल्याकडे. होता होईल ते अदखलपात्र काही घटना घडत असतील तर त्या नोंदवल्याच जाणार नाहीत, चुकून दखलपात्र काही गोष्टी घडल्या तर त्या दाखलच होणार नाहीत, आणि चुकून असं काही घडलं तर त्याच्यावरती एवढा दबाव टाकायचा की ती काढूनच घेईल. अशी जी वृत्ती आहे आपल्याकडे कायदा चालवण्याच्या संदर्भाने किंवा कुठल्याही समित्यांसमोर जाण्याच्या संदर्भाने, त्या समिती आपल्यावर बसली किंवा त्या समितीसमोर काहीतरी हिअरिंग चाललं म्हणजे काहीतरी खूप मोठा गजब झाला आणि खूप मोठं काहीतरी आपण भयंकर केलं असं फील त्या तक्रारदार महिलेला दिला जातो. आपण महिलांनी सर्व ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी पहिल्यांदा हे डोक्यातलं आपलं काढून टाकलं पाहिजे.
1: बरोबर,
0: चुकीच्या गोष्टीला नाही म्हणताना आणि कायद्याचा वापर करताना निर्भयपणे आपण ते पुढे येऊन केलं पाहिजे. शिक्षणाने ही निर्भयता जर आमच्यात येत नसेल आणि कामाच्या ठिकाणी आपली एफिशियन्सी दाखवताना आपल्या प्रती होणाऱ्या हिंसेच्या विरोधामध्ये जर आपण आवाज उठवत नसू तर आपली एफिशियन्सी काय कामाची?
2: तक्रार नोंदवल्यानंतरही ताई आणि त्यांचा निर्णय येईपर्यंत बराच वेळ जात असेल मला असं वाटतं, त्यावेळेला त्या महिलाचं मानसिक बळ पण टिकवण्याची
0: हिअरिंग कमीत कमी काळामध्ये घेतलं जायला पाहिजे असं सांगितलं. घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तक्रार आली पाहिजे आणि तक्रार आल्यानंतर पुढच्या 90 दिवसाच्या आतमध्ये ते सगळं संपलं पाहिजे. म्हणजे फार 3-4 महिने 6 महिने असं चालत राहिलं असं नाही चालणार. ते त्याच्यामध्ये डिले सुद्धा होता कामाने, डे टू डे गरज पडली तर हिअरिंग घेऊन सुद्धा ते अगदी 2-3 सिटिंग्समध्ये सुद्धा तर ते संपू शकतात.
2: म्हणजे तिचं अजून मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी समिती सुद्धा घेते.

0: असते. पण ताई ज्यावेळेला एखादी तक्रार समिती पुढे येते त्यावेळेला समितीला सुद्धा दोन्ही बाजूनी त्याची तपासणी करायला लागत असेल ना, म्हणजे ही त्यांची जबाबदारी आहे.
1: म्हणून कोर्टासारखंच हिअरिंग होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडलं जातं, इन कॅमेरा होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडायला बोलवलं जातं, गरज पडली तर त्यांना वकील आणायची मुभा दिली जाते, लिखित स्टेटमेंट्स घेतली जातात, प्रश्नोत्तर केली जातात आणि त्याच्यानंतर मग समिती बसते आणि समिती त्या सगळ्याचा ओहापोह करून त्यांनी सादर केलेले साक्षी पुरावे जाब जबाब हे सगळं तपासून मग समिती आपल्या निर्णयाला येते. समितीचं गठन कसं येते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच आस्थापनेमधल्या सिनियर जी महिला आहे ती त्याची अध्यक्ष असणार आहे. कर्मचाऱ्यांचा पुरुष किंवा स्त्री दोन, एक किंवा दोन कर्मचारी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहेत. बाहेरची एक व्यक्ती जी स्वयंसेवी संस्था संघटना किंवा कायद्याची तज्ज्ञ असणारी अशी बाहेरची एक व्यक्ती असायलाच पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये 50% महिला असायला पाहिजेत.
2: बरोबर.
1: म्हणजे ह्या समितीमध्ये पुरुषांचा भरणा 3-4 पुरुष असून नाही चालणार. 4-5 जणांची ही जर समिती असेल तिथे 5 जण घेतील, काही वेळेला 4 जण असतील, तर त्यातल्या 50% ह्या महिला असायला पाहिजेत आणि त्यांना नियुक्तीपत्र गेलेलं पाहिजे. ह्या समितीसमोर ही मॅन्डेटरी आणि स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे कायद्याने ह्या काही व्हॉलंटरी खेळ नाहीये की आपण 4 जणी बसलो आणि काहीतरी करतोय, असं नाही चालणार. त्याची नियुक्तीपत्र येईल, त्यांच्या समोर जे चौकशी सादर होतील, साक्षी पुरावे येतील, त्या सगळ्याला एक कायदेशीर वजन आहे त्यांनी दिलेल्या निर्णयाला आणि न्यायालय त्याची नोंद घेणार आहे उद्या.
2: बरोबर.
1: जेव्हा जर पोलीस स्टेशनला तक्रार गेली आणि ते सदर प्रकरण जर कोर्टात गेलं तर त्यांनी सादर केलेला अहवाल, त्यांचा रिपोर्ट हा न्यायालयामध्ये साक्षी पुरावा कामी वापरला जाणार आहे. त्यामुळे ही बॉडी जी आहे ही वैधानिक पद्धतीने संविधानाच्या चौकटीत तयार झालेली बॉडी आहे. ह्या बॉडीच्या गठनामध्ये जरी काही चुका झाल्या तर न्यायालयामध्ये त्याचं उत्तर त्या आस्थापनेला द्यावं लागू शकतं. त्यामुळे ह्या पॉश कमिटीला आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही. पॉश कमिटी ही अतिशय गंभीरतापूर्वक आपण ती फॉर्म केली पाहिजे. कायद्यात दिल्याप्रमाणे दर 2 महिन्यांनी त्याच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत आणि त्यांचे रेग्युलर त्याचे प्रोसिडिंग्स ठेवले गेले पाहिजेत. आपल्याकडे काही घटना घडली नाही तर चांगली गोष्ट आहे, पण घडली तर त्याचं तातडीनं हिअरिंग पण घेतलं गेलं.
2: या कमिटीमध्ये किती सदस्य हवेत आणि काय
1: प्रमाणात? 50% तर महिला मी मगाशी म्हणाले तसं असायलाच पाहिजे, पण 4-5 असू शकतात. आस्थापना किती मोठी आहे त्याच्या हिशोबाने, त्यामुळे आणि त्याच्यात अध्यक्ष ही तिथली सिनियर महिला आहे.
2: बरं.
1: त्यामुळे ती जी कमिटी आहे ती कमिटी अतिशय वेगळ्या पद्धतीने फॉर्म केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे, सिनियर महिला त्यातली तिथे आहे. हे जरी असलं तरी खूपदा असा अनुभव फील्डवरती येतो की ते पण एम्प्लॉयरची कधी कधी प्रेशर घेतात, दबाव घेतात. तर माझं या निमित्ताने सांगणं आहे की तुम्ही ह्या कमिटीमध्ये कुठल्याही बायस न होता, एम्प्लॉयरच्या बाजूनी किंवा एम्प्लॉईच्या बाजूनी भूमिका न घेता, त्रयस्थपणे न्यायदान करायला बसलेल्या न्यायाधीशाच्या भूमिकेत तुम्ही बसता आहे त्या समितीमध्ये, तर त्या पद्धतीचं ते हिअरिंग घेतलं जावं, चौकशी केली जावी आणि वातावरण चांगलं व्हावं, व्यवस्था दुरुस्त व्हावी याच्यासाठी आपण भूमिका घेतोय.
2: बरोबर.
1: कोणातरी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी आपण ते करत नाहीये, तर निकोप वातावरण राहावं याच्यासाठी आपण त्या समितीत बसलोय. ह्याचं भान ठेवूनच ती जबाबदारी घ्या. एम्प्लॉयरच्या बाजूनी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी पण ह्याचा हत्यार म्हणून वापर करू नका आणि एम्प्लॉईच्या बाजूनी एम्प्लॉयरला ब्लॅकमेल करण्यासाठी पण आपण ते वापरणार नाही याचं पण भान ठेवा. त्यामुळे ती समिती ही कसं आहे, ही चाकू असल्यासारखा आहे, तो नीटपणे वापरला गेला पाहिजे आणि म्हणून त्याचं प्रशिक्षण आणि त्याच्यासाठीचं संवेदनशीलता ही जसा पॉश कमिटी फॉर्म होणं गरजेचं आहे आपल्या राज्यामध्ये, तसंच त्याची संवेदनशीलता आणि प्रशिक्षण पर फार गरजेचं आहे.
2: ताई आपण विशाखा कमिटीवर पण काम करता आहात, ते करत असताना काय वाटतं की आजची स्त्री कामाच्या ठिकाणी किती सुरक्षित आहे?
1: ते खूप मोठं आव्हान आहे आपल्यासमोर. कारण एक काळ होता की ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्च्युअल आपण नेमणुका करत नव्हतो, होतो असंघटित क्षेत्रात लाखोंच्या संख्येने आजही महिला काम करतात, त्यांच्यासाठीचा न्याय हे चॅलेंज होतच. पण ऍडिशनल चॅलेंज आता सरकारी यंत्रणेच्या संदर्भाने पण आमच्यासमोर उभं राहिलंय. त्याचं कारण मंत्रालयापासून ते आयटी पासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडे कंत्राटी कामगार नेमण्याची पद्धत सुरू झालेली आहे आणि ते कंत्राटी कामगार हे कंत्राटी कर्मचारी हे साधारणपणे 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासोबत केलं जातं. ज्यांच्यासोबत 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणं ही ज्यांची गरज आहे, ती माणसं त्या 11 महिन्यात माझ्यासोबत काही कमी जास्ती घडलं

0: तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध किंवा त्या आस्थापनेच्या विरुद्ध काही बोलायला धजत नाहीत. त्यांना सतत ही भीती वाटते की मी जर न जाणो मी आता ह्या 11 महिन्यात माझ्यासोबत हे चुकीचं घडतंय म्हणून मी जर आता बोलले तर 11 महिन्यानंतर माझं कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणार नाही. आणि आपण काही असं म्हणू शकत नाही ना की कॉन्ट्रॅक्टरला की का बाबा तिचं कंटिन्यू केलं नाही तू, असं नाही म्हणू शकत. ते त्याचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचा अधिकार आहे. तो म्हणेल नाही मला हा कर्मचारी घ्यावासा वाटत.
1: कामाचं काही सांगू शकतात,
0: कामाचं सांगू शकतात की त्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे ना, त्याचं तो कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं स्वातंत्र्य आहे, तो लेबर पुरवतो आहे, त्यामुळे हा त्याचा बिझनेसचा भाग आहे. त्यामुळे अशा बिझनेसना आपण मॉनिटर कसं करणार हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. व्यवस्था आहे आपल्याकडे, कायदा आहे आपल्याकडे, पण त्याच्या अंमलबजावणीत सगळ्यात मोठी ही अडसर आहे की सर्व एकीकडे असंघटित क्षेत्रातल्या महिला असुरक्षित आहेतच, त्या कशा ह्या व्यवस्थेपर्यंत येणार हे मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर. त्या एलसी कुठे शोधायला जाणार, ऊस तोडीला कुठेतरी इंटिरियर भागामध्ये ऊस तोडताना कोणीतरी त्या फार्म मधल्या मालकांनी तिच्यासोबत कमी काही केलं किंवा सोबतच्या कर्मचाऱ्यांनी कमी जास्ती काय केलं किंवा कारखान्यावर कमी जास्ती काय झालं तर ती कुठे शोधणार तू. हा जसा त्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांच्या समोरचा चॅलेंज आहे, त्यांच्यापर्यंत ही सेवा आपण कशी नेणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तसंच ज्या ऑलरेडी नोकरीमध्ये आहेत, ज्या कायमस्वरूपी नोकरीत आहेत त्यांची अडचण नाही, पण ज्या नव्याने आता नोकरीमध्ये येतात, ज्या कायमस्वरूपी तिथे नेमल्या जात नाहीयेत, त्यांच्या संबंधाने आपण त्यांना तिथं सुरक्षित वातावरण कसं देणार हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि दुसरा जो आव्हान आहे ते डिजिटली जे वापरलं जात आहे, छोट्या मोठ्या ठिकाणी जिथे तुमच्या मोबाईलवर धडाधडा येऊन काहीतरी कोसळत आहे आणि तुमची झोप डिस्टर्ब केली जाते, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब केलं जाते, तुम्हाला घरात सांगता येते ना बाहेर बोलता येते आणि तुमची कोंडी केली जाते, अशा वेळेला आपण महिला म्हणून त्या सगळ्याला कसं फेस करणार. हे डिजिटल जो अटॅक आहे ना हा जास्त भयंकर आहे. तो सायबरच्या अंतर्गत कसा येणार आणि पॉश त्याला कसा ऍड्रेस करणार याच्यामधले गॅप्स खूप मोठे आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी आता पॉश कमिटीवरती आहे तिथे मी थोडासा वेगळा प्रयत्न करते की तिथे मी स्पीकआउट बॉक्स ठेवलेत. म्हटलं निनाविका होईन ह्याच्यात तक्रार टाका, कारण ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते बोलू शकत नाहीत हे मला दिसत आहे, त्यामुळे त्यांना मी म्हटलं याच्यात चिठ्ठ्या टाका, तुम्ही तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल. मग ज्या कर्मचाऱ्याच्या संदर्भाने 5-25 चिठ्ठ्या पडतायत त्यांच्या संदर्भाने मग एचआरला सांगून काही डिसिप्लिनचा भाग म्हणून आपण त्यांना कॉल देऊ शकतो का, समज देऊ शकतो का, काही बोलू शकतो का, याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण याच्यासाठी आम्हाला पॉशमध्ये कुठेही जागा नाहीये. म्हणजे तुमच्या ठिकाणी येणारे ग्राहक असतील, तुमचे क्लायंट्स असतील, तुमच्या बसमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी असतील, हे सगळ्याच्या संधी पिकअप ड्रॉप जसं मी म्हणाले या सगळ्या, म्हणून कामाची व्याप्ती जशी वाढवली तशी या ठिकाणी कारवाईच्या संदर्भाने ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं. हे वैशिष्ट्य आहे 2013 कायद्याचं की त्याची व्याप्ती वाढवणं आणि त्याचे संदर्भ वाढवणं. हे केलं पण कॉन्ट्रॅक्च्युअल व्यवस्थामुळे सगळं समोर वाढून ठेवलंय, आम्हाला कळतंय पण आम्हाला वळू शकत नाही कारण आमची कोंडी आहे. ही कोंडी कशी फुटणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.
1: खरंय ताई, आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. मला विचारायचं होतं की पुरुषप्रधान कार्यसंस्कृती आणि पितृसत्ताक मानसिकता पोष कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत किती मोठा अडथळा आहे.
0: पॉशची गरजच तर त्यामुळे निर्माण झाली ना, कारण आपल्या घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्ही आम्ही बायका डोक्यावर घर घेऊनच बाहेर पडतो आणि आपण स्त्री असण्याचं ओझं घेऊनच बाहेर पडतो, तसं पुरुष असण्याची मस्ती घेऊनच पुरुष घरातून बाहेर पडतात. हे सगळं करणं म्हणजे मर्दानगी आहे. अशाच पद्धतीचे संस्कार चुकीचे आपण आपल्या घरामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या कुटुंबामध्ये त्यांना मिळालेले, त्यांची ती चूक नाहीये, ती दुरुस्त करावी लागेल. आणि ती थोडी थोडकी नाही, ती लहानपणापासून करावी लागेल. आणि ती दुरुस्ती करण्याबरोबरीनं आता जे अडल्ट पुरुष ठिकठिकाणी काम करत आहेत, शाळा कॉलेजमध्ये जाणारे युथ आहेत, त्यांना हे सगळं सांगावं लागेल की आपल्या सोबतच्या सर्व नात्यातल्या स्त्रियांना तुमच्यासोबत सुरक्षित वाटलं पाहिजे.
1: कायमामध्ये लैंगिक शिक्षण कंपल्सरी आहे तसं हे शिक्षण पण देणं
0: दिलं गरजेचं आहे. की किती अंतर राखा, कसे त्यांच्याशी बोला, तुमच्या मनात ती भावना वासना तयार झाली म्हणून तुम्ही तिचं जर नकार असेल तर त्याचा अर्थ नकारच आहे. त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: बरोबर.
0: आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांना हे शिकवलं पाहिजे ना याचा अर्थ ना. त्यामुळे पॉश कायदा असू दे, पॉक्सो असू दे, गर्भलिंग निदानाचा कायदा असू दे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स

0: तर हे कायदे का करावे लागले? पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषांनी जर आपल्या वर्तनात बदल केले तर एवढे कायदे चालवण्याची आपल्यावर वेळच येणार नाही. आपल्याला कायदा चालवण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि सर्व नात्यातल्या स्त्रियांच्या सोबत आपलं पुरुष म्हणून वर्तन चांगलं असलं पाहिजे याचं भान जिथे जिथे पुरुष आहेत तिथे ते सवय भान दिलं पाहिजे.
1: बरोबर. तरी मला असं वाटतं आज आपल्या मुलाखतीतनं तुम्ही स्त्रियांना खूप गोष्टी याचं मार्गदर्शन केलेलं आहेत. विशाखा समितीबद्दलची पण तुम्ही खूप माहिती दिलेली आहे आणि स्त्रियांनी नक्कीच आपला काही छळ होत असला तर नक्कीच आवाज उठवायला पाहिजे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पण तितकंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे. विशाखा मार्गदर्शक तत्वांनी स्त्रियांच्या सन्मानाला न्यायालयीन संरक्षण दिलं आणि पॉश कायद्यानं त्या संरक्षणाला कायदेशीर बळ दिलं. या दोन टप्प्यांमुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रवास अधिक सक्षम झाला असं म्हणायला हरकत नाही आणि आपल्या या मुलाखतीचं फलित हेच आहे की आपण सर्वांपर्यंत हा विचार आणि विषय पोहोचवला.
0: या निमित्ताने समस्त महाराष्ट्रातल्या आस्थापनांना आपण विनंती करूया की ऑगस्टमध्ये हे अपील केलेलं आहे शी बॉक्सवरती पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याचं, त्याचा जर उपयोग करून आपण आपापल्या ठिकाणी पॉश समिती अंतर्गत समिती स्थापन करून त्याचा रिपोर्ट शासनाला केलं नाही तर आस्थापनेचं लायसन रद्द होऊ शकतं आणि 50,000 रुपयेपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तातडीनं ह्या समित्या स्थापन करणं हे शासनाने काढलेल्या नोटिफिकेशनचा उपयोग करून घ्या आणि तातडीनं या पद्धतीच्या समित्या स्थापन करा आणि त्याची जाहिरात म्हणजे बाहेर दर्शनी भागात ते नोंदवा जेणेकरून आपण स्त्रियांच्या संदर्भाने सुरक्षित ठिकाणी आहोत असं समस्त स्त्रियांना वाटलं पाहिजे.
1: धन्यवाद वर्षाताई, तुम्ही इथे आलात आकाशवाणी पुणे केंद्रात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्या मैत्रिणींना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: श्रोतेहो, आताच आपण विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

तसा पण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ. सूत्रसंचालन केलं होतं संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण, FM बँड 101.7 MHz.
2: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक एक वाजता आमच्या केंद्रावरचं मराठीतलं बातमीपत्र आणि 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो तेव्हा सुरुवातीला ऐकूया ठीक 1 आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतलं बातमीपत्र.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. भारताचे सलग सर्वाधिक काळ कार्यरत असलेले निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मान मिळवल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे. पंडित नेहरूंनी 13 मे 1952 रोजी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती आणि 27 मे 1964 पर्यंत ते या पदावर होते. निवडून आलेले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचा कार्यकाळ 4398 दिवसांचा होता. 26 मे 2014 पासून ते आज 10 जून 2026 पर्यंत पंतप्रधान मोदींचा सलग कार्यकाळ आता 4399 दिवस झाला आहे. भारताचे सर्वाधिक काळ सेवा देणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे

0: अभिनंदन केलं आहे. हा टप्पा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचं आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वानं लोकशाही संस्था, संसदीय परंपरा आणि सुशासन आणि विकसित भारताच्या दिशेनं देशाचा प्रवास अधिक मजबूत केल्याचं बिर्ला यांनी म्हटलं आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी देखील पंतप्रधानांचं अभिनंदन केलं आहे. जगभरातूनही पंतप्रधान मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायक यांनी भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनात तसंच ग्लोबल साऊथचा आवाज बळकट करण्यात मोदींच्या भूमिकेचं कौतुक केलं. पापुआ न्यूगिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींना आदर्श नेता म्हणून भारतातील कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचं विशेष कौतुक केलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान कमला प्रसाद बिस्सेसर यांनी भारताला जागतिक मंचावर मजबूत आणि प्रभावशाली आवाज म्हणून उभं करण्यात मोदींच्या नेतृत्वाचं महत्व अधोरेखित केलं. केनियाचे राष्ट्रपती विल्यम सामोई रुटो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. साध्या पार्श्वभूमीतून सुरू झालेला मोदी यांचा प्रवास समर्पण, चिकाटी आणि लोकसेवेला वाहिलेल्या आयुष्याचं उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नायजेरियाचे पंतप्रधान बोला अहमद टिनुबू, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. देशात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच सीएनजीचा कोणताही तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. सरकार घराघरामध्ये पाईप नॅचरल गॅस अर्थात पीएनजीचा पुरवठा वाढवत असून एलपीजी कनेक्शनचं पीएनजी कनेक्शनमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या जागतिक परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा आणि अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असून अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर तात्काळ आणि कडक कारवाई केली असल्याचंही पुरी यांनी सांगितलं. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या विभागातल्या शाळा उशिरानं म्हणजेच 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. यासंदर्भात शिक्षण संचालनालयानं काल एक परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात 22 ते 30 जूनपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलैनंतर नियमित वेळेत भरतील असं या आदेशात म्हटलं आहे. महागाई टंचाई, शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी यासह अन्य मागण्यांसाठी काल हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. यावेळी आंदोलकांनी कर्जमाफीच्या शासन आदेशाच्या प्रतिदहन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ग्रामीण भागात आरोग्य, स्वच्छता, कृषी आणि पशुसंवर्धन विषयक जनजागृती करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं विद्यार्थी आरोग्य दूत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या 800 शाळांमधल्या 1500 विद्यार्थ्यांची आरोग्य दूत म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये 900 मुलींचा सहभाग आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा वन परिक्षेत्रातल्या कोंढवळ बीटच्या महिला वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंके यांना 17,000 रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. तक्रारदाराकडून काटेरी बाभूळ झाडांच्या वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही आणि 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहेत. आता गीत बहार कार्यक्रम

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: शाब्बास सुनबाई या सिनेमातलं शांता शेळके यांचं हे गाणं होतं. लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम संपला. दुपारचा 1:30 वाजतो आहे आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी

प्रधानमंत्रीपदी तब्बल 4399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला, असं राष्ट्रपती म्हणाल्या. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवली.

0: नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षाच्या काळात देशाचा स्वाभिमान परत मिळवला, सांस्कृतिक पुनरुत्थान केलं, तसंच देशाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं असं अमित शहा यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या, काश्मीरचं कलम 370 रद्द झालं, नक्षलवादाचं उच्चाटन झालं असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्यातून लोकांचा त्यांच्यावरला विश्वास दिसून येतो असं एस जयशंकर म्हणाले. तर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकासाला वेग आल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या, कठीण काळातही मोदींनी धैर्यानं नेतृत्व केलं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा उपक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह, हरदीप सिंह पुरी, भूपेंद्र यादव, मनोहर लाल यांनीही नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक खासदार, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. भारताला सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यात मोदींचं योगदान मोठं आहे असं खासदार जॉन कॉर्निन यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिका संबंध व्यापक झाल्याचं खासदार बिल हेगर्टी यांनी सांगितलं. तर गायिका मॅरी मिलबेन, पालो आल्टो नेटवर्कचे सीईओ निकेश अरोडा यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं असं ते म्हणाले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी समर्पित भावनेनं लोकांची सेवा केली आणि देशाच्या विकासात भर टाकली असं ते म्हणाले. नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू म्हणाले की भारतीय नागरिकांचा मोदींवर विश्वास असल्यानं त्यांना सलग 3 लोकांनी निवडून दिलं. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालिह, केनियाचे अध्यक्ष समोई रुतो, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके, पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मार्पे तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रधानमंत्री कमला परसदाद बिसेसर यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या तळांवर आणि आखातातल्या 21 अमेरिकन आस्थापनांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेनं काल होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास हल्ले केले त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं म्हटलं आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले. इराणच्या एका ड्रोननं हे हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यातल्या दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे वाचवलं.

0: करण्यात आलं आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आपल्या आगामी आर्टेमिस 3 मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांच्या पथकाची नावं जाहीर केली आहेत. या पथकात आंद्रे डग्लस, रुबिओ आणि रँडी ब्रेसनिक हे 3 अमेरिकन तर लुका परमिटानो हे इटालियन अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ही मोहीम पुढच्या वर्षीच्या अखेरीला होणार असून यात स्पेसएक्स आणि ब्ल्यू ओरिजिन यांच्या चांद्रयानांची पृथ्वीच्या कक्षेत प्रथमच चाचणी घेतली जाईल. नासाचे अंतराळवीर बॉब हाइन्स यांना राखीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं असून ते मुख्य पथकासोबत प्रशिक्षण घेतील. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीनं फेटाळल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपादास मुन्शी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधात दाखल झालेल्या खासगी तक्रारीची दखलही कोणत्याही न्यायालयानं अद्याप घेतली नाही. त्यांच्याविरुद्ध कोणतंही न्यायप्रविष्ट प्रकरण नाही. निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करून तो बदलण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधात काँग्रेस नेत्यांनी काल दिल्ली आणि भोपाळमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या शोधमोहिमेत 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काल चंदेल जिल्ह्यात आईगेजांग या भागात राबवलेल्या शोधमोहिमेत हा साठा आढळला. यात रायफल, मॅग्झिन, पिस्तूल, स्फोटकं तसंच रेडिओ सेटचा समावेश आहे. इम्फाळ आणि टेक्नोपॉल जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीतकार इलेयराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू, हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सवेरेवाली, गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर 1:40 आणि 35 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन. घरगणना मोहिमेत जालना जिल्हा राज्यात अव्वल. आणि जालना मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स पार्कमध्ये पहिल्या कंटेनर रेकची यशस्वी चाचणी. औद्योगिक विकासाला नवी चालना.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामातली पेरण्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षी जिल्ह्यात 6,47,057 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित असून त्यात कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद आणि बाजरी या प्रमुख पिकांचा समावेश आहे. यामध्ये 2,87,859 हेक्टरवर कापूस, 2,16,000 हेक्टरवर सोयाबीन, 61,399 हेक्टरवर मका, सुमारे 53,000 हेक्टरवर तूर, 13,567 हेक्टरवर मूग, 7,000 हेक्टरवर उडीद तर 4,634 हेक्टरवर बाजरीची पेरणी अपेक्षित आहे. हवामान विभागानं यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. घनसावंगी आणि अंबड तालुक्यातल्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

0: दरम्यान शेतकऱ्यांनी घाई न करता किमान 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं विशेष उपाययोजना आखल्या असून जिल्हास्तरावर 1 आणि तालुका स्तरावर 8 भरारी पथकं कार्यरत करण्यात आली आहेत. ही पथकं बियाणे विक्री केंद्रांची तपासणी करून शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी दक्षता घेणार असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी गहिणीनाथ कापसे यांनी सांगितलं. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 1,306 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. मात्र थकीत पीक कर्जामुळे नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. परिणामी 31 मे पर्यंत जिल्ह्यात केवळ 24,074 शेतकऱ्यांना 139 कोटींचं पीक कर्ज वाटप झालं आहे. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या केवळ 10% इतकंच आहे. शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जासाठी बँकांशी संपर्क करावा असं आवाहन जिल्हाग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केलं आहे. जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घर गणना कार्यक्रमात जालना जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत राज्यस्तरीय आढाव्यानुसार जिल्ह्यातल्या एकूण 2,863 एचएलबीपैकी 2,708 एचएलबीचं काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यानं तब्बल 94.59% प्रगती साधली आहे. जालना जिल्ह्याच्या औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क अर्थात ड्राय पोर्ट प्रकल्पात पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचं नुकतंच यशस्वी आगमन झालं. त्यामुळे जालना आणि संपूर्ण मराठवाड्यात रेल्वे संलग्न मालवाहतूक सेवांच्या नव्या पर्वाची औपचारिक सुरुवात झाली आहे. ही पहिली इनबाउंड कंटेनर रेक पोलाद स्टील कंपनीसाठी स्पंज आयर्न घेऊन एमएमएलपी जालना इथल्या रेल्वे साइडिंगवर दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या ट्रायल कंटेनर रेकचं स्वागत केलं. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुमारे 64.51 एकर क्षेत्रात कार्यान्वित करण्यात आला असून आयात निर्यात व्यवहारांसाठी आवश्यक असलेली सीमाशुल्क विभागाची मान्यता देखील प्राप्त झाली आहे. त्यामुळे जालन्यासह मराठवाड्यातल्या उद्योगांना थेट आयात निर्यात माल हाताळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांना तसंच शासकीय कार्यालयांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. खारगे यांनी जालना तालुक्यातल्या दरेगाव इथल्या ड्रायपोर्ट प्रकल्पाची तसंच सिरसवाडी इथल्या जिल्हा रेशीम कोष बाजारपेठेची पाहणी केली. जिल्ह्यातल्या कुपोषणाचं प्रमाण कमी करून बालकांचं आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशानं मिशन न्यूट्रिशन जालना अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते स्त्री रुग्णालयात करण्यात आलं. कुपोषणमुक्त जालना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 3 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 2,250 माता आणि बालकांपर्यंत या मोहिमेचा लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करून पर्यावरणपूरक आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातही अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंतीही जिल्ह्यातल्या शासकीय कार्यालयांसह पक्ष संघटनांकडून उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनही जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 1:46 होत आहेत. आता आस्वाद घेऊया 3 देवी या चित्रपटातल्या या छानशा गीताचा.

एक नजर या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

भीगी पलके या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।

किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं मोहब्बत या चित्रपटातलं. इंदिवर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं बप्पी लहरी यांनी.

तीन देविया या चित्रपटातलं किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सचिन देव बर्मन यांनी.

बालक लाडका असतं बाबांचंही. चिमुकल्या पावलांनी चालणाऱ्या लाडक्याला किंवा लाडकीला फिरायला बाहेर घेऊन जाण्याची मज्जा काही और असते. ते गप्पा मारता मारता पडतं धडपडतं, कधी हसतं कधी धावतं, पुन्हा बाबांचं बोट धरून चालायला लागतं. हे बालक कुठं रमेल सांगता येत नाही. रस्त्यावरचं कुत्र्यांचं भांडण असो किंवा एखादी रंगीत गाडी असो, प्रत्येक प्रसंग घटना त्याला पाहायला आवडतात, अनुभवायला आवडतात. आणि त्यातच त्याच्या मनातनं अनेक प्रश्न, असं का तसं का नाही असे प्रश्न पडतात. त्या प्रश्नांची उत्तरं आपण तिथंच त्याला दिली पाहिजेत. त्यातून वाढते त्याची निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती. बालकांच्या खाण्यापिण्यासोबत त्यांच्या मनोरंजनाकडे आपण अवश्य लक्ष देऊया आणि वडील या नात्यानं त्याच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावूया.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया गॅम्बलर या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं नीरज यांचं गीत। संगीतबद्ध केलं आहे सचिन देव बर्मन यांनी।

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गॅम्बलर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोतेहो, यानंतर 2:30 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 3:10 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण पुन्हा एकदा ऐकू शकाल. तेव्हा सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. बारा वंशाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर पियुष गोयल निर्मला सीतारामन शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आह। नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्री पद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आह। ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं। मलेशियाचे, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। ते आज बातमीदारांशी बोलत होते। रालोआ छोट्या पक्षांना कमी लेखलं जातं का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मोदी यांनी घटक पक्षांना कमी लेखल्याचा कुठलाही अनुभव आपल्याला आलेला नाही, उलट एनडीए अधिक मजबूत व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात असं शिंदे म्हणाले। स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते। मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला। 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेवर आली, रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या, महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली। वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं। देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले।

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही अश्विनी वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातल्या अमरावती इथं केंद्र सरकारच्या कार्यालयीन संकुलाला आणि निवासी संकुलालाही मंजुरी दिली आहे असं ते म्हणाले. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केल्याचं ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीने फेटाळल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दासमुंशी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे, याबाबत शंका आहे अशी

टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जवाहरलाल नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी प्रधानमंत्री आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली हे विसरता येणार नाही असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जयंत आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वीज पडून बैल दगावल्यानं पत्नीला अवताला झुंपण्याची वेळ आलेल्या भूमिहीन शेतकऱ्याच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अवघ्या काही तासात कामासाठी बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईपोटीची रक्कम मिळाली. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात बोंबळी इथले शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी वीज पडून एक बैल दगावला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं दुसरा बैल खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपून शेतीची मशागत सुरू ठेवली. हे वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक गायकवाड यांना एक बैल उपलब्ध करून दिला, तसंच शासनाकडून 32,000 रुपयांची मदत त्यांना मिळणार आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉईल्सच्या खाली लपवलेला 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहेत. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कॉईलचा वापर केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वर्षाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 5:30 युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश नितसुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केलंय रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवावाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
2: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या

0: त्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल.

0: मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल मातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एका मागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले, ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
1: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानसशिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
0: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
1: थोर साहित्यिक वि स खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणुसकी जिवंत

0: वापरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्रीमधील त्या अत्यंत भावुक कवितेचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही. हस्तात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझ्या वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही. कधीही तुझ्या वीण पदमीन टाकीन, जाओ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
1: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले, त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा माझ्यासाठी रडू नकोस, या जगातल्या प्रत्येक दुःखी कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर, लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
0: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले, तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृह

0: हा चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाहीत. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
1: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता? तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील. जर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. साने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
0: अगदी बरोबर, गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील मुलाला आपल्या बाजूला बसून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले, तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना? नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
1: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस? असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होत, वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला, तापहरी न शांती देईन हसरे माझ्या मुला, रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला, देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला, पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला, नद्यानी नाले भगशील भरले हसरे माझ्या मुला, जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला, रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
0: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे, तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता? आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्यालाच जीवनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे, याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
1: साने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृष आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खानदेशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप

0: हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास, भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्य पेरत होते.
1: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल, मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझीही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार. गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खान्देशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान, कृश आणि अशक्त दिसायचे, पण जेव्हा ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं, इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
0: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या कर व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
1: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगाराचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
0: गुरुजींनी खान्देशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची, शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या अथांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवताना त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत हो वो विश्वात शोभनी राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया आला हो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभनी राहो.

0: साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
1: साने गुरुजींचा विठ्ठलावर वारकरी संप्रदायावर अढळ विश्वास होता. कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा. याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
0: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले. पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला, त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला. पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसूभरही डगमगला नाही.
1: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
0: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते. कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
1: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवाव्रती विश्रांती घ्यायला तयार नव्हता. कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या संस्कृतीतून आणि साहित्यातूनच रुजणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणे आवश्यक होते. याच ध्यासातून डायरीचे अंतिम आणि सर्वात भावुक पान आकाराला येत आहे.
0: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला. सर्व नेते सत्तेच्या पदांवर आरूढ झाले. पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी आंतर भारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आव्हान केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
1: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
0: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
1: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
0: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
1: माझघरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल पण संस्कारांचा, स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, आज या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
0: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा.

0: saying that growing public resistance in the region reflects demands for fundamental rights, self-determination and political freedom. According to media reports, Dr. Baloch alleged that Pakistan has increasingly relied on repression to suppress dissent but has failed to curb demands for political and economic rights. Meanwhile, reports indicate that more than 30 people have been killed and around 200 injured in clashes between protesters and security forces in Pakistan-occupied Jammu and Kashmir. And with that, we end this news bulletin.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. सर्वात प्रदीर्घ काळ लोकनियुक्त प्रमुख पदावर राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अभिनंदन. देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांकडून शुभेच्छा. राज्यात मे आणि जून महिन्यात गारपिटीमुळे बाधित फळपिकांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश. मेटा कंपनी भारतात पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम डेटा सेंटर स्थापन करणार. 10वी-12वीची पुरवणी तसंच श्रेणी सुधार परीक्षेचं 16 जून ते 8 जुलै दरम्यान आयोजन. आणि मराठवाड्यात बीड, लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यांना 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. सर्वात प्रदीर्घ काळ लोकनियुक्त प्रमुख पदावर राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय मंत्रिमंडळानं आज एका विशेष ठरावाद्वारे अभिनंदन केलं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मोदी यांनी पंतप्रधानपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस या पदावर होते. दरम्यान सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा हा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संवैधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला यांनी नमूद केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या निर्माणामध्ये नरेंद्र मोदी यांचं स्थान आढळलं आहे असं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
1: राज्यात मे आणि जून 2026 या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे पूर्ण करावेत. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नुकसान भरपाईची प्रक्रिया गतिमान करावी असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात एका आढावा बैठकीत बोलत होते. मे आणि जून या कालावधीत राज्यात 27 जिल्ह्यांमध्ये 61,004 हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून त्यापैकी 18,121 हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे. बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. आज पुणे इथं एका आढावा बैठकीत ते बोलत होते.

0: एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळण्यात येणार नाही, तसंच कोणत्याही परिस्थितीत अपात्र नागरिक मतदार यादीत समावेश होणार नाही. मतदार यादीतले नावे खात्री करूनच कमी करावेत असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. एसआयआर मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै 2026 दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. घरोघरी भेट देऊन पूर्वमुद्रित फॉर्मद्वारे मतदारांच्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे. सामाजिक माध्यम क्षेत्रातली मेटा ही भारतात आपलं पहिलं एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम डेटा सेंटर स्थापन करणार आहे. कंपनीने आज यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. या महत्वपूर्ण कराराअंतर्गत मेटा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज संयुक्तपणे गुजरातच्या जामनगरमध्ये 168 मेगावॅट क्षमतेचं भव्य डेटा सेंटर उभारणार आहे. हे डेटा सेंटर भारताप्रती मेटाची वचनबद्धता दर्शवणार असून झपाट्यानं वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था यामुळे भारत गुंतवणुकीसाठी एक महत्वाचं स्थान ठरत असल्याचं कंपनीनं एका निवेदनात म्हटलं आहे. जागतिक नेत्रदान दिन आज पाळला जात आहे. या निमित्तानं नेत्रदानविषयक जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या 3 युवकांनी मात्र दृष्टीबाधितांना डिजिटल दृष्टी देणारं लेट सी नावाचं एक मोबाईल अॅप विकसित केलं आहे. शौनक सावरगावकर, श्रीनिवास खिस्ते आणि डॉ ओजस मुंदडा अशी या 3 युवकांची नावं असून त्यांची सविस्तर मुलाखत आपण आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी या कार्यक्रमात परवा 12 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजता ऐकू शकता.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
2: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: राज्य शिक्षण मंडळाची 10वी 12वीची पुरवणी तसंच श्रेणी सुधार परीक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 24 परीक्षा केंद्रावर 5,819 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात इयत्ता 10वीचे 2,928 विद्यार्थी हे 14 केंद्रावर तर इयत्ता 12वीचे 2,891 विद्यार्थी 10 परीक्षा केंद्रावर आपली परीक्षा देतील. इयत्ता 10वीची परीक्षा ही दिनांक 16 ते 30 जून दरम्यान होणार आहे तर इयत्ता 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उद्या 11 जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राळेगण सिद्धी इथं शिक्षण हक्क परिषद आणि राज्यस्तरीय महामंडळ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सभेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि पोपटराव पवार मार्गदर्शन करणार आहेत. टीईटी, पदोन्नती, संच मान्यता, रिक्त पदे, बदल्या आणि शिक्षणविरोधी धोरणांसह विविध प्रश्नांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. बीड जिल्ह्यात 15 जूनपासून शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून विशेष शिबिराचं आयोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. आज बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आधार नोंदणी समितीची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. शाळा सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक तालुकानिहाय आणि शाळानिहाय आधार शिबिरांचा एक ठोस मास्टर प्लॅन तयार करावा. ज्या शाळा 15 जूनपासून नियमित सुरू होत आहेत त्याच ठिकाणी या विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात यावं असं जॉन्सन म्हणाले. वीज पडून बैल दगावल्यानं जोखडाला पत्नीला झुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासात बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटीची रक्कम मिळाली. यामुळे खरीप हंगामासाठी मिळालेली कामं पूर्ण करण्याची चिंता दूर झाली असून मिळालेली कामं देखील चांगली होतील असं या कुटुंबानं म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10,72,000

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत किकबॉक्सिंग या खेळाविषयी वरिष्ठ प्रशिक्षक उमेश मुरकर, खेळाडू आणि रेफरी विघ्नेश मुरकर, तसंच आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग खेळाडू अश्विनी जांभळे यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. क्रीडाविषय कार्यक्रमात मी तुषार वैती आपणा सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो आजच्या क्रीडाविषय कार्यक्रमात आज आपण किकबॉक्सिंग या खेळाविषयी आणि या खेळात प्राविण्य मिळवलेले खेळाडू आणि या खेळात ज्यांनी अनेक खेळाडू घडवलेत अशा ज्येष्ठ प्रशिक्षकांशी आपण संवाद साधणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत आहेत अनेक खेळाडू ज्यांनी घडवल्यात ते ज्येष्ठ प्रशिक्षक उमेश मुरकर, राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारा विघ्नेश मुरकर आणि महिला आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग खेळाडू अश्विनी जांभळे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. उमेश मुरकर हे शिटोरयू स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहरचे ते अध्यक्ष आहेत. विघ्नेश मुरकर हा खेळाडू आंतरराष्ट्रीय पंच असून मुंबई शहर किकबॉक्सिंग संघटनेचा टेक्निकल प्रमुख सुद्धा आहे. अश्विनी हिनं 3 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तुम्हा तिघांचंही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
2: नमस्कार.
3: नमस्कार
1: उमेश मुरकर सर, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो की कराटे आणि किकबॉक्सिंग या खेळामध्ये काय फरक आहे आणि किकबॉक्सिंग हा खेळ नेमका काय आहे?
2: कराटेमध्ये 2 इव्हेंट असतात, काता आणि कुमिते. आणि जास्तीत जास्त जर वाढवलं इव्हेंट तर टीम कुमिते असते, टीम काताज असतात, असे टोटल 4 इव्हेंट होतात ते. तसं किकबॉक्सिंगचं नाही आहे. किकबॉक्सिंगमध्ये टोटल 6 इव्हेंट बेसिक इव्हेंट होतात आणि त्याच्यानंतर काता किंवा वेपन्सचं हे असते, क्रिएटिव्ह फॉर्म किंवा म्युझिकल फॉर्म असे असतात. म्हणजे मुलांना जास्त त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळतात, म्हणजे जास्त इव्हेंट खेळायला मिळतात.
1: बरोबर. एखादा खेळाडू म्हणजे स्पर्धेमध्ये उतरला तर तो विजेता कसा घोषित केला जातो, ही गुणांची पद्धत कशी आहे नेमकी?
2: प्रत्येक यांचे वेगवेगळे पॉईंट फाईट मध्ये डायरेक्ट सिग्नल देतात, पंच जे सिग्नल देतात 1 पॉईंट, 2 पॉईंट, 3 पॉईंट. जसं म्हणजे जम्प करून किक फेस वर लागली तर 3 पॉईंट असतात, अशी नॉर्मल लागली तर 2 पॉईंट, आणि असे चेस्ट वर किंवा असं हे केलंय तर 1 पॉईंट असं हे असते.
1: उमेश मुरकर सर, तुम्ही अनेक खेळाडू घडवल्यात किकबॉक्सिंगमध्ये, अनेक खेळाडू तुमचे महाराष्ट्राचं किंवा देशाचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करतायत, प्रशिक्षक म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
2: प्रकाश प्रभू आमचे ग्रँड मास्टर होते. पहिले डीएस हायस्कूलमध्ये माझी सुरुवात झाली 1986 मध्ये. तेव्हा मी पॅरलली मी आंबेडकर कॉलेजमध्ये आणि बॉक्सिंग म्हणजे माझे मित्र होते, तेव्हा आम्ही शैलेश पुजारी वगैरे म्हणजे असे स्टेट प्लेअर म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही प्रॅक्टिस, म्हणजे बॉक्सिंगची माझी पहिली हे होती. कराटेचा माझा असा उद्देश नव्हता की हे व्हावं, तर पण एके दिवशी आम्ही असा क्लास मला आवडला तो म्हणजे डीएस हायस्कूलमध्ये, तर मी तिथे कंटिन्यू झालो म्हणजे कराटेमध्ये असं.
1: बरोबर.
2: 86 साली म्हणजे असं ते तो प्रवास मग अजूनही कराटेचा कंटिन्यूअस आहे. म्हणजे जसं काय म्हणजे एखाद्याचा ब्लड मध्ये जातो ना जो गेम, तो कराटे एकदम डिसिप्लिन गेम आहे, त्यामुळे तो आम्ही तो कंटिन्यूअस करतो आणि त्याबरोबर किकबॉक्सिंग.
1: गेली 3 दशकांपेक्षा जास्त काळ तुम्ही म्हणजे कराटे आणि किकबॉक्सिंग शिकवताय, आजपर्यंत अनेक किती खेळाडू तुम्ही घडवले आणि कोणते खेळाडू तुमच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले?

0: तसे भरपूर आता तर सगळे युरोपमध्ये आणि सगळे आहेत, म्हणजे अमेरिका युरोप किंवा असे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये असे जे आमचे ब्लॅक बेल्ट्स आहेत जे मी घडवलेले प्लेयर ते असे, आणि आनंद वाटतो म्हणजे असे सक्सेसफुल म्हणजे येऊन असे जातात तर चांगलं वाटतंय. आणि भरपूर आहेत, सगळा रेकॉर्ड आमच्या वेबसाईटवर आहे SSKK.com, त्याच्यावर सगळं पूर्ण म्हणजे कोणाला बघायचं असेल तर सगळं मिळू शकतो.
1: तशी प्रॉमिनंट नावं काय घेऊ शकाल तुम्ही?
0: सुरुवातीपासून बोलायचं तर शम्स आलम आहे, दिलीप सूर्यवंशी, रियान आराना, एस्तर परमशिवम, हे सगळे आता लंडनमध्ये, मेघा देशमुख, रोहिणी देशमुख
1: आत्ताच्या काळातली,
0: हा आत्ताच्या काळाचे जसे विन्स पाटील, अश्विनी जांभळे.
1: घड्याच्या काट्यावर पडणाऱ्या मुंबईत खेळाडू घडवण्याचं अग्निदिव्य तुम्ही कसं पेलताय?
0: बेसिकली मी कमर्शियल आर्टिस्ट आहे, मी आर्ट स्कूल केलं मी.

0: बेसिकली मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. मी आर्ट स्कूल केलं मी बांद्रा स्कूलमधनं आणि जे जेमधनं फोटोग्राफी केली. तर माझ्याकडे कसं असं म्हणजे व्यवसाय असल्यामुळे आणि स्वतःचं म्हणजे आवडीचं काम असल्यामुळे ह्याला मी चांगला वेळ देऊ शकलो. हा एक प्लस पॉईंट होता म्हणजे त्या काळापासून. म्हणजे तर त्यामुळे पैसा पर्याप्त होता. वडील पण म्हणजे गव्हर्नमेंट सर माझगाव डॉकमध्ये होते त्यामुळे कसं मला वेळ द्यायला आणि त्यांनी पण मला कधी कंपल्शन नाही केलं. म्हणजे तर असं मी घडवत गेलो. म्हणजे असं काही विचार करून नाही गेलं की तर ते होत गेलं. म्हणजे कंटिन्यू जे प्रॅक्टिस आणि माझं एक असायचं की त्या टायमाला मी क्लासमध्ये तर क्लासमध्येच असं कधी म्हणजे ती डिसिप्लिन तोडली नाही. म्हणजे कंटिन्यू आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही क्लासमध्येच तुम्हाला मिळणार. किंवा नातेवाईक असतात किंवा त्यांच्या लग्नाला की बरेचसे लोक नाराज पण होतात की आपण नाही पण मुलांना मी पहिलं प्राधान्य दिलं. म्हणजे
1: कुठे कुठे तुमचे कोचिंग सेंटर सध्या सुरू आहेत?
0: आता सध्या सुरुवात केली तर ही गणेश गल्ली लालबागमध्ये महाराष्ट्र व्यायामशाळेमध्ये. त्यानंतर आमचे सायनला आवर लेडी ऑफ गुड काउन्सिल हायस्कूल आहे, पीपल वेलफेअर हायस्कूल आहे. त्याच्यानंतर काळ्या किल्ल्यामध्ये एक महाराष्ट्र श्री हनुमान सेवा मंडळ हॉल आहे आणि ओएलपीएसमध्ये चेंबूरला डायमंड गार्डनच्या बाजूला.
1: बरोबर. तुमच्याच शितोरियो स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशनचा प्रवास कसा होता आता काय सांगाल तुम्ही?
0: याचं शॉर्ट नाव SSKK आहे, म्हणजे शितोरियो स्पोर्ट्स कराटे किकबॉक्सिंग असोसिएशन. कसं आम्ही पॅरेलल म्हणजे जेव्हा रजिस्ट्रेशन केली म्हणजे आम्ही जेव्हा 2008 पहिले तर आम्ही प्रभू सरांच्या अंडर होतो. नंतर हे बोललो काहीतरी स्वतःच करावं म्हणून ही संस्था रजिस्टर्ड केली. त्यांच्याबरोबर राहूनच आम्ही ही संस्था त्यांना पण आनंद वाटायचा म्हणजे ह्यांनी चांगलं एक हे केलं म्हणजे कामगिरी. आणि आमचे जुने जे सेन्सई आहेत ते सगळे म्हणजे कराटेमध्ये एक डिसिप्लिन असते तर सगळे आम्ही म्हणजे एकत्रच राहून म्हणजे असं वैचारिकदृष्ट्या आम्ही सगळे एकमेकांच्या फाईटला जाऊन असं सगळं म्हणजे आम्ही सगळा हा प्रवास चालू ठेवलेला.
1: किकबॉक्सिंगमध्ये स्पर्धांचं प्रमाण कसं आहे आणि त्याचा खेळाडूंना कितपत फायदा होतो एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: किकबॉक्सिंगमध्ये ज्याची जशी म्हणजे कॅपॅसिटी असते ना तशी त्यांनी इव्हेंट तयार केलेले आहेत. पहिले पॉईंट फाईटमध्ये जो बेसिक लेवल असेल तर म्हणजे पहिला पॉईंट घ्यायचा. म्हणजे कराटे आणि ती पॉईंट फाईट हा इव्हेंट सेम आहे म्हणजे असं. आणि त्याच्यानंतर लाईट कॉन्टॅक्ट असते. ते थोडं जर चांगला खेळणारा असेल कंटिन्यू पंच मारतोय तर त्यांना लाईट कॉन्टॅक्ट. नंतर किक लाईट असे तीन इव्हेंट हे मॅटवर होतात ततामीवर. आणि दुसरे रिंगमध्ये होतात. ते जरा म्हणजे जे रफ मुलं खेळतात म्हणजे जे रिंगमध्ये म्हणजे बॉक्सिंग किंवा अशी थोडी बॅकग्राऊंड असेल किंवा किक्स चांगले मारतात किंवा त्यांना कॉन्फिडन्स आहे त्याच मुलांना आम्ही रिंगमध्ये उतरवतो.
1: तुम्ही अनेक वर्ष किकबॉक्सिंग या खेळात कार्यरत आहात, खेळाडू अनेक घडवतात, पण सर्वात मोठा प्रश्न येतो तो खेळाडूंच्या नोकऱ्यांचा. तर या खेळात नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण कितपत आहे? आजपर्यंत तुमच्या किती खेळाडूंना सरकारी किंवा दुसऱ्या आस्थापनांमध्ये नोकऱ्या मिळालेल्या आहेत?
0: अजून असं तसं मला वाटत नाही की गव्हर्नमेंट तर्फे असं काही स्कोप मिळाला आहे. म्हणजे असं आताच आमची नुकतीच 4 वर्षापूर्वी MOOची मान्यता मिळाली महाराष्ट्र
1: ऑलिम्पिक.
0: आणि आमचे जे अध्यक्ष आहेत निलेश शेलार त्यांनी पण खूप म्हणजे असं डेव्हलप करायला हे केलंय. पत्रव्यवहार किंवा शासनाशी त्यांनी खूप म्हणजे असं चांगल्या प्रकारे केलंय. आणि त्यामुळे काय थोडं म्हणजे पुढे आशा आहे की लवकरच काही गोष्टी म्हणजे या होतील. 5% आरक्षणामध्ये येईल किंवा छत्रपती अवॉर्ड त्याच्यासाठी नियमित यांचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे
1: बरोबर. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडून तुमच्या संघटनेला म्हणजे मुंबई शहर किंवा म्हणा किंवा आणखी ज्या जिल्हा संघटना आहेत त्यांना कितपत सहकार्य मिळतं?
0: हा DSO होतात म्हणजे जे स्कूल लेवल स्पर्धा होतात ना त्यांचं आम्हीच नियोजन. आता गेल्या वर्षी जे आम्ही डिव्हिजन पण आम्हीच केले म्हणजे मुंबई शहर विभागाचे जे हे असते त्याच्यात जवळजवळ 12 जिल्हे उतरलेले. मुंबईचे सगळे स्कूल असतात पहिले जिल्हा लेवल आणि नंतर पूर्ण आपल्या विभागाचे मुंबई विभागाचे सगळे स्कूल त्यांचे आम्ही चांगल्या प्रकारे त्यांचं आयोजन केलेलं म्हणजे गेल्या वर्षी शालेय स्पर्धेचं असं. आणि त्यात आम्हाला म्हणजे असोसिएशनचा चांगला सपोर्ट पण मिळतो.
1: बरोबर. उमेश मोरकर सर तुमच्यानंतर मी विघ्नेशकडे येतो. विघ्नेश तुझा खेळाडू म्हणून प्रवास कसा सुरू झालेला किकबॉक्सिंग या खेळातला?
2: माझा खेळाडू म्हणून प्रवास हा लहानपणापासूनचाच आहे. माझे वडीलच कराटे आणि किकबॉक्सिंगचे कोच आणि अध्यक्ष असल्यामुळे माझं चालणं असू किंवा काही असू हे कराटे क्लास किकबॉक्सिंग क्लासमधनंच झाले. आणि आमच्या क्लासचे जे काही सिनियर मुलं मुली असायचे ते मला आपल्या छोटा धाकटा भाऊ असा म्हणून त्यांच्यासोबतच चालायचं किंवा किक्स असू पंचेस असू म्हणजे एक लहान मुलाला आपुलकी म्हणून जे खेळवतात आणि त्यातूनच माझं किकबॉक्सिंग आणि कराटेची जर्नी चालू झालेली आहे. तर मला ह्याच्यातून म्हणजे खूप लहानपणापासूनची माझी ते जवळकी आहे त्यामुळे आजपर्यंतही मला या गोष्टीचा कधी कंटाळा आला नाही. ते माझ्या पेरलं गेलं होतं आधीपासूनच. आणि जसं जसं मी मोठा होत गेलो मला कधी

0: प्रेशर नव्हतं जिंकायचंच आहे किंवा हेच आहे, मला फक्त खेळायला बोललेले, खेळायला मोटिवेट करायचे. आणि साधारण असं दिवाळी असलं किंवा वाढदिवस असला, असं कोणताही सण किंवा काही असं विशेष दिवस असला तर मुलांना नवीन कपडे मिळतात, नवीन असे खेळणे मिळतात, तर मला इक्विपमेंट्स भेटायचे, कराटे किकबॉक्सिंगचे युनिफॉर्म्स भेटायचे, तर अशी माझी दिवाळी व्हायची. तर ही जी अपब्रिंगिंग आहे माझी, त्यातल्या त्यात जिंकण्याचं प्रेशर कधी नसल्यामुळे मला फ्री खेळता आलं आणि ऑपवॉप माझे रिझल्ट्स जिंकत गेलो आम्ही. आणि जो डिसिप्लिन त्यावेळी म्हणजे वडिलांना बघून किंवा आमचे जे इतर क्लासच्यांना बघून, जे म्हणजे एक मोटिवेशन होता की असंच म्हणजे आयुष्य आहे, त्याच्या पलीकडे हे नाही. शाळेला गेलो तर शाळेतूनही खूप चांगला सपोर्ट होता, कारण मी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेतूनच कराटे किकबॉक्सिंगची सुरुवात केलेली आहे. तर शाळेतूनही टीचर्स ते सगळे मला चांगल्यापैकी ओळखून होते, स्पोर्ट्ससाठी मला चांगला सपोर्ट होता. आणि जसं तुम्हाला सांगितलं, हे जे स्कूल गेम्सचे डिस्ट्रिक्ट असले डिव्हिजन झाले, तर आमचे जे डीओसो आहेत त्यांचे पण आमचे खूप आधीपासूनचे हे आहेत, कारण आम्ही 2012 ते 2018 जेव्हा राजीव गांधी डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनलेला, आता सध्या ते कार्यकालात नाही आहे प्रायव्हेटायझेशनमुळे, पण त्याच्या आधी आम्हाला नॅशनल प्लेयर असल्यामुळे तिथे फ्रीमध्ये कोचिंग जाणी मिळायची आणि त्यांच्यासाठी भरपूर मेडल्स जिंकल्यामुळे तिकडचे पण संबंध खूप चांगले होते. तर स्पोर्ट्समध्ये हा जो सपोर्ट होता तो प्रत्येक खेळाडूला मिळणं खूप गरजेचं आहे आणि तो मला वेळोवेळी मिळत आला आहे, आणि त्यामुळे ही जर्नी माझी नेहमीच चांगली राहिली आणि आशा आहे की अशीच मी दुसऱ्यांना पण हे करू.
1: कराटे, किकबॉक्सिंग, जुडो, वुशू, कुडो आणि तायक्वांडो या मार्शल आर्ट प्रकारांमध्ये तू सहभाग घेतलायस.
0: हो.
1: कोणत्या कोणत्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये तू खेळलास आणि त्या स्पर्धांमधली तुझी कामगिरी कशी होती?
0: विशेष म्हणून सगळ्यात जास्त जर 16 वर्षाच्या आधी आपण बघितलं गेलं तर शाळे स्पर्धाचे खूप महत्व आहे. आणि हे जे तुम्ही आता मांडलेले जेवढे पण स्पोर्ट्स आहेत त्याचे राज्यीय स्तरापर्यंत मी खेळलोय स्कूल गेम्समधनं, त्या पलीकडे असोसिएशनचे जे पण मॅचेस असतात ते पण पार्टिसिपेशन्स केल्यात. आणि टायक्वांडोमध्ये बेसिक लेवलपर्यंत जे डिस्ट्रिक्ट डिव्हिजन्स आहेत त्यामध्ये मला ब्रोन्ज सिल्वर मेडल आहे. कुडोमध्ये नॅशनल लेवलपर्यंतचं गोल्ड आहे. जुडोमध्ये पण मुंबई गेम्स आणि डिव्हिजनल अँड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मला मेडल्स आहेत गोल्ड सिल्वर असो. आणि कराटे आणि किकबॉक्सिंगचं तर आधीपासूनच, जेव्हा मी 7 वर्षाचा असल्यापासून मला मेडल्स पहिले लागले ते आत्तापर्यंत 2023 मी शेवटचं खेळलो आहे, तर तोपर्यंत मला गोल्ड मेडल्स आणि असे साधारण 100 पेक्षा जास्त गोल्ड आणि 20 सिल्वर अँड साधारण 25 ब्रोन्ज असे काही पदक आहेत, त्या पलीकडे पार्टिसिपेशन आहेत.
1: खेळाडू म्हणून एक चांगली कारकिर्द घडवत असताना तू प्रशिक्षणाकडे वळण्याचा निर्णय घेतलास, तो निर्णय का घेतलास तू?
0: हा, तर याबद्दल कराटे जसं सरांनी म्हटलं की हे पूर्ण डिसिप्लिनचा हे आहे, तर त्या डिसिप्लिनमध्ये त्यांचा कल्चर जो जॅपनीज कल्चर आहे त्यामध्ये आपण जे काही शिकतो ते समोरच्याला कसं देऊ शकतो किंवा ती ज्ञान जे आहे ते समोरच्याला कशी शिकवली जाते हे ते ब्राऊन बेल्ट किंवा जे सिनियर बेल्ट असतात ब्लॅक बेल्ट त्यामध्ये ते पार्टच आहे. आपल्याला आपल्या कोचच्या अंडर असिस्ट करायचं असतं, त्याने ब्लॅक बेल्टचे जे मार्किंग्स असतात ते आपले ग्रेड्स वाढतात, तर ती ट्रेनिंग आधीपासूनच दिली जाते. तर प्रत्येक मुलं जेव्हा सिनियर होतात ते काही ना काही असिस्ट करतात आणि पुढचे जे आमचे खेळाडू आहेत त्यांना ट्रेन करतात चांगले प्लेयर्स बनण्यासाठी. तर ही सवय तर होती, त्याशिवाय काही वर्षाआधी माझी आजी जाग्यावर असल्यामुळे मला ही जबाबदारी घ्यावी लागली, पण ती कुठे ना कुठे माझ्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी झाली. त्याने मला कळालं की हे माझं एक काइंड ऑफ करिअर ऑप्शन असू शकतो आणि त्यात मी हे करू शकतो, तर ते एक फक्त सुरुवात होती आणि नंतर ते कंटिन्यू होत गेलं.
1: बरोबर. वाको इंडियाचा तू की रिंग रेफरी म्हणून अदर्जाचा प्रशिक्षक म्हणून तू कार्यरत आहेस, त्याबद्दल काय सांगशील तू?
0: 2019 मी रेफरी सेमिनार अटेंड केलेलं चंदीगडमध्ये, इंटरनॅशनल सेमिनार होता तो. तो भारतात झालेला सेकंड सेमिनार होता आणि त्या सेमिनारमध्ये ततामीचे ब्रँड ब्रेक सर आलेले, जे वर्ल्ड लेवलचे ततामी हेड आहेत, त्यांनीच सगळे रूल्स बनवले आहेत किकबॉक्सिंगचे जे, आणि जे काही अपग्रेड्स असतात वर्षोवर्षी दरवर्षी काही प्रॉब्लेम्स किंवा काही टेक्निकल इश्यूजमुळे जे रूल्स अपग्रेड करायचे असतात ते सगळे ते. आणि रिंग या डिपार्टमेंटमध्ये

0: आमचे जे सर आहेत ते सर होते, तर ते रिंगचे टेक्निकल हेड होते, तर त्यांच्या अंडर हे सेमिनार होत होता. तर ह्याचं मला काही फारसं असा नॉलेज नव्हता, पण ज्या दिवशी सरांचं ऐकल्यानंतर मी तो सेमिनार अटेंड केला, मला त्याची म्हणजे उत्सुकता वाढली आणि खेळाबद्दलचा नॉलेज अजून जास्त कळाला. तर त्यामुळे ते नंतर मी फक्त ते करत गेलो आणि 2022 साली मी नॅशनल लेवलवरती पहिल्यांदा रेफरीशिप केली. त्यानंतर 2023, 2024, 2025 हे अल्टरनेटली रेफरीशिप आणि सेमिनार्स अटेंड केले आणि आता गेल्या वर्षी 2025 मला ई ग्रेडचं हे मिळालेलं आहे.
1: फक्त थोडक्यात सांग, अलीकडेच तुला जिल्हा युवा क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आलं, त्याबद्दल काय सांगशील?
0: आनंद होतोय की असे सन्मान दिले जात आहेत. माझे जे काही स्पोर्ट्सचे योगदान आहेत किंवा जे माझे आतापर्यंतचे एफर्ट्स आहेत ते कन्सिडर केले जात आहेत, याने मला प्रेरणा मिळते की पुढे ह्यात अजून आम्ही हे करू आणि असे अजून अवॉर्ड आमच्याकडनं लोकांना मिळू.
1: नक्कीच. अश्विनी जांभळे, तुझ्याकडे वळतं, तुझी किकबॉक्सिंग या खेळाची सुरुवात कशी झालेली?
2: म्हणजे मी तर स्कूलपासूनच गेम खेळते, म्हणजे इतर गेम खेळायची. मला असं इंडिव्हिज्युअल गेम पाहिजे होता स्वतःचा काहीतरी. मी टीम गेम खेळायची आधी, कबड्डी वगैरे असं. आणि कोरोनामध्ये पूर्ण सगळंच म्हणजे स्टॉप झालेलं, असं काय हेच नव्हतं. मग कोरोनानंतर जेव्हा परत बघितलं की म्हणजे माझ्या घरासमोरच प्रशिक्षण देतात ते किकबॉक्सिंग आणि कराटेचं, आणि या गेम स्वतःसाठी पण एक सेल्फ डिफेन्स म्हणून एक चांगला गेम आहे, तर कशात जायचं, तर मग आपण हा गेम का नाही निवडावा म्हणून ह्या गेम मध्ये मी हे केलं.
1: बरोबर. तू 3 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलास. थायलंडमध्ये झालेली इंडोर आशियाई क्रीडा स्पर्धा, तसंच पोर्तुगालमधली वाको वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, यामध्ये तू खेळली होती. त्या स्पर्धांमधली तुझी कामगिरी कशी होती?
2: मला जास्त करून उमेश मुरकर सर आणि विघ्नेश मुरकर सर यांनी प्रशिक्षण दिलं, म्हणजे त्यांनी आतापर्यंत माझ्यावर जेवढी मेहनत घेतली त्यामुळेच मी या लेवलपर्यंत पोहोचली. आणि म्हणजे ह्या लोकांनी जर आमच्यावर विश्वास नसता दाखवला एवढ्या लेवलपर्यंत जाण्यासाठी, तर कदाचित इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो.
1: बरोबर. राज्यस्तरीय, राष्ट्रीय या स्पर्धांमध्ये खेळण्याचा जो अनुभव असतो आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव असतो, तो कसा असतो नेमका?
2: म्हणजे डिफरन्स तर खूप आहे. म्हणजे इकडे राष्ट्रीय लेवलला खेळणं म्हणजे आपल्या तर जरासं, आपण आपल्या जरी म्हणजे आपल्या देशात जरी खेळतोय ना तरी पण जास्त कॉम्पिटिशन असतं. आपण बोलतो की बाहेर जाऊन खेळणं म्हणजे खूप अवघड, असं नाही. आपल्या देशात खेळणं पण खूप अवघड आहे, तेवढंच कॉम्पिटिशन असतं आपल्याला आणि त्यात आपण नंबर आणणं म्हणजे खूप.
1: म्हणजे किकबॉक्सिंगच्या आधी तू भालाफेक, कबड्डी, गोळाफेक या स्पर्धांमध्ये खेळत होतीस. इतक्या साऱ्या स्पर्धांमध्ये खेळणं म्हणजे हे यश कसं तू संपादन केलंस?
2: माहित नाही का, पण मला स्कूलपासूनच खेळायला खूप म्हणजे खूप आवड होती आणि घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे बोलताना की कुठे पण जाऊ शकतो आपण, तसं घरचे नेहमीच मला सपोर्ट करतात. आधीपासून मी कबड्डी, भालाफेक, गोळाफेक आणि ॲथलेटिक्स असे भरपूर गेम खेळले, राज्यस्तरापर्यंत खेळले आणि तेच घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे.
1: नुकतीच तू इंजिनिअरिंगची पदवी संपादन केलीस आणि खेळ म्हणजे शिक्षण घेताना खेळावरही तू तेवढंच वेळ देणं, तेवढंच लक्ष केंद्रित करणं, हे ही सांगड कशी तू जुळवलीस?
2: हा, ते तर कोरोना नंतर माझी डिग्री सुरू झाली आणि डिग्री बरोबरच म्हणजे हे क्लास पण कळलं की आपण हा गेम खेळला पाहिजे. म्हणजे माझे प्रशिक्षक विघ्नेश सर यांनी त्या गेम मध्ये एवढी आवड निर्माण करून दाखवली की हा बाबा हा गेम असा पुढे गेल्यावर पण आहे, आणि त्यांनी आमच्यामध्ये ती ॲबिलिटी बघितली की हा तू पुढे जाऊ शकतेस, खूप पुढे जाऊ शकतेस, असं म्हणजे त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळेच. आणि एक पॅशन आहे की मला खेळायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी दोन्ही पण असं एकत्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि तो झाला.
1: नक्कीच, तुझ्याकडूनही देशाला यापुढे अशीच पदकं मिळत राहो. उमेश सर आणि विघ्नेश सर, तुमच्याकडूनही देशाला आणि राज्याला चांगले खेळाडू मिळवत यासाठी तुम्हाला तिघांनाही खूप खूप सदिच्छा.
2: धन्यवाद
3: सर.
1: श्रोते, यानंतर आपण वळणार आहोत ते क्रीडा क्षेत्रातल्या काही ठळक घडामोडींकडे. भारताला T20 वर्ल्ड कपचं जेतेपद जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवला आता भारतीय T20 संघातून डच्चू देण्यात आलंय. आता श्रेयस अय्यर या मुंबईकर खेळाडूकडे भारतीय T20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी याला सुद्धा भारतीय संघात स्थान मिळालंय. भारतीय

0: संघ या दौऱ्यात आयर्लंडमध्ये दोन सामने खेळणार आहे. त्यानंतर 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं ओस्लो इथं झालेल्या नॉर्वे चषक बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद पटकावत सर्वांनाच धक्का दिला. विशेष म्हणजे ही स्पर्धा जिंकणारा तो भारताचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. याच स्पर्धेत आर प्रज्ञानंदनं 7 वेळा ही स्पर्धा जिंकणारा नॉर्वेचा माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसन याला 2 वेळा पराभूत केलं होतं. भारतीय हॉकी संघानं अंतिम सामन्यात जपानचा 4-1 असा पराभव करत पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरलं. भारतासाठी आशिष पूर्ती यानं दुसऱ्या 28व्या आणि 34व्या मिनिटाला गोल करत आपली हॅट्रिक साजरी केली, तर कर्णधार केतन कुशवाहा यानं 30व्या मिनिटाला गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. जपानचा एकमेव गोल 52व्या मिनिटाला नुमाडा गाकू यानं केला. भारताची लांब उडीपटू शैली सिंग हिनं तैपेई सिटी इथं सुरू असलेल्या अॅथलेटिक्स ओपन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. लांब उडीत शैली सिंग हिनं 6.24 मीटर अंतर पार करत अव्वल स्थान प्राप्त केलं. 110 मीटर अडथळा शर्यतीत भारताच्या तेजस शिरसे यानंही रौप्यपदक प्राप्त केलं. श्रोते हो, याबरोबरच क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषार वैतीला अनुमती द्यावी. आता आपली भेट पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण किक बॉक्सिंग या खेळाविषयी वरिष्ठ प्रशिक्षक उमेश मुरकर, खेळाडू आणि रेफरी विघ्नेश मुरकर, तसंच आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू अश्विनी जांभले यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद ऐकला. बरं ते श्रोते हो, याबरोबरच आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे, ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 मिनिटांनी FM रेनबो।

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक बातम्या, ठीक 7 वाजता प्रसारित होतील. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग 5-star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
4: कष्टले हे मुंबई घडताना.
5: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
0: आपुलकी आग्रहात.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 12 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकाचे नियोजन याविषयी डॉक्टर कैलास डाकोरे यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर

0: आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला आहे. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं एक गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळामध्ये त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर पियुष गोयल निर्मला सीतारामन शिवराज सिंग चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली. रस्ते रेल्वे पाणी वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळामध्ये मिळाल्या असून असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या नवनिर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले

ही साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खताची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. न्यूज ऑन एआयआर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण आपल्याला ऐकता येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं ते म्हणाले.
2: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
1: गेल्या दोन महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत आणि नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला गती द्यावी असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात फळपीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. मे आणि जून महिन्यात वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 27 जिल्ह्यांमधलं 61,004 हेक्टर इतकं क्षेत्र बाधित झालं असून यापैकी 18,121 हेक्टर क्षेत्र हे केळी पिकाचं आहे. या बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनामे सुरु केले आहेत असं भरणे यांनी सांगितलं. मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांना जाळ्या तोडून त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या सुरेश रवींद्र या 37 वर्षीय आरोपीला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. मुलींना फसवून, खोटी लग्न लावून आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानं 6 महिलांना तब्बल 90 लाखांचा गंडा घातला. ठाणे न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 44.1 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसांमध्ये राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्या

वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झालेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केलेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. यानिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या मुलाखतीचा संपादित अंश आज आपण वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
2: नमस्कार.
1: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत. पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया. कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3रा क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्यादृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
2: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3रा क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील. कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक एक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते. कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मेसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे. जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये जीएसटीमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा जीएसटी रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते

0: आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे एफडीआय इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये, आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो, आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे, त्याचा अर्थ हा आहे की जे एक आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे, तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाहीये, कारण आपला स्केल, आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
0: आता आपला
1: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
0: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियन पेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होता, 2 ट्रिलियन डॉलर्स. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या, चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल, आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे. आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षांमध्ये आपण 7% पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5% खाली आपण या मागील 12 वर्षांमध्ये गेलेलो नाही. आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: जर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये, तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी?
0: जीएसटी हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली. आणि याच्यामध्ये जीएसटीनी फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत जीएसटी बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो, कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्षांमध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा एफडीआय या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे, आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली 20-21 वर्षांची स्टोरी आहे, एफडीआय सारखी येतात आहे. पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही, पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेनी कमी आहे. पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षांमध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे. त्याचं जर आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं.

0: तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: तुम्ही जे म्हणाला होता की बाबा उत्पादन आणि कारखाना
0: याच्यामध्ये
1: लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल म्हणजे काय पावलं उचलली असतील, काय उचलली.
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहेत. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे 2 भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल असं म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये. जर DBT आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या PM किसान योजनेमधून मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे, म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये, आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील, आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता या याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुभविषयी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, या मुलाखतीचा उर्वरित भाग आज रात्री 8:15 आपल्याला ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, मुलाखत सुनील कांबळे, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि निवेदन तुषार पवार.

0: राधे, अगं राधे, आहेस ना घरात?
1: शेवंतच आहे का? आता शहराला गेली होती का मला भास व्हायला. ए चमे, शेवंत आली का ग बघ बरं.
0: अगं फळे, मी आज आले म्हणलं.
1: आता माय माय माय शेवंता, मला वाटलं आणखीन चांगला 8-10 दिवस मुक्काम करतेस का काय.
0: अगं कसं राधे, आता शहरातून आले आणि लगेच चहा पाणी पिलं आणि लगेच तुझ्याकडे आले पाहिजे गप्पा मारायला. आता किती दिवसापासून म्हणजे अशा मनसोक्त अशा गप्पा मारायला मला कोणीच नव्हतं पाहिजे.
1: आता बया बया, तुझं काय, तू शहरामध्ये जाऊन आलेली आणि तशी म्हणायली बघ शेवंता.
0: अगं काय राधे, शहरातलं वातावरणाचा अनुभव सांगायला तर तुला आले ना म्हणलं.
1: असं होय असं होय,
0: म्हणजे आपली जीवाभावाची मैत्रीण म्हणलं तर तूच आहे का नाही मला.
1: होय शेवंता, पण होय ग, शहरामध्ये जीव रमला की नाही तू.
0: अगं कशाचा रमला राधे, अगं तिथं 4 भिंतीत मला राहावं लागलं.
1: आता मग
0: अगं कसं आहे, माझी बहीण बी कामाला जाती, बहिणीचा नवरा बी कामाला जाते, बहिणीची लेकरं बी कामाला आहे, मग ती तो कोण होते, मी एकटीच होती की पाय.
1: आता माय
0: बोलायला बी कोणी नव्हतं पाय राधे.
1: असं काय म्हणती, तिथं शेजारी कोण ना कोणी असेल की ग.
0: अगं आजारी समदे होते, पण समदे समध्यांच्या कामात इतके व्यस्त होते की त्यांना आपल्याला बोलायला येळ कुठं असणार आहे. गावाकडचं एकंदरीत वातावरण पाहिलं तर मोकळं चाकळं वातावरण आहे. कधी बी कोणाकडे गेलं ना तर लगेच आपल्याला कसं बोलायला बी आपले समदे जण असतात. शहरातलं एकंदरीत वातावरण राधे पाहिलं ना तर कोणाच्या घरी फोन लावल्या बिगर आपल्याला जायचं कामच नाही पाहिजे.
1: अगो वय वय, तिथं म्हणे लय लांब लांब लांब घर असतात. हाय की जरी आपले सवरे जरी त्या गावामध्ये राहत असेल तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला 1 ते 2 तास लागते. म्हणा
0: जायला वेळ तर लागतेच पाहिजे राधे, पण कसं जे ते ज्याच्या त्याच्या कामात आहे पाहिजे.
1: अगो
0: म्हणजे त्याच्यामुळे काय होते, तिथं राहणाऱ्या लोकांना आता त्या व्यस्त जीवनाची सवय झालेली आहे, पण आपल्यासारखं गावातलं माणूस जर तिथं जाऊन राहायचं म्हणलं तर काय बी खरं नाही पाहिजे.
1: अगं वय शेवंत, हाच तर फरक आहे की नाही शहरातल्या वातावरणाचा आणि आपल्या गावच्या वातावरणाचा. आहे की नाही, गावाकडे कसं समजी माणसं कसं आपली वाटतात, आपुलकीची वाटतात. आहे की नाही, जीवाला जीव लावणारी असतात, सुख दुःखाला येतात. होय की नाही,
0: एकदम बरोबर
1: आहे. शहरातलं वातावरण म्हणजे कसं, आता नोकरी निमित्त पोटा पाण्यासाठी समजा जण गेलेले असतात
0: आणि एकदम धकाधकीचं जीवन आहे पाहिजे राधे. म्हणजे त्या धकाधकीच्या जीवनात आपल्या गावाकडचा जो काही आनंद आहे तो काही तिथल्या लोकांना कुणाला बी मिळणार नाही पाहिजे राधे.
1: पण बरं झालं शेवंता, आपल्या जीवाभावाच्या माणसाला भेटून आली, 4 दिवस राहून आली, म्हणजे तुला बी जरा बदल झाला की नाही बरं.
0: होय होय, बदल तर झाला पाहिजे राधे. म्हणजे तिला बी छान वाटलं आणि एकंदरीत मला बी चांगला बदल जाणवलाय म्हणलं, पण त्याच्यामुळे घराची ओढ फार लागली होती पाहिजे.
1: अगं होय शेवंता, आता घराची ओढ आपल्या प्रत्येक महिला वर्गाला असतेच पाहिजे शेवंता. कुठं बी गेलं तर अर्धा जीव घरामध्येच असते आपला.
0: माणसाचा जो काही सहवास असतो तो आपल्या गावात एकदम चांगल्या प्रकारे मिळतो. त्याच्यामुळे कसं माणसाचं जे काही मनामध्ये मरगळ असल किंवा जी काही निराशा असल हे समद ज्या वक्त्याला आपण आपल्या माणसाला बोलतो ना त्या वक्त्याला समद हे काही निघून जात असते पाहिजे.
1: हे मात्र अगदी बरोबर शेवंता. शेवंता आता गावाकडून आली हा, आता थकवा बिकवा तर तुझ्या चेहऱ्यावर बिलकुल काही जाणवत नाही, एवढा लांबचा प्रवास करून आलीस.
0: अगं कसं आहे राधे, म्हणजे आपल्या माणसात आल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर काही बी थकवा जाणवून झालाय म्हणलं.
1: बरोबर शेवंता, आता लय दिसांनी आली, गप्पा बी भरपूर झाल्या. तर हे आंब्याच्या रसाची वडी आहे, आपण हे आंब्याच्या रसाची वडीचा आस्वाद घेऊ आणि मग आपण पाराकडे जाऊया.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये समद्या मंडळीचं भरभरून असं स्वागत आहे.
1: कालच ना मी पेपर वाचत होते पाय, आणि पेपर वाचता वाचता आपल्या विद्यापीठाची डायरी बी माझ्या हातामध्ये आली. मग मी ते सहज चाळ आणि त्याच्यामध्ये मग हायड्रोपोनिक्स चारा आपण कशा पद्धतीनं तयार करू शकतो, जेणेकरून आता कसं ह्या चारा उपलब्ध नसते तेव्हा याचा आपल्याला उपयोग कशा पद्धतीनं आपल्या जनावरांसाठी करता येईल आणि त्यातून कशा पद्धतीनं आपण तयार करू शकतो ह्याची एक पद्धत बी आहे बरं का, म्हणजे जेणेकरून त्यांना योग्य त्या आहाराचं व्यवस्थापन आपण पशुधनासाठी करू शकतो आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य सुद्धा उत्तम राहू शकतं.
2: ते मात्र महत्वाचा मुद्दा बोललीस बरं का. सगळीकडे चाऱ्याचं टंचाई निर्माण होत असते, मग अशा वेळेस दोन्ही प्रकारचा कडबा कुट्टी करून आपण चारा आपल्या पशुधनाला देत असतो. आणि अगदी त्याच प्रकारे हायड्रोपोनिक्स जो काही चारा आहे तो मी ऐकले की म्हणजे कमी खर्चामध्ये होत असते म्हणे राधे.
1: तेच तर, मला जागा बी कमी लागते आणि खर्च बी कमी लागते पैशावर,
2: आणि आपल्या पशुधनाला हिरवागार चारा बी आपल्याला मिळतो नाही का.
1: तर मला काय वाटायलं शेवंता, आता कसं सध्याची परिस्थिती पाहता त्याच्यासाठी आपल्या मंडळीला हायड्रोपोनिक्स चारा आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल ना, याच्याविषयीच आपण माहिती सांगूयात.
2: पैकी आता माहिती तर समजी तुझ्याकडे आहेस नाही का. मग काय करू, एक एक मुद्दे घेऊन आपण मंडळीला सांगू आणि आपण बी काय करू, माहिती आपल्या संघ असल्यामुळे आपण बी थोडाफार करून बघू की म्हणजे जमलं तर जमलं.
1: हा अगदी बरोबर. बघ शेवंता, शेतकऱ्यांना उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून कमी खर्चामध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती आपल्याला करता येते. यासाठी शेडची रचना ही बांबू किंवा उपलब्ध लाकडापासून करावी लागते आणि बऱ्याच वेळेस उपलब्ध पत्र्याची शेड किंवा भिंतीचाही आपण वापर करू शकतो. आणि शेड नंतर 90% शेडनेटने झाकले जाते आणि ज्यांना शेडनेटचा खर्च परवडत नाही त्यांना जुने बारदान किंवा साड्यांचा सुद्धा आपल्याला सहजपणे वापर त्यासाठी करता येऊ शकतो. आता कसं असतं मंडळी, कमी खर्चामध्ये हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनासाठी त्यांची रचना आपल्याला व्यवस्थित आहे का नाही हे माहिती पाहिजे. म्हणजे शास्त्रीय पद्धतीने जर आपण रचना केली तर योग्य पद्धतीचं त्यापासून मिळणारं जे उत्पादन असतं ते आपल्याला मिळू शकते. बरोबर आहे की नाही.
2: एकदम बरोबर.
1: तर ह्या रचनेमध्ये दोन्ही बाजूंना 3 फुटांच्या बांबूचे 3 किंवा 4 रॅक आपल्याला तयार करावे लागतील आणि या रॅक मध्ये 1.5 ते 1.5 फुटाचे अंतर ठेवायला पाहिजे.
2: बर.
1: ज्यामुळे स्प्रिंकल मधून पाणी सर्व ठिकाणी योग्य प्रमाणात पोहोचण्यास मदत होते. 2 रॅक मध्ये येणे जाणे आणि ट्रे ठेवणे तसंच काढण्यासाठी ट्रेच्या आकारमानानुसार 3 ते 4 फूट जागा आपण सोडायला पाहिजे आणि पाण्यासाठी स्प्रिंकल आणि टायमरचा वापर आपण करायला पाहिजे. ज्यांना हा खर्च परवडत नाही त्यांनी पाठीवरील पंप तसंच झारीच्या साह्याने सुद्धा आपण पाणी टाकू शकतो किंवा फवारणी करू शकतो. तर शेवंता, आता त्यासाठी उत्पादनाची पद्धत कशी आहे, कोणकोणते पीक वापरून आपण हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती करू शकतो याविषयीची माहिती आपल्या मंडळीला सांग बरं.
2: तर मंडळी, गहू, मका, ओट या धान्याचा जास्त प्रमाणात वापर करायला पाहिजे. ज्वारी हे पीक हायड्रोपोनिक्स पद्धतीने वापरण्यास योग्य नाही कारण याच्या कोवळ्या चाऱ्यात हायड्रोसायनाइड हा विषारी पदार्थ असतो आणि त्यामुळे मग आपल्या पशुधनास विषबाधा होण्याची शक्यता असते. म्हणून मका, गहू, ओट पाण्यामध्ये आपल्याला 12 तास भिजवत ठेवायचं आणि त्याच्यानंतर वातावरणाचा अभ्यास करून 26 ते 36 तास गोंडपाट्यात बांधून ठेवावं आणि या पद्धतीने बियाण्याला लहान मोड आलेले आपल्याला दिसतात.
1: बरोबर.
2: हे अंकुरित धान्य त्यानंतर प्लास्टिक ट्रे मध्ये एका चौरस फुटाला 350 ग्रॅम वाळलेले धान्याचे वजन बरं का याप्रमाणे पसरावं आणि हे ट्रे एका मांडणीवर ठेवले जातात. हे सर्व उत्पादन युनिट एका शेड नेटने आच्छादित केलेलं असते आणि ट्रे कोणत्याही आकाराचे असू शकतात. त्यातून पाणी सर्व ठिकाणी पोहोचले पाहिजे, पाण्याचा चांगला निचरा झाला पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याला याची जागा आपण ठेवायला पाहिजे.
1: बरोबर.
2: आणि तसंच अंकुरित बियाण्यावर हवामानानुसार ठराविक कालावधीमध्ये पाण्याची फवारणी करावी. यासाठी स्प्रिंकलर्स आणि टायमरचा वापर आपण करायला पाहिजे.
1: बरं.
2: आणि अशा पद्धतीने 8 ते 9 दिवसात आपण चांगला वाढ झालेला चारा आपल्याला तयार होतो आणि हायड्रोपोनिक्स चारा मुळासह आपल्या जनावरास खाण्यास तयार झालेला असतो. यामध्ये

0: एक किलो धान्यापासून आपण जर सर्वसाधारणपणे धरलं तर 8 ते 9 किलो चारा तयार होत असतो.
1: बरोबर.
0: आणि तसंच मंडळी एका 2 फूट लांब आणि 1.5 फूट रुंद ट्रेमधून 8 ते 10 किलो चारा तयार होतो. आणि इतर लागणारी अन्न घटकांची गरज ही सुका चारा आणि पशुखाद्यातून पूर्ण आपल्याला करता येऊ शकते.
1: बरोबर.
0: एक ट्रे एका जनावरास एका दिवसात आपल्याला देता येईल. आणि अशा प्रकारे एका आपल्या पशुधनाला आठवड्याला 7 ट्रे लागत असतात, म्हणजे 10 जनावरांसाठी 69 ट्रे लागू शकतात.
1: म्हणजे कमी खर्चामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या जनावरांसाठी चाऱ्याचं उत्पादन करू शकतो किंवा निर्मिती करू शकतो.
0: नक्कीच. आणि ही झाली उत्पादनाची पद्धत.
1: बरं,
0: आता हायड्रोपोनिक ट्रे याविषयी काय सांगशील बरं?
1: तर मंडळी, आता ट्रेच्या गुणवत्तेवर हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनाचे यश अवलंबून असते. ट्रे जर योग्य आकाराचे असले तर हाताने योग्य प्रकारे आपण करता येऊ शकते. निवडलेला ट्रे चाऱ्याचे वजन पेलणारं असावं. ट्रेची बाजू भक्कम असाव्यात, कारण ट्रेचे पूर्ण वजन या बाजूवर अवलंबून असते. या बाजू रॅकवर टेकलेले पण असतात. ट्रे मध्ये बियाणे टाकत असताना ते काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी असे न होता एकसारखे पसरता येणे सुद्धा सोपे होण्यासाठी ट्रे मध्ये उंच ओळी असाव्यात. यामुळे आपल्याला बियाणे पसरण्याचा अंदाज येतो. या ओळी सर्वसाधारणपणे 1.5 ते 1 सेंटीमीटर असाव्यात. यामुळे पाणी पुरवठा सुद्धा सर्व बाजूने एकसारखा होतो. तसंच चारा तयार करताना पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास चाऱ्याची चांगली वाढ होते, रोग नियंत्रण करता येते. ट्रेच्या अशा ओळीच्या शेवटी पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र ठेवलेली असतात. ही छिद्र शक्यतो ट्रेच्या दोन्ही बाजूला ठेवल्यास आपण ट्रेची कोणतीही बाजू उताराकडे ठेवू शकतो. चारा उत्पादन करताना स्वच्छता ही महत्वाची आहे. ट्रेचे भाग हा जास्त खासखळगे असणारा नसावा, जेणेकरून एकसारखं समतल जर असेल तर आपले बियाणे पण चांगल्या पद्धतीने तिथे रोवल्या जाऊ शकते आणि चांगलं आपल्या त्यापासून मिळणारे जे चारा आहे ते सुद्धा भरपूर प्रमाणात येऊ शकते.
0: बर,
1: तर आता हे झालं की हायड्रोपोनिक्स ट्रे कसे असायला पाहिजे हा याविषयीची माहिती तर मी सांगितली, पण त्यामध्ये बियाणे कशा पद्धतीने टाकायचे ते पण सांगणं आपल्या मंडळीला आवश्यक आहे की नाही? याविषयी सांग बरं आपल्या मंडळीला.
0: तर बघा मंडळी, मका, गहू, चवळी, ओट यांचा वापर आपल्याला करता येतो आणि आपल्या भागातील वातावरण आणि बियाण्यांची उपलब्धता यानुसार आपल्याला बियाणे निवडायचे आहेत.
1: बरोबर.
0: तसंच थंड भागामध्ये गहू किंवा ओट यांचे उत्पादन चांगले येते आणि उष्ण भागामध्ये मक्याचे उत्पादन चांगले येत असते. बियाणे आपण ज्यावेळेस निवडत असतो त्यावेळेस ते स्वच्छ अंकुरित होणारे असावे, रोगाचा प्रादुर्भाव नसावा आणि बियाणे प्रक्रिया केलेली नसावी. तसंच बऱ्याच वेळेस यंत्राने काढणी केलेल्या मक्याच्या बियाण्यांचा अंकुर व्यवस्थित राहत नाही, त्याच्यामुळे काय होतं मग, असे बियाणे हायड्रोपोनिक्स पद्धतीत उगवत नाहीत आणि उलट असे बियाणे पाण्याच्या वापराने कुजतात. चाऱ्यास वास येतो आणि ट्रे मध्ये मग बुरशीची वाढ होत असते. म्हणून सुरुवातीपासून थोडे बियाणे घेऊन त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याचा वापर करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आलं का ध्यानामध्ये? आता हे समज झालं बियाण्याविषयी. आता महत्वाचा प्रश्न येतो की पाण्याचं नियोजन कसं करायचं.
1: हे मात्र बरोबर आहे, सगळ्यात महत्व पाण्याचंच आहे की नाही?
0: तर पाण्याचं नियोजन करताना आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागणार सांग बरं.
1: तर मंडळी, आता चारा उत्पादनात पाणी हे पोषण्यासाठी तर लागतेच, परंतु त्याचा वापर येथे तापमान, आर्द्रता आणि रोग निवारण यासाठी केला जातो हेही महत्वाचं आहे. त्यामुळे कमीत कमी पाण्याचा चारा तयार करावा. बरं का?
0: बरोबर.
1: बऱ्याच ठिकाणी हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीमध्ये वापरलेले पाणी पुन्हा पुन्हा वापरण्यासाठी एका ठिकाणी संकलित करून ते फिल्टर केले जाते, त्यामुळे पाण्याची चांगली बचत सुद्धा होते. परंतु अशा पाण्याचा पुनर्वापर करताना आपण जागरूक राहायला हवं. स्प्रिंकल वारंवार खराब होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी. बरं का?
0: बरोबर.
1: अशा पद्धतीने आपण पाण्याचं नियोजन करायला हवं. आता असे म्हणता, आता याच्यामध्ये बाहेरचं जे तापमान आहे त्याचा परिणाम होऊन रोग सुद्धा येऊ शकतात, तर त्यासाठी रोग नियंत्रण आपण कसं करायला पाहिजे आणि तापमानाचं नियंत्रण सुद्धा कशा पद्धतीने असायला हवं याविषयी सांग बरं.
0: तर मंडळी, आता रोगाचं नियंत्रण जर आपल्याला करायचं झालं तर योग्य गुणवत्तेचे बियाणे, ट्रेची संरचना, पाण्याचा योग्य वापर, आर्द्रता, तापमान, चाऱ्याची हाताळणी ह्या बाबी अतिशय महत्वाच्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि अंकुरित क्षमता नसलेली बियाण्याची निवड आपण करायला नाही पाहिजे हे तर आपण वारंवार मंडळीला सांगत असतो. तसंच बघा मंडळी, आता तापमानाचं नियंत्रण आपल्याला कशा पद्धतीनं करायचं

0: आहे, तर तापमान नियंत्रणासाठी शेडनेट, पाण्याचा वापर, फॉगर्स आणि सेन्सरचा वापर करावा लागतो. 90% सावली आणि 10% सूर्यप्रकाश नियंत्रित करणारे शेडनेट
1: बरोबर.
0: वापरायला पाहिजे. जर यापेक्षा जास्त सूर्यप्रकाश आणि कमी सावली असणारे शेडनेट आपण जर वापरले, तर यामधील मोठ्या छिद्रातून द्रवबिंदू हवेबरोबर बाहेर जाण्याचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे मग आतील तापमान नियंत्रित होण्याचा कालावधी कमी होईल. तसंच आर्द्रता आपण कशा प्रकारे ठेवायला पाहिजे, तर चांगल्या प्रमाणात चारा उत्पादन होण्यासाठी 70% आर्द्रता नियंत्रित करायला पाहिजे आणि फॉगर्सच्या मदतीने आवश्यक त्या प्रमाणात आर्द्रता ही नियंत्रणात देखील ठेवायला पाहिजे. म्हणजे हे झालं बघा मंडळी, आपल्याला कमी खर्चामध्ये हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती आपण कशा पद्धतीने करू शकतो. मग यामध्ये पीव्हीसी पाईपचा वापर असेल, उत्पादनाची पद्धत असेल, हायड्रोपोनिक्स ट्रे असेल, बियाणे असतील, पाण्याचे नियोजन असेल, रोग नियंत्रण असेल, तापमान नियंत्रण असेल किंवा आर्द्रता असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने करायच्या आहेत याविषयीची महत्वाची अशी माहिती तर आपण मंडळीला सांगितली. पण या उत्पादनाचे नेमके फायदे काय असणार आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिकडून आपले सखाराम पंत म्हणायला लागले की आता हे समजा तर तुम्ही राधाबाईनी शेवंताबाईनी सांगितलं, पण आता ज्या वक्त्याला आपल्याला उत्पादन येणार आहे तर त्या वक्त्याला त्याचे कोणते कोणते फायदे असणार आहेत, की जेणेकरून मग आम्ही देखील हा कमी खर्चामध्ये हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती आपण करू शकतो. त्याचे फायदे सुरुवातीला आपल्याला सांगावं लागतील.
1: म्हणजे महत्वाच्या मुद्द्याला हात घालावं लागणार आहे, होय की
0: नाही? एकदम बरोबर. तर त्याविषयी काय सांगशील बरं?
1: तर मंडळी, आता बघा, अवघ्या 50 चौरस मीटर जागेमध्ये 7 दिवसांमध्ये प्रतिदिवस 600 किलोपेक्षा जास्त पौष्टिक चारा तयार केला जातो. की पारंपरिक पद्धतीने इतका चारा तयार करण्यासाठी साधारणपणे 1 हेक्टरपेक्षा जास्त जमीन लागेल. पारंपरिक पद्धतीत 1 किलो चारा तयार करण्यासाठी आपल्याला 80 लिटर पाण्याची आवश्यकता असते. तर हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन पद्धतीमध्ये पाणी पुन्हा पुन्हा वापरण्याच्या प्रक्रियेमुळे 1.5 लिटर आणि पाण्याचा पुन्हा वापर न करता एकदाच वापर करण्याच्या पद्धतीमध्ये साधारण 2 ते 3 लिटर पाण्याचा वापर केला जातो. न वापरलेले पाणी आपण बागेसाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजे इथे एक तर पाण्याची बचत होणार आहे, बरोबर आहे. आणि तसंच मंडळी, दररोज 600 किलो मका चारा तयार करण्यासाठी 1 कामगार इथं पुरेसा आहे. चारा तयार करण्यासाठी सर्व वातावरण पोषक जर असेल तर आपणास 60 ते 90 दिवस लागतात. हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन पद्धतीमध्ये चारा तयार होतो. दररोज आपण ताजा चारा आपल्या जनावरांना देऊ शकतो. त्याची गुणवत्ता सुद्धा टिकून राहते. तसंच 8 ते 10 दिवसांमध्ये आपण हा चारा सहजपणे तयार करू शकतो. म्हणजे इथं कामगार सुद्धा एकच लागणार आहे, है की नाही? म्हणजे त्याचा सुद्धा खर्च वाचला की नाही?
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि पौष्टिक आणि घरच्या घरी तयार केलेला चारा आपल्या जनावरांना आपण देऊ शकतो,
0: ते महत्वाचं आहे.
1: तर म्हणजे तसंच वर्षभर उत्पादन शक्य आहे. हा चारा पौष्टिक आणि लुसलुशीत असल्यामुळे ह्याची चव चांगली असते. जनावरे हा चारा आवडीने खातात. दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता, जनावरांची रोगप्रतिकार शक्ती, जनावरांची त्वचा, गाभण राहण्याचं प्रमाण, जनावरांची चयापचयाची क्रिया सुद्धा यामुळे सुधारते. म्हणजे पाय शेवंता, एक तर चारा पौष्टिक असल्यामुळे जनावरांचं आरोग्य चांगलं राहते, आपल्याला दूध उत्पादन सुद्धा त्यापासून अधिक मिळते, है की नाही? आणि पुढे जी येणारी पिढी आहे ती सुद्धा आपल्याला चांगली मिळू शकते,
0: ते बरोबर आहे.
1: आणि मंडळी, नेहमीच्या चाऱ्याला काहीसा पर्याय म्हणून आपण हायड्रोपोनिक चारा वापरू शकतो. यामधील पाण्याचं प्रमाण हे 90%पेक्षा जास्त असते. यामुळे शरीरासाठी आवश्यक शुष्क घटकांची गरज फक्त हायड्रोपोनिक चारा भागवेल असं नाही. म्हणून या चारा बरोबर आपल्याला सुका चारा आणि खुराक देणं सुद्धा गरजेचं आहे, बरं का? म्हणजे हे पण आपल्याला वरतून द्यावं लागणार आहे.
0: बरोबर.
1: तसंच जनावरांना 5 किलो पासून 25 किलो पर्यंत त्यांच्या शरीराच्या गरजेनुसार हायड्रोपोनिक्स चारा आपण देऊ शकतो. आपण दररोज 15 किलो हिरवा चारा जनावरांना देत असल तर अशा वेळी काही प्रमाणात हिरवा चारा तसंच 10 ते 25% पशुखाद्य कमी करू शकतो. म्हणजे पाय इथं म्हणजे खाद्याचं खुराक देण्याची सुद्धा जो खर्च आहे तो सुद्धा थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होऊ शकतो. असे अनेक फायदे आपल्याला जर आपण हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती केली तर त्यापासून आपल्याला मिळू शकते.
0: आता ही महत्वाची अशी माहिती आपण मंडईपर्यंत पोहोचवलेली आहे.
1: शेतकरी बंधूंनो, आता जाणून घेऊया मुख्य प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त सल्ला. सोयाबीन पेरणीसाठी लवकर येणारे वाण MAUS समृद्धी, MAUS 158, MAUS 612 जवाहर, JS 335, MAUS 725, MAUS 731 मध्यम उशिरा येणारे वाहन प्रसाद MASU, MAUS 1 प्रतिकार, MAUS 61, MAUS 162 प्रतिष्ठा, MAUS 61-2 इत्यादी वाहनांचा वापर करावा. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70% पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे. कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन अधिक तूर हे आंतरपीक 2:1 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावे. खरीप ज्वारी पेरणीसाठी संकरित वाण CSH-14, CSH-16, CSH-25, परभणी साईनाथ सुधारित वाण परभणी शक्ती PVK 809, PVK 801 परभणी श्वेता इत्यादी वाहनांचा वापर करावा. बाजरीच्या पेरणीसाठी संकरित वाण सबुरी श्रद्धा शांती AHB 1261, AHB 1200, AFE सुधारित वाण ICTP समृद्धी परभणी संपदा या वाहनांचा वापर करावा. बाजरी पिकामध्ये बाजरी अधिक तूर हे आंतरपीक 2:1 किंवा 3:3 किंवा 4:2 या प्रमाणात घ्यावं. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. पिवळ्या चिकट सापळ्याचा पिकामध्ये वापर करावा. रासायनिक कीटकनाशकांमध्ये व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 30 मिलीलिटर किंवा इमिडाक्लोप्रेट 17.8% 3 मिलीलिटर किंवा ॲसिफेट 75% 20 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. ऊस पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 25 मिलीलिटर किंवा क्लोरॅन्टोनिलिप्रोल 18.5% 4 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून हळदीमध्ये आंतरपीक घेताना पहिल्या 3 ते 3.5 महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपिके निवडावीत. संत्रा नवीन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नवीन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सालगुडी, फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेमधूनच रोपांची खरेदी करावी. तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या लहान संत्रा मोसंबी झाडांना काठीने आधार द्यावा. नवीन लागवड केलेल्या लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. तसेच डाळिंब बागेमध्ये नवीन लागवड केलेल्या लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. तसंच बागेत खोडाजवळ आच्छादन करावं. डाळिंब नवीन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा, सुपर, गणेश फुले, आरक्ता इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू नवीन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी आणि लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता नवीन लागवड केलेल्या लहान चिकू झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावं. खरीप पिकात भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादीबाफे तयार करून घ्यावेत. मिरची पिकाच्या लागवडीसाठी परभणी, तेजस, फुसा ज्वाला, अग्निरेखा, फुले ज्योती, G4, G3 इत्यादी जातींची निवड करावी. टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी देवगिरी, परभणी, यशश्री, ATH-1, पुसा रुबी, धनश्री, भाग्यश्री, अर्कारक्षक इत्यादी जातींची निवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुलपिकास आवश्यकतेनुसार सिंचन पद्धतीने पाणी द्यावं. पशुधन व्यवस्थापन तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामुळे चेतावणीच्या काळात जनावरे शक्यतो चराव्यास बाहेर नेऊ नये. जनावरांना उघड्यावर सोडू किंवा बांधू नये. निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावं आणि पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी, तलाव, नदीपासून दूर ठेवावं. ट्रॅक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारापासून दूर ठेवावं आणि पशुधनास झाडाखाली जमा

0: थांबू देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडांच्या आडोशाला थांबू नये. शेतकरी बंधूंनो, सदरील कृषी सल्ला हा मुख्य प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झाला.
1: चला तर मग मंडळी, कार्यक्रमात आता आनंद घेऊयात एका छानशा गीताचा.

0: आणि या गीताबरोबर शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी
1: आणि मी राधा वहिनी
0: आम्ही दोघेही तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्वेत शिवार हा कार्यक्रम आपण ऐकला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे ठीक 8 वाजलेत.

0: शेतकरी बांधवांनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484472. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
1: श्रोते हो, आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र.
2: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे व्हेंटिलेटर म्हणजे काय, अतिदक्षता उपचारांबाबत समाजातील गैरसमज आणि सत्य. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयू तज्ञ डॉक्टर श्रेयस गुट्टे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
3: मग बरोबर आहे ना, तेवढं जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
4: ए दादूड्या, लहान आहे मी, बालकामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
3: हो का?
4: 1098 वर फोन करून सांगे ना.
5: अगं, घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू.
6: अरे हे काय चाललंय?
5: आमचंही असंच चालतं, कारण हे आहे हलकं फुलकं.
6: हलकं फुलकं?
5: हलकं फुलकं. तेव्हा नक्की ऐका, येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपल्या वनिता मंडळ कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: बालकांच्या वाढीमध्ये त्यांच्या जडणघडणीमध्ये आईसोबत वडिलांची भूमिका खूप महत्वाची आहे। आई आहे संस्कार तर बाबा आहेत आधार। बालकांना सकस आहारासोबत हवा असतो सहवास। त्यांच्यासाठी वेळ देऊया, जबाबदार आणि आदर्श पालक होऊया। आपण बालकांसोबत जितकं जास्त बोलू, संवाद साधू, तितकी त्यांची आकलन शक्ती वाढत जाते असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात। गाणी, गोष्टी, गप्पा यांच्या सहाय्यानं बालक आपलंसं होतं आणि आपण जे म्हणतो ते ऐकतं। आपलं प्रेमच ते अनुभवत असतं एक प्रकारे। तेव्हा एकदा विश्वास संपादन केला की पालन पोषण आणि शिक्षण सोपं होऊन जातं। घरातील बाबांच्या शिस्तप्रिय आणि चांगल्या वागण्याचा सकारात्मक परिणाम या बालकांच्या मनावर खोलवर होत असतो। हे सारं घडतं अगदी हसत खेळत आणि हसणारं खेळणारं बालक सर्वांचं लाडकं असतं।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण। यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत।

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास। गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला। नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला। या काळात त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचवला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं। मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला। भारतात सर्वाधिक काळ आणि सलगपणे निवडून आलेले प्रधानमंत्री होण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केल्याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज त्यांचा गौरव करणारा ठराव मंजूर केला। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज एनडीए सरकारच्या 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष बैठक झाली। या बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी मांडला। एनडीएचा प्रवास राष्ट्रीय हित आणि प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य देण्याच्या सामूहिक निर्धारानं होत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं। गेल्या 12 वर्षात एनडीएनं देशाला स्थिर सरकार दिलं असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे। विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। या बैठकीला एनडीएतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीएची सत्ता असलेली 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बैठकीत उपस्थित होते। जागतिक नेत्यांकडूनही मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वेनडोर यांनी म्हटलं आहे। ऑस्ट्रेलियाचे माजी प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं। मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाचे अध्यक्ष उर्सुला वेनडोर यांनी म्हटलं आहे। तर मोदी यांनी भारताच्या आर्थिक आणि विकासात्मक प्रगतीला दिशा दिली आणि भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यात महत्वाची भूमिका बजावली असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेई म्युंग यांनी म्हटलं आहे। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फेड्रिक्सन तसंच सायप्रस, पपुए न्यू गिनी, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, नायजेरिया, मालदीव अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते। महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015च्या दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली। वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून

0: महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदी यांची तुलना करायची नाही, परंतु भारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे, असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं, तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय, आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनंही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल, असंही वैष्णव यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशात अमरावती इथं सामायिक केंद्रीय सचिवालय आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याच्या एकूण 2534 कोटी खर्चाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तमिळ चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीत इलायाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू हिंदी कन्नड चित्रपट सृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सेवेरेवाली गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तामिळनाडू राज्य सरकारचे पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेट नॅचरल गॅसचा तुटवडा नाही, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
2: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, तो एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल, असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 प्रसारित करत आहोत एक विशेष कार्यक्रम. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतली.

0: श्रोते हो नमस्कार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी सुनील कांबळे आपलं स्वागत करतो. काल या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून या 12 वर्षात विविध क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती घेतली. आजच्या भागात आपण आणखी काही क्षेत्रात गेल्या 12 वर्षात कशी प्रगती झाली हे जाणून घेणार आहोत अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडूनच. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
2: आपण संरक्षण क्षेत्राकडे वळूयात. संरक्षण सिद्धता, तिन्ही सेनादलांमधलं मनुष्यबळ, त्यांचे प्रश्न, शस्त्रास्त्र, विमानं, जहाजं यांची उपलब्धता, संरक्षण सामग्री उत्पादन, या बाबतीत काय प्रगती झाली, त्याचे दृश्य परिणाम कोणते सांगता येतील?
1: सगळ्यात मोठा दृश्य परिणाम तो ऑपरेशन सिंदूर होता. पण ऑपरेशन सिंदूर हे एक आपल्यावर लादण्यात आलेलं युद्ध होतं. पण मागील 10-12 वर्षांमध्ये जर पाहिलं तर आपण आत्मनिर्भरतेकडे संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गेलेलो आहे. म्हणजे 46,000 कोटी हे आपलं देशातलं प्रोडक्शन होतं डिफेन्सचं 12 वर्षांपूर्वी. आता ते जवळजवळ 170% वाढलेलं आहे. आपण रशियावरचा जो आपलं आपण अवलंबून होतो रशियावर, रशिया आणि बाकीचे आपण मोस्टली आपलं रशियावर जास्त अवलंबित्व होतं, ते 2011-15 या काळामध्ये तेव्हापासून आपण जवळजवळ 70% आपण अवलंबून होतो आपल्या इम्पोर्टसाठी डिफेन्सच्या. ते आपण जवळजवळ 40% 21-25 या काळामध्ये आणलेलं आहे. आपले एक्सपोर्ट जवळजवळ 23,000 कोटीचे आपण एक्सपोर्ट केलेले आहे. हा भारताने एक्सपोर्ट केलेला आहे आणि 23,000 कोटीचे हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. इतकं एक्सपोर्ट कधी झालेलं नव्हतं. डिफेन्समध्ये इंटिग्रेशनच्या दृष्टीने, म्हणजे या 3 ज्या आपल्या सेवा आहेत, ट्राय सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या इंटिग्रेशनसाठी आपण CDSचं पद 2019 निर्माण केलं. शिवाय डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स यांच्या अंतर्गत, म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच आपण ते खातं उघडलं, ज्याचं नियंत्रण CDS करतात. त्याचं उद्दिष्टच हे आहे की या ट्राय सर्व्हिसेसमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. शिवाय एक स्पेशल आपण एज्युकेशन कॉर्प्स तयार केलेले आहे, जेणेकरून आपले आता पुढे येणारे तिन्ही सर्व्हिसेसमधले जे सगळे लोक असतील ते एक जॉईंट प्रोफेशनल कल्चर डेव्हलप करू शकतील. आणि ही एक आर्मी आहे, ही एक आर्म फोर्सेस आहे, अशी आयडेंटिटी पुढे आपण ती प्रोफेशनल आयडेंटिटी तयार करू शकू, या दृष्टीने भरपूर या काळामध्ये प्रयत्न झाले आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात आहे. ब्रह्मोस रशियाच्या पार्टिसिपेशन कोलॅबोरेशनमध्ये आहे. पण आपण सर्व अर्थाने तयार आहे, किंवा आपण ऑपरेशन सिंदूर जे झालं ते सर्व अर्थाने, म्हणजे त्याच्यामध्ये संरक्षण खात्यातले तज्ञ सुद्धा सांगतील आपल्याला की बहुवंशी ते हवाई युद्ध होतं. त्याच्यामध्ये जनरली असा समज होता संरक्षण क्षेत्रातल्याचा की आपलं हवाई दल हे इतकं सक्षम नाही आहे त्याच्यामध्ये, की जितकं आपलं बाकीचं क्षेत्र आहे. पण आपण तो समज खोटा ठरवला याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला. आणि टेक्नॉलॉजिकली अत्यंत ऍडव्हान्स युद्धासाठी भारतीय हवाई दल तयार आहे. आणि कुठलीही नागरी हानी न करता, पाकिस्तानमध्ये कुठलीही सिव्हिल कॅज्युअल्टीज न करता, आपण आपल्याला हवं तिथे हल्ले करून का पर्टिक्युलर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन हे करू शकतो हे दाखवून देणं, आजच्या काळातली जे आधुनिक युद्ध आहेत ते लढण्यासाठी तयार आहे हे आपल्या हवाई
2: दिलेलं आहे. आपण अंतर्गत सुरक्षेचा विचार करूया तर दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, गुन्हेगारी आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये कोणती पावलं उचलली?
1: अंतर्गत सुरक्षा बघा, एक पहलगाम सोडला जो काश्मीरमध्ये झाला आणि दिल्लीमधला एक बॉम्बस्फोट, याशिवाय आपल्याकडे दहशतवादी हल्ले जे अत्यंत सातत्याने व्हायचे आणि भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये मेट्रोपासनं ते Tier 2, Tier 3 शहरांपर्यंत ते पोचले होते, ते झालेले नाहीत. याचा सरसर अर्थ हा आहे की राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्या इंटेलिजन्सचं फिल्टरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्याच्यामध्ये ऍक्शनेबल कुठला कुठला ऍक्शनेबल नाही याच्यातला फरक करणारी यंत्रणा आपण मागील 12 वर्षांमध्ये निर्माण केलेली आहे. दिल्लीमध्ये नॅटग्रीडचं काम जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत लक्षणीय काम आहे आणि ते जागतिकदृष्ट्या आपण त्याची तुलना करू शकतो. इंटेलिजन्स गॅदरिंग किती प्रभावी होऊ शकतं आणि त्यांनी किती गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो याचं ते एक उत्तम उदाहरण जागतिक याच्यावरचं आहे. आंतरिक सुरक्षेमधचा हाही सुद्धा भाग आहे की बऱ्याचशा ठिकाणी जसं काश्मीरमध्ये फार मोठं पाऊल होतं आणि बऱ्याचशा सरकारी यंत्रणेला, किंवा आपण असं म्हणू

0: की या आधीच्या सरकारला सुद्धा समजा असं वाटलं असतं की आपण 370 कलम हलवावं, म्हणजे राजकीय भूमिकेमध्ये न जाता असं म्हटलं. तर त्याच्यासमोर प्रश्न हा होता की हे केल्यानंतर काश्मीरमधली सुरक्षा, काश्मीरमधली परिस्थिती आपण कशी हाताळायची. तर ते उत्तम उदाहरण होतं की असं एखादं तुम्ही पाऊल उचलल्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती तुम्ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये कशी ठेवाल. एकही जीवितहानी झाली नाही, एकही नागरी सिव्हिल ज्याला कॅज्युअलिटी म्हणतो ती झालेली नाही. आणि त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन म्हणा, त्याच्यानंतर काश्मीरमधनं तयार होणारे आतंकवाद दहशतवादी म्हणा, यांच्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. आता काश्मीरमध्ये वारंवार सुरक्षा यंत्रणा सांगतात की जे ऍक्टिव्ह दहशतवादी आहेत त्यांच्यातले बाहेरचे बरेचसे आहेत. हायब्रीड टेररिझमचा एक प्रकार काश्मीरमध्ये सुरू झाला होता, ते सुद्धा कमी झालेला आहे. आंतरिक सुरक्षेचा दुसरा भाग हा की टेरर फायनान्सिंगवर या सरकारनी बऱ्यापैकी तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण मिळवलेलं आहे. टेरर फायनान्स करणारे नेटवर्क जे असतात त्यांच्यावर बऱ्यापैकी क्रॅकडाऊन आलेलं आहे. आणि हे फक्त काश्मीरमध्ये नाही, हे पंजाबमध्ये किंवा इतर अशा राज्यांमध्ये जिथं वेगवेगळ्या प्रकारचा दहशतवाद किंवा काश्मीरमध्ये होणारा दहशतवाद याला फंडिंगचे जे सोर्सेस तयार होतात त्यांच्यावर बऱ्यापैकी सरकारनी तंत्रज्ञानाचा हे करून कंट्रोल मिळवलेला आहे, ते क्रॅक केलेले आहेत. आणि हे आंतरिक सुरक्षेसाठी आपल्याला दिसतं की इतक्या प्रकारे बॉम्बस्फोट होत नाहीये, याचा अर्थ हा की या सगळ्या यंत्रणा प्रभावीपणे काम करतात आहेत.
1: नक्षलवादाच्या बाबतीत
0: यातल्या बऱ्याचशा गोष्टी, नक्षलवादाची विरुद्धची लढाई आपली आहे आणि जी आता एका टप्प्यावर पोहोचलेली आहे. आणि 31 मार्चला जसं अमित शहांनी सांगितलं, देशभरामध्ये 200 पेक्षा जास्त जिल्हे एकेकाळी त्या रेड कॉरिडॉरमध्ये होते. आज झारखंडमध्ये एक जिल्हा आणि छत्तीसगडमध्ये एक जिल्हा, हा LWE जे म्हणतात तसे जिल्हे आहेत. याच्यामध्ये सरकारने दोन गोष्टी केल्या, याच्यामध्ये तीन गोष्टी ऍक्च्युअली बऱ्याच सरकारने आणि आधी मनमोहन सिंगांच्या सरकारने सुद्धा हे मान्य केलं होतं की या भागामध्ये विकास होत नाही, विकास पोचत नाही. आणि म्हणून मग तिकडची जनता ही नक्षलवादाकडे एक तर आकृष्ट होते किंवा नक्षलवादी त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतात. आणि दुसरी सुरक्षा, या सरकारनी ऑलमोस्ट म्हणजे ही मिलिटरी फाईट नव्हती, आपण तिथे काही सैन्याचा वापर केला नाही, पण टेरिटरी आधी अक्वायर करायची, ती सुरक्षित करायची, मग ती तिथल्या लोकांना हे आश्वासन द्यायचं, त्यांना हे सुरक्षित वाटू द्यायचं की ही टेरिटरी जी सरकारने मिळवलेली आहे ती आता परत नक्षल्यांकडे जाणार नाहीये. त्याच्यानंतर मग तिथे त्याच्यासोबतच विकासाचे कार्यक्रम जे प्रभावीपणे सुरू केले त्यांनी त्या लोकांचा विश्वास आणखी हे झाला. म्हणजे याच्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये बरेचशे पावलं उचलण्यात आली, विकासाच्या बाबतीमध्ये बरीचशी पावलं उचलण्यात आली, यांनी लोकांचा विश्वास सरकारी यंत्रणेवर वाढला, नक्षली विचारसरणीचा आणि नक्षली लोकांचा प्रभाव कमी झाला. आणि सुरक्षेचं धोरण हे इतक्या प्रभावीपणे सरकारने वापरलं विशेषतः मागील 2-3 वर्षांमध्ये की जे फारच हार्डकोर असतील किंवा त्यांच्या पोलिट ब्युरोचे मेंबर्स असतील त्यांना आपण शरणागती पत्करत नाही. जो सरकारने त्याच्यासोबतच कार्यक्रम केला होता की चर्चा होणार नाही, आता शरण यायचं असेल तर शरण या, नाही तर तुम्हाला मारण्यात येईल, तो इतका प्रभावीपणे राबवला की बरेचसे हार्डकोर नक्षल या काळामध्ये त्यांनी शरणागती पत्करली. आणि तो शरणागतीचा कार्यक्रम सुद्धा, म्हणजे त्यामध्ये सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ही सरेंडर पॉलिसी आधीपासून होती, पण बऱ्याचशा म्हणजे जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते त्यांनी सुद्धा तो प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा CAGने पॉइंट आउट केलं होतं त्यांच्या रिपोर्ट्समध्ये की जे शरणागती पत्करतात त्यांना जे पैसे सरकारकडनं मिळणं अपेक्षित होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या सरकारने तिथे सुद्धा प्रभावीपणे काम केलं की तुम्ही जर त्यांच्यासाठी दोनच ऑप्शन ठेवले की एकतर मरा नाहीतर शरणागती पत्करा, शरणागती पत्करल्यानंतर मग त्यांना जर मेनस्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर त्यांना तुम्ही जे प्रॉमिस केलेलं आहे ते पैसे मिळाले पाहिजे, हे सुद्धा या सरकारने केलं. ह्या दोन्ही याच्यावर पातळीवर हे केल्यामुळे आपल्याला ही नक्षलवादाविरुद्धची लढाई जिंकता आली असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगले हे पाहिजे असेल तर तुम्ही
1: आपण थोड्याचा भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांकडे बोलूयात. म्हणजे गेल्या 12 वर्षात आपले परराष्ट्र संबंध कसे राहिलेले आहेत, त्याबाबतीतलं धोरण कसं राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जागतिक पटलावर भारताचं स्थान आता काय आहे.
0: याच्यामध्ये मोदींच्या काळामध्ये मोदींनी एक काही धोरणामधली सातत्य काही अंशी टिकवलेलं आहे. जवळजवळ 70 वर्ष भारताचं एक धोरण राहिलेलं आहे की आपण अगदी नेहरूंच्या काळामध्ये जरी पाहिलं तरी आपण अलिप्ततावाद जे आपण नॉन अलाइन मुव्हमेंटचा एक आपण नेतृत्वच केलं भारताने, ती भूमिका कम्प्लिटली न टाळता किंवा ती पूर्णपणे नकोच आहे भूमिका असं धोरण न करता या काळामध्ये, कारण आता आपण मल्टीपोलर जगामध्ये आहे, या काळामध्ये भारताने कुठल्याही ना अमेरिकेच्या बाजूला ना चायनाच्या बाजूला जाऊन एक आपण धोरणात्मक स्वायत्तता ज्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी हे धोरण भारताने प्रभावीपणे राबवलेलं आहे. आणि याचा आजच्या सुद्धा काळामध्ये जेव्हा आपण एक अमेरिकेच्या अध्यक्षाच्या रूपाने एक

एक जवळजवळ विक्षिप्तच म्हणावं असं एक नेतृत्व आपण बघतो आहे, ज्यांचं धोरणातली सातत्य हे 2 दिवस सुद्धा टिकेल का याची खात्री देता येत नाही, त्याही परिस्थितीमध्ये भारताला हे धोरण फार मदतीचं सिद्ध होत आहे. भारताने या काळामध्ये अशा सर्व देशांशी मैत्री केलेली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आपली गरज काय आणि कुठल्या देशाकडनं आपली ती गरज पूर्ण होऊ शकते हे धोरण राबवून भारताने त्याच्याशी मैत्री केलेली आहे. म्हणजे भारत हा असा एक अनोखा देश आहे या साईजचा आणि या जगामध्ये असलेल्या प्रेझेन्सचा आणि अशा इतिहासाचं, जगातल्या आजच्या सगळ्या महत्वाच्या ज्या पॉवर्स आहेत त्यांच्याशी शत्रुत्व नाही आणि म्हणजे अर्थात चायनाचं त्याला अपवाद आहे, पण चायनाशी सुद्धा आपण बऱ्याचशा बाबतीमध्ये परत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, चायनाच्या बाजूने सुद्धा तसा प्रयत्न झालेला आहे. शिवाय आज जगामध्ये जो संघर्ष होताना दिसतोय, आपले इराणशी पण चांगले संबंध आहे, आपल्या तेल जहाजांना इराणनी विशेष अपवाद करून परवानगी दिलेली आहे, आपण अमेरिकेशी सुद्धा संबंध चांगले टिकवण्याचा आपल्या बाजूनी कसोशीनी आणि अत्यंत सकारात्मक प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मोदींनी त्यांचं राजकीय कॅपिटल अगेन बरेचदा वापरलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा लक्षात आलं की अमेरिकेमध्ये स्वतः धोरण सातत्य दिसत नाहीये तेव्हा भारताने मात्र मागे येण्यास नकार दिलेला आहे. आणि हे सगळं भारत यासाठी करू शकला की भारताने कुठल्याही देशाच्या कुठल्याही म्हणजे अमेरिकेच्या कुठल्याही धोरणांना ब्लाइंडली समर्थन दिलेलं नाहीये, किंवा रशियाच्या अडचणीला भारत जाऊन बसला आणि रशियाला जेव्हा गरज पडेल तेव्हा खडे बोल सुनावण्यापासून भारत मागे राहिला असं सुद्धा मोदींनी केलं नाही. रशियामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की युद्ध हे कुठल्याही याच्यावर त्याचा तोडगा राहू शकत नाही. हे बऱ्यापैकी जेव्हा जगामध्ये मल्टीपोलर जगामध्ये आपण बघतो तेव्हा हे धोरण पुष्कळसं प्रभावी असतं आणि भारताला या धोरणाचा फायदा झालेला आहे. आजचा जो क्रायसिस आपल्याला जगामध्ये दिसतो तो बहुंशी अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यामधला जो जुना वाद आहे आणि शिवाय अमेरिकन नेतृत्वाची एक ट्रम्प यांचं धोरण असं आहे की त्यांचं विदेश धोरण असं आहे की ते त्यांचं अंतर्गत जे राजकारण आहे अमेरिकेमधली त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला म्हणतात त्याला इम्प्रेस करण्यासाठीचं धोरण आहे आणि ते धोरणाचं एक्सटेन्शन हे त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. ते त्या राजकारणाचा थांगपत्ता कोणालाच लागलेला नाही, त्यातल्या त्यात भारताने स्वतःला त्यामध्ये बऱ्यापैकी सुरक्षित ठेवलेलं आहे आणि यासाठी जबाबदार भारताचं हे धोरण आहे की आम्ही कुठल्याही देशाचं शत्रुत्व घेणार नाही, याला अपवाद अर्थातच पाकिस्तान आणि चायना टू सम एक्सटेंट आहे, आणि आम्ही कुठल्याही देशाच्या वळचणीला जाऊन बसणार नाही, अशा परिस्थितीमध्ये जाणार नाही, अशा याच्यामध्ये जाणार नाही की जो देश आपल्याला अमेरिका सुद्धा असेल तो आपल्याला असं सांगू शकेल की तुम्ही हे संबंध बंद करा किंवा तुम्ही असं करा किंवा तुम्ही तसं करा. याच काळामध्ये आपण आपले व्यापारिक संबंध बऱ्याचशा देशांशी चांगले सुधारलेले आहेत, जे आपण भारताचं युरोपियन युनियन सोबत जे डील झालं ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात ते फार लक्षणीय कामगिरी होती. त्याच्यासाठी जे जे कॉम्प्लायन्सेस लागतात त्याची तयारी ही जवळजवळ 2 वर्ष आधी मोदींनी सुरू केली आणि युरोपियन मार्केट हे जगामध्ये आपण सर्व अर्थकारणी सांगतील आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे अभ्यासक आहेत ते म्हणतील की युरोपियन जो बाजार असतो तो अत्यंत कठीण असतो आणि भारतासारख्या देशाला त्याच्यासाठी भरपूर कॉम्प्लायन्सेस पूर्ण करावे लागतात. ते सगळं झाल्यानंतर अशा साईजचं डील तुम्ही करू शकता, त्याची तयारी 2-2 वर्ष भारताने केली आणि अमेरिकेसोबत आपल्या वाटाघाटी चालू असताना आणि अमेरिकेसोबत असं अनिश्चिततेचं वातावरण असताना भारताने ते डील अनाऊन्स केलं. हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कौशल्याची एक गोष्ट आहे की त्याचा प्रभाव अमेरिकेवर पडू शकतो आणि आपण अमेरिकेलाही दाखवून देऊ शकतो की फक्त अमेरिकेसोबत भारताचं जे डील झालेलं नाही अजून किंवा त्याला फॉर्मलाइज केलेलं नाही, कारण ते 1 दिवस अनाऊन्स करतात मग परत त्यांचं जे टॅक्स रेजिम अनप्रेडिक्टेबल आहे सगळी ट्रम्पच्या काळामध्ये, त्याला आपण एक दिलेलं उत्तर आहे की फक्त आम्ही त्याच डीलवर अवलंबून नाहीये. हे ते इंडिपेंडेंटली आपण युनायटेड किंगडम सोबत केलेलं आहे, फिनलंड सोबत केलेलं आहे, असे छोटे मोठे डील्स आपण केलेले आहे. मोदींच्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांशी संबंध आपले सुधारले आणि याचा परिणाम आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तानला आपण बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. जेव्हा आपण काश्मीरमध्ये 370 कलम काढलं काश्मीरमध्ये तेव्हा पाकिस्तानची अपेक्षा होती की त्याच्या विरुद्ध बोलतील, पण टर्की आणि 1-2 देश सोडले तर फारशा मुस्लिम देशांनी हा भारतातला अंतर्गत प्रश्न आहे अशीच भूमिका घेतली आणि हे मोदींच्या मुस्लिम राष्ट्रांसोबत त्यांनी जे संबंध सुधारले त्यांच्यासोबत व्यापारी करार केले आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं की भारतातले आंतरिक प्रश्न, सुरक्षेचे प्रश्न किंवा भारतातल्या मुसलमानांची अवस्था
या सगळ्यांचा तुमच्याशी याच्याशी काही संबंध नाहीये, आणि तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने जाणं किंवा

0: पाकिस्तानची भूमिका एंडोर्स करणं याच्यामध्ये तुमचा काहीच फायदा नाही. भारताने या सगळ्या मुस्लिम देशांना वेगळे संबंध दिले आणि वेगळे त्यांना भूमिका मांडली. या राजकारणाचं ते यश आहे की आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींना जे विविध देशांचे सर्वोच्च सन्मान मिळाले त्याच्यामध्ये मुस्लिम राष्ट्र कितीतरी आहेत आणि ही एक लक्षणीय गोष्ट आहे. आपण आपल्या अंतर्गत राजकारणाचा विचार केला तरी ही फार लक्षणीय गोष्ट आहे.
1: शेजारी देशांचे संबंध या काळामध्ये कसे बदललेले आहेत, त्याच्यात काय सुधारणा झाली?
0: शेजारी देशांशी संबंध एक दीड वर्षापूर्वी परिस्थिती थोडीशी चिंताजनक होती. बांगलादेशमध्ये फारच अराजकतेचं वातावरण होतं. शिवाय आपल्या ज्या हसीनांचा जो पक्ष आहे त्यांचा पक्ष परंपरागत दृष्ट्या भारताच्या हेल्पफुल राहिलेला आहे, भारतासाठी तो जास्त हिताचा पक्ष राहिलेला आहे आणि त्याला एक इतिहास आहे आणि त्यामध्ये सुद्धा मोदींची भूमिका ही आधीच्या सरकारांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. कारण बांगलादेशमधली जी हिंदू मायनॉरिटी आहे ती त्यातल्या त्यात तुलनेने सुरक्षित तेव्हा राहिलेली आहे जेव्हा हसीनांचा पक्ष तिथे सरकारमध्ये होता. त्यामुळे आणि शिवाय बांगलादेशला ब्रह्मदेशाची पण बॉर्डर आहे, चायनाची पण ब्रह्मदेशामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि आपली सगळ्यात मोठी जी सीमा आहे ती बांगलादेशला लागलेली आहे. त्यामुळे तिथे फ्रेंडली सरकार असणं ही भारताची गरज नेहमीच राहिलेली आहे आणि त्यातल्या म्हणून भारताने हसीनाला हे केलं आणि तेच कारण होतं. आपण बुद्धांचा देश म्हणतो आणि आपण आहेच, आपण गांधींचा देश आहे, आपण इतकं मोठं सिव्हिलायझेशन आहे, त्यामुळे आपल्याकडे शरणागती मागायला आल्या तेव्हा आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की नाही हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला शरणागती देणार नाही. त्याच्यानंतर जे मग बांगलादेशामध्ये निवडणुका झाल्या तर अशी अपेक्षा होती आणि अशी चिंता पण होती की खालिदा जियांचा पक्ष तिथे सत्तेमध्ये येणार, जो काही भारताच्या इतका काही म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध त्याच्या भारताशी राहिलेले नाही, अगेन कुठलंही सरकार असो, असं एक चिंतेचं वातावरण होतं. पण त्या काळामध्ये भारताने या दोन गोष्टी मोदींचं सरकारनी वेगवेगळ्या केल्या. एक तर आम्ही हसीनांना भारतामधनं जायला सांगणार नाही आणि ते त्यांनी स्पष्ट केलं आणि त्या सरकारला नवीन सरकारला कन्व्हिन्स केलं की तुम्ही याचा आग्रह धरू नका, याच्याशिवाय भारत आणि बांगलादेश यांचे संबंध राहू शकतात आणि बरंच काही आहे त्या संबंधांमध्ये जे फक्त हसीनांकडे न बघता आपल्याला करता येईल आणि यासाठी त्याही सरकारने संमती दिली. आपण बघाल की मागील काही जेव्हापासून ते सरकार आलं तेव्हापासून अराजकाचं जे वातावरण ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, निवळलेलं आहे. ते सरकार चांगलं काम करत आहे, त्यांनी असं कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये ज्यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की नाही हे सरकार भारतासाठी मैत्रीपूर्ण नाहीये. आपण जागतिक परिस्थिती जशी मागील एका वर्षामध्ये बदलली, विशेषतः इराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर आणि मग आपल्यासमोर एक एनर्जी क्रायसिस तयार झाला, अमेरिकेचं धोरण सातत्य नसल्यामुळे आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या एक आपण असं म्हणू की भारतासोबतचं त्यांचं जे धोरण आहे ते भारताने एकतर अमेरिकेसोबत अमेरिकेच्या कंडिशन्सवर अमेरिकेच्या टर्म्सवर ते डील साईन करावं किंवा मग आम्ही भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये हे करू किंवा आम्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर भारताबद्दल बोलू असं जे धोरण होतं त्याला बळी न पडता भारताने हेही ओळखलं की आपण काही काही क्षेत्रांमध्ये चायनाशी परत बोलायला लागलं पाहिजे आणि ते संबंध सुद्धा भारताने सुरुवात केली आणि हे दाखवून दिलं की आपल्याकडे ती धोरण एक फ्लेक्सिबिलिटी आपण ठेवतो आणि हे अमेरिकेला सांगणं आवश्यक होतं त्या काळामध्ये जेव्हा आपण हे चायनासोबत आपण परत डायलॉग सुरू केला की भारत अशा सिच्युएशनमध्ये नाही आहे की अमेरिका त्यांना वाटेल तसं करेल आणि जर भारत अमेरिकेच्या कलानी जाणार नाही किंवा अमेरिकेला पाहिजे तसं डील साईन करणार नाही तर भारत हा आयसोलेटेड आहे किंवा भारत आता चायनाशी हे करणं, कारण अमेरिकेचीही सवय आहे आणि आपल्याकडे सुद्धा बरेचसे लोक म्हणतील की अमेरिका भारताकडे एक चायनाचा ऍडव्हर्सरी म्हणून बघतं की एक बफर आहे आणि भारताचा साईज बघता, लोकसंख्या बघता आणि रायझिंग इकॉनॉमीज आहे दोन्ही, चायनाची तर आपल्या बरीच पुढे आहे, भारत एक बफर राहू शकतो चायनाच्या विरुद्ध आणि तेच जर भारताची किंमत असेल फक्त तर भारत सुद्धा इंडिपेंडेंटली चायनासोबत संबंध ठेवू शकतो जे अमेरिका डिक्टेटेड नसेल हे भारताने या काळामध्ये दाखवून दिलं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक सातत्य हे दिसतं की आपण एक धोरणात्मक स्वायत्तता आपली ठेवलेली आहे, ती बहुंशी आपल्या हिताची राहिलेली आहे. आत्ताचा जो क्रायसिस आहे तो जगावेगळा आहे आणि त्यांनी जवळजवळ सर्वच देश थोडे बहुत सफर झालेले आहे पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भूमिका भारताची मल्टीपोलर जगामध्ये ही अत्यंत योग्य भूमिका.
1: तुम्ही मागाशी बांगलादेशाचं बोलला, तिथली परिस्थिती मधल्या काळामध्ये जी काही झाली ते सगळीकडे जवळजवळ गेले, नेपाळमध्ये थोडासा हे झालेला होता, म्यानमार मध्ये संघर्ष आहेच तिकडे, श्रीलंकेमध्ये तसं झालेलं, हे सगळे अस्वस्थ देश आहेत.

0: आपले सगळे शेजारी आणि आपण शेजारी प्रथम
1: बरोबर
0: नेबर फर्स्ट हे धोरण स्वीकारलेलं आहे, त्या अनुषंगानं काय केलेलं आहे
1: भारताने? एक धोरण आहे मोदींच्या काळामध्ये, ते आहे आपण त्या देशांच्या याच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढळाढळ केलेली नाहीये. आपण त्याही काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये उदाहरणार्थ असं जेव्हा लक्षात आलं की श्रीलंकेमध्ये जी यादवी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्याच्यासाठी बहुंशी चायनाचं धोरण ज्याच्यासाठी अवलंबून जबाबदार होतं, त्याही काळामध्ये आपण श्रीलंकेला या गोष्टीची शिक्षा दिली नाही की तुम्ही भारताकडे न येता चायनाकडे गेले आणि आता आम्ही तुम्हाला मदत. त्याही काळामध्ये भारताने श्रीलंकेला मदत दिली. येणाऱ्या सरकारला त्याही काळामध्ये भारताला श्रीलंकेशी संबंध चांगले ठेवायचे आहे अशी इच्छा केली. खरं तर श्रीलंकेचे जे अध्यक्ष आहेत

0: अशी इच्छा केली. खरं तर श्रीलंकेचे जे अध्यक्ष आहेत
1: तोच होता की ह्या सगळ्या देशांमधले जे काही अंतर्गत उठाव म्हणून प्रकारचे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याचं मुख्य कारण हे आर्थिक स्थिती होती.
0: आर्थिक स्थिती
1: आणि भारत पहिल्यापासून या सगळ्या शेजाऱ्यांना मदत करत आलेला आहे. त्या बाबतीत विचारतो की या काळामध्ये काय केलं.
0: या सर्व देशांना बांगलादेश असो श्रीलंका असो नेपाळ असो यांच्याशी आपण आर्थिक संबंध कधीच तोडले नाहीत. यांच्यातली परिस्थिती यादवी निर्माण होणं किंवा भारताशी इतकं मैत्रीपूर्ण नाही असा एखादा राजकीय पक्ष किंवा असं एखादं राजकीय कॉम्बिनेशन त्या देशामध्ये जर सत्तेवर आलं असेल तेव्हा सुद्धा आपण आपलं त्यांना मदत करण्याचं धोरण बदललेलं आहे. आणि हे भारताचं सातत्याने धोरण राहिलेलं आहे की आपण कुठल्या देशामध्ये कोण राज्य करतो आहो ही त्या देशाचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये भारत काही फारसा इन्फ्लुएन्स करत नाही. आणि आम्हाला शेजारी देशांशी संबंध चांगले ठेवायचे आर्थिक मदत करायची आहे आणि त्यांनी सुद्धा भारताच्या हितांचं संरक्षण केलं पाहिजे. भारताच्या हितास बाधक अशा गोष्टी त्यांच्या देशामध्ये जर होत असतील विशेषतः बांगलादेशमध्ये म्यानमारमध्ये तर त्यांना आळा घातला पाहिजे. ही भूमिका भारताने ठासून घेतलेली आहे आणि हे एक आपल्या मोदींच्या काळामध्ये सुद्धा हे याच्यामध्ये आपल्याला धोरण सातत्य दिसतं.
1: शेवटचा प्रश्न ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं याच्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर राहिलेला आहे आणि अलीकडे ते पुन्हा ते अधोरेखित करत आहेत तर त्या दृष्टीने ह्या 12 वर्षांमध्ये काय घडलं.
0: याच्यामध्ये ह्या सध्याचा जो क्रायसिस आहे त्यांनी याची निकड फार आपल्याला असं वाटते आहे. पण आपण 12 वर्षाचं जर हे केलं तर आपल्या विदेशी धोरणाचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे मोदींच्या काळामध्ये की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी. या क्षेत्रामध्ये जसं आपण सोलार आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीला जास्त एनकरेज करतो आहे आपण या क्षेत्रामध्ये भारतामध्ये सुद्धा एक्सप्लोरेशनला भरपूर या सरकारने धोरणही आखलेलं आहे आणि यामध्ये आपण स्वावलंबी कसे होऊ कारण आपण स्वावलंबी याच्यामध्ये होण्यासारखी आपली परिस्थिती नाही आहे. आपल्याला कुठल्या ना कुठल्या देशावर यामध्ये अवलंबून राहावं लागणार आहे. पण आपलं अवलंबित्व हे एकाच देशावर न राहावं आपण इतर याच्यामधनं सोर्सेसमधनं हे जनरेट करावं यासाठी सुद्धा या सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण आताच ऐकली. याचा भाग 2 आम्ही आता प्रसारित केला होता. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:40 होत येत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा.

आकाशवाणी मुंबई गायक वृंद आणि कलाकारांनी गायलेलं अशोक परांजपे यांचं गीत आपण आताच ऐकलं. हा होता कार्यक्रम भावधारा. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:45 होत आहेत. थोड्याच वेळात समाचार संध्या. ठीक 9 वाजता News@9, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 चर्चा का विषय. हे सर्व दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकलं सुभाष वणगे यांचं गिटार वादन, राग मारुबिहाग, त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांनी केली होती.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर

श्रोतेहो, सत्य, अहिंसा आणि बंधुभाव ही मूल्य भारतीय मातीत रुजवणारे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी. केवळ भारतातलेच नव्हे तर जगभरातले जनसामान्य नेते, विचारवंत यांच्या आदराचा आणि औत्सुक्याचा विषय असलेला युगपुरुष. गांधीजी आणि त्यांचे विचार समजून घेण्यासाठी गांधीजींच्या 150व्या जयंती वर्षाचं औचित्य साधून चिंतन कार्यक्रमात संपूर्ण ऑक्टोबर महिना विशेष भाषण मालिका महात्मा गांधी एक चिरंतन मूल्य. दिनांक 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान चिंतन कार्यक्रम जरूर ऐका, सकाळी 6:05 आणि दुपारी 1 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण आता ऐकणार आहोत पंडित राम देशपांडे यांचं गायन, राग रागिश्री बहार, मध्यलय गत रूपक आणि द्रुतगत तीन ताल, बोल आहेत मध्यलय बहाराई आणि द्रुतगत बोल आहे सघन घन फुली अमराई। त्यांना तबला साथ केली आहे योगेश समसी यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे अनंत जोशी यांनी। तर ऐकूया पंडित राम देशपांडे यांचं गायन राग रागिश्री बहार।

0: In badminton, PV Sindhu and Tanvi Sharma today advanced to the second round of women's singles event at Australian Open tournament in Sydney. Two-time Olympic medalist Sindhu defeated Peru's world number 76, Inés Castillo, 21-13, 21-11 in the first round clash of the tournament. Sindhu's pre-quarter-final match will be played against compatriot and world number 39, Isharani Barua. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मुंबई या डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.